सुप्रभात श्रोते हो, 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रातकालीन प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. सुविचार ऐकूयात. पुरः फलाया माशायाम जनः कामं विडंबते, आसन्नेहि घनारंभे द्विगुणं रौति चातकः. भावार्थ, जब फल मिलने की आशा सामने दिखाई देने लगती है, तब मनुष्य का उत्साह और आकांक्षा स्वाभाविक रूप से बढ़ जाती है. जैसे वर्षा के निकट आते ही चातक पक्षी और भी अधिक उत्कंठा से पुकारने लगता है. सुविचार श्रोते हो, अपन ऐकलत. श्रोते हो, आज आहे भारतीय सौर तिथि 2 ज्येष्ठ शके 1948 अर्थात शनिवार दिनांक 23 मे 2026. श्रोते हो, FM बँड 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता. प्रथम प्रसारण सभेची सुरुवात करूयात मंगलवाद्यानं. ऐकूयात उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जोगिया.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जोगिया श्रुती हो आपण ऐकत होतात. 6 वाजता आहेत हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोपर्यंत आनंद घ्या या वाद्यसंगीताचा.

0: दृढनिश्चयी लोक मी करू शकतो म्हणतात. मी म्हणजे धाडस, मी म्हणजे शौर्याचं प्रतीक आहे. मी लाथ मारेन तिथे पाणी काढीन एवढी ताकद माझ्यात आहे. मी म्हणजे परमेश्वरानं निर्माण केलेली सर्वोत्तम निर्मिती आहे. मी त्या सर्व शक्तिमान परमेश्वराचा अंश आहे, त्यामुळं मला अशक्य असं जगात काहीही नाही. अशीच भावना मनात ठेवून प्रयत्न करतात, खंबीरपणे निश्चय करतात. त्यासाठी आपण नेहमी प्रतिज्ञा करायला हवी. जी आपली महत्त्वाकांक्षा आहे ती पूर्ण करण्याचा आपण कसोशीने प्रयत्न करणार असं आपण ठरवायला हवं. मला कधीतरी का होईना पण यश मिळेल असं म्हणण्यापेक्षा यश मिळवणं हा माझाच हक्क आहे असं ठामपणे आपण आत्मविश्वासाने म्हणायला हवं. मी माझं काम निष्ठेने करीन, यशस्वीपणे करीन, करत राहीन असंच म्हणायला हवं. माझे चांगले दिवस येतील, मी आनंदात राहू शकेन असं म्हणण्यापेक्षा आनंदी राहण्यासाठीच माझा जन्म झाला आहे. आनंदी राहणं आणि इतरांना आनंदी ठेवणं हा माझा अधिकार आहे, तो माझा धर्म आहे असं म्हणणं हे माझं काम आहे. आणि असं म्हणत गेल्यामुळेच आपल्यातला आत्मविश्वास जागा व्हायला लागतो. मी निश्चयाने यशस्वी होईन, माझी इच्छा मी प्रत्यक्षात उतरवीन असं स्वतःच्या मनाला बजावत राहायला पाहिजे. त्यामुळं मनही प्रफुल्लित होतं. माझं आरोग्य चांगलं आहे, मला परमेश्वराने परिपूर्ण घडवलं आहे अशा प्रकारच्या सूचना आपण आपल्या मनाला देत राहिल्यानं त्या गुणांचा जीवनात समावेश होतो. त्यामुळं माणसाची कार्यक्षमता वाढते. अशा आत्मविश्वासामुळेच माणूस जीवनातील सुख आणि आनंद मिळविण्यासाठी समर्थ ठरतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, समग्र मानवजातीचा इतिहास वाचून बघा. आपल्या निदर्शनास येईल की समस्त थोर पुरुषांच्या आणि थोर स्त्रियांच्या जीवनात सर्वत्र प्रबळ जर कोणती प्रेरक शक्ती असेल तर ती म्हणजे या आत्मविश्वासाची. आपण जसा विचार करू, जसं चिंतन करू, तसेच आपण होणार. जर आपण स्वतःला अपवित्र लेखलं तर आपण अपवित्रच होणार. स्वतःला विशुद्ध मानलं तर विशुद्धच होणार. श्रोते हो, अद्वैतवाद आपल्याला स्वतःला दुबळं समजण्यास सांगत नाही. स्वतःला तेजस्वी, सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ मानण्यास ते शिकवतं. ही भावना, हा आत्मभाव कदाचित माझ्यातून अजून व्यक्त झालेला नसेल, परंतु म्हणून काय झालं, तो माझ्यात विद्यमान आहे यात तर काही संशय नाही ना. समस्त ज्ञान, सर्व शक्ती, पूर्ण पवित्रता आणि सृष्टी स्वाधीनता माझ्या ठाई, माझ्या आतच वसत आहे. तर मग मी हे सारं माझ्या जीवनात प्रकट का करू शकत नाही, व्यक्त का करू शकत नाही? त्याचं कारण फक्त एवढंच, या साऱ्यावर विश्वास बसला तर तात्काळ हे सारे प्रकट होतील, अगदी निश्चित प्रकट होतील. श्रोते हो, आत्मविश्वास म्हणजे फक्त स्वतःवर विश्वास ठेवणं नाही तर संकटावर मात करण्याची तयारी ठेवणं होय. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अपयश येतं, अडचणी येतात, लोक टीका करतात, पण जो माणूस स्वतःच्या ध्येयावर ठाम राहतो तोच शेवटी यशाचं शिखर गाठतो. आत्मविश्वास हा यशाचा पाया आहे असं म्हटलं जातं. ज्याच्या मनात मी करू शकतो ही भावना असते त्याच्यासाठी अशक्य असं काहीच राहत नाही. अपयश हे शेवट नसून नव्या सुरुवातीची संधी असते. प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उभं राहणं हाच खरा आत्मविश्वास आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. आपल्या मनातील सकारात्मक विचार आपलं भविष्य घडवतात. जे लोक स्वतःला कमी लेखतात ते संधी गमावतात, पण जे लोक आत्मविश्वासाने पुढे जातात ते इतिहास घडवतात. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर स्वतःला ओळखायला हवं, स्वतःवर प्रेम करायला हवं आणि आपल्या ध्येयासाठी सातत्याने मेहनत करायला हवी. आत्मविश्वास हा असा दिवा आहे जो अंधारातही मार्ग दाखवतो. मी यशस्वी होणारच हा निर्धार मनात ठेवायला हवा, कारण आत्मविश्वासाने भरलेलं मन कोणतीही लढाई जिंकू शकतं. धन्यवाद.
1: आत्मविश्वास याविषयी संजय पत्की यांचे विचार श्रोते हो आपण ऐकलेत. वाचक स्वर होता सुषमा कुलकर्णी यांचा. विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, जगात कित्येक लोक असतात की आपल्याला काय करायचं हे त्यांना माहीत नसतं. असे लोक स्वतःची किंमत कमी करतात, ते स्वतःला कमजोर मानतात, दुबळं मानतात. हेच लोक पण परंतु वापरून पाऊल मागे घेतात. या उलट

आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरातील भक्तिगीत.

सुधीर फडके यांच्या स्वरातील भक्तिगीत श्रोते हो आपण ऐकलत. मंगलप्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अजित कडकडे यांच्या स्वरातील भक्तिगीत. संगीत दिले विलासबुवा पाटील यांनी.

0: आपल्या परभणी जिल्ह्यातील पहिले पोट विकार आणि लिव्हर विकार सुपर स्पेशलिस्ट म्हणजे गॅस्ट्रो एंटेरोलॉजिस्ट डॉक्टर प्रणव चांडक यांचे चांडक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शिवाजीनगर वसमत रोड परभणी या ठिकाणी अत्याधुनिक सुविधेसह पोट विकाराचे अचूक निदान आणि उपचार एंडोस्कोपी अर्थात दुर्बिणीद्वारे होतील.
1: तसेच स्त्री रोग तज्ञ डॉक्टर दिशा चांडक यांच्याकडे महिलांच्या संबंधित आजारावर निदान व उपचार होतील. संपर्क 70220073006 आणि 024522371.
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी. श्रोते हो, आज जाणून घेऊयात बीज प्रक्रिया याविषयी डॉक्टर अमोल सोळुंके यांनी दिलेली माहिती.

नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, मी डॉक्टर अमोल प्रल्हादराव सोळंके, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय हट्टा येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण खरीप हंगामातील महत्त्वाचा टप्पा म्हणजेच बीज प्रक्रिया याविषयी माहिती घेणार आहोत. तर शेतात पेरले जाणारे बी हे उत्पादनाचे सर्वात मूलभूत साधन आहे आणि अनेक वेळा बियांवर वेगवेगळ्या फंगल पॅथोजन, बॅक्टेरियल पॅथोजन या आधीपासूनच उपस्थित असल्यामुळे किंवा बऱ्याचशा वेळेस ते पॅथोजन हे मातीत असल्यामुळे बियांवर हल्ला करतात, तसेच बियाणांची उगवण क्षमता सुद्धा कमी करतात. त्यामुळे आपल्याला बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं असतं. पण हल्ला केल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो? अप्रक्रियित बियाणांमुळे बरेचसे रोग जसं की सीड रॉट, डॅम्पिंग ऑफ यांसारखे रोग हे

0: वाढतात आणि त्यांचा परिणाम म्हणून 20 ते 30% उगवण क्षमता ही त्या झाडांची कमी झालेली असते. त्यामुळेच रोज रोपांची वाढ ही कमजोर वाढते. शेवटी त्याचाच परिणाम म्हणून उत्पादनात घट होते. काही वेळा शेतात समसमान उगवण न झाल्यामुळे पुढे पीक व्यवस्थापन करण्यातसुद्धा कठीण होते. या कारणं आणि परिणाम यांचा विचार केल्यानंतर यावर उपाय म्हणून आपल्यांना काय काय करायला पाहिजे, तर प्रथम रासायनिक बीज प्रक्रिया, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या बियाणांनुसार कार्बेंडाझियम किंवा थायरम 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात वापरल्यास बुरशीजन्य रोगांपासून आपल्याला संरक्षण मिळवता येते. जैविक बीज प्रक्रिया दुसरं आहे, त्यामध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा विरिडी किंवा हे 4 ग्रॅम प्रति किलो बियाणास वापरल्यास मातीतील रोगांवर नियंत्रण मिळते. सोबतच हे वेगवेगळ्या बियांसाठी वेगवेगळं असू शकते. जैवखते, वेगवेगळी जैवखते जसं की रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर, PSB यांचा वापर केल्यास नत्र स्थिरीकरण आणि सोबतच स्फुरद उपलब्धता वाढते. त्यासोबतच जर आपण सीड प्राइमिंगमध्ये वेगवेगळे आहेत जसं की हायड्रो प्राइमिंग असेल किंवा ऑस्मो प्राइमिंग याचा वापर केल्यास अंकुरण वेगवान होते आणि त्यांची वाढ ही समसमान होते. आधुनिक पद्धतीमध्ये आपण पॉलिमर कोटिंग किंवा मायक्रोन्यूट्रिएंट कोटिंग या पद्धतींचा सुद्धा वापर केला जातो, ज्यामुळे बियाणांचं संरक्षण आणि सुरुवातीची वाढ ही सुधारते. या सर्व महत्वाच्या विषयांमधून आपल्याला निष्कर्ष काय काढता येईल की बीज प्रक्रिया ही कमी खर्चात आणि जास्त फायदा देणारी तंत्रज्ञान आहे, जे योग्य पद्धतीने प्रक्रिया केल्यास उगवण क्षमता सुधारते, रोग कमी पडतात, उत्पादनात लक्षणीय वाढ होण्यास मदत होते. तरी शेतकरी मित्रांनो, पेरणीपूर्व बियाणांच्या प्रक्रिया करणे विसरू नका, हेच यशस्वी शेतीतील पहिले पाऊल आहे आणि यामुळे बीज प्रक्रिया हे महत्वाचं टूल्स मानतो. आपण हे करायलाच पाहिजे. धन्यवाद.
1: बीज प्रक्रिया याविषयी डॉक्टर अमोल सोळंके यांनी दिलेली माहिती श्रोते हो आपण ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही संक्षेपित करीत आहोत. 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
1: स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्य. नमस्कार मित्रांनो. बरं, आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला सांगा, आज सकाळी डोळे उघडल्या उघडल्या तुम्ही सगळ्यात आधी काय केलं? देवाची प्रार्थना की खिडकीतून बाहेरचं आकाश पाहिलं? बहुतेकांचं उत्तर असेल मोबाईल चेक केलं. कधी व्हॉट्सॲप, कधी इंस्टाग्राम रील्स, तर कधी ईमेल्स. आपला दिवस सुरू होतो स्क्रीनने आणि संपतोही स्क्रीननेच. पण श्रोतहो, कधी विचार केला आहे का की ही वाढती स्क्रीन टाईमची समस्या आपल्या डोळ्यांसोबतच आपल्या मनाचं काय करते? आज आपण कनेक्टेड तर राहतो, पण फक्त वायफायने. मनाने आपण एकमेकांपासून दूर चाललो आहे. तासनतास दुसऱ्यांचं झगमगीत आयुष्य सोशल मीडियावर पाहताना न कळत आपण आपली तुलना त्यांच्याशी करू लागतो. त्याचा पगार किती, ती किती फिरती आहे, मीच मागं राहिलो आहे का? आणि मग सुरू होतो तो म्हणजे तणाव, स्ट्रेस आणि न्यूनगंड. तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा सतत नोटिफिकेशन चेक करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन रिलीज होतं. हे एक व्यसनासारखं आहे. फोन हातात नसेल तर अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे, यालाच आपण डिजिटल अँग्झायटी असे म्हणतो. श्रोते हो, तंत्रज्ञान वाईट नाही आहे,

0: पण त्याचा अतिवापर आपल्या झोपेवर परिणाम करतो आहे. रात्री उशिरापर्यंत तो निळा प्रकाश डोळ्यांवर पडल्यामुळे आपली झोप उडते आणि ज्याची झोप पूर्ण होत नाही त्याच्या मानसिक आरोग्याचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही. मुलांच्या बाबतीत तर हे अधिक गंभीर आहे. मैदानावरची खेळ सुटले आणि मोबाईलमधली व्हर्च्युअल दुनिया जवळ आली, यामुळे मुलांमध्ये एकाकीपणा वाढतोय. मग यावर उपाय काय? फोन फेकून द्यायचा का? नक्कीच नाही. गरज आहे ती डिजिटल डिटॉक्सची. दिवसातला किमान एक तास नो गॅजेट आवर म्हणून पाळा. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि घरच्यांशी गप्पा मारा. झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी स्क्रीन बंद करा आणि एखादं पुस्तक वाचा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातले सुंदर क्षण कॅप्चर करण्याच्या नादात ते जगायला विसरू नका. रील्सच्या स्क्रोलिंगपेक्षा वाऱ्याची झुळूक अनुभवण्यात जास्त सुख आहे. तर मित्रांनो, आज ठरवूया स्क्रीन टाईम थोडा कमी करूया आणि मनाचा मोकळा श्वास थोडा वाढवूया. तुमचं मानसिक आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, पाण्याचं महत्त्व अगदी पूर्वापार पासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे। सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
1: हरित संगम या विषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत.
2: समाजशास्त्राचा एक नियम आहे, समाजामध्ये 5% लोक असे असतात की त्यांना कितीही अडचणी आल्या तरी ते आपले सद्गुण सोडत नाहीत, आणि 5% लोक असे असतात की त्यांना कितीही शिक्षा झाली तरी ते त्यांचा दुर्गुण सोडत नाहीत. मग बाकीचे 90% लोक काय करतात? तर या दोहोपैकी कोणाचा प्रभाव जास्त आहे त्या प्रभावाकडे ते सहजपणे झुकतात. मग त्यासाठी आपल्याला पर्यावरण संरक्षणाची जाणीव असणारे, पर्यावरणावर प्रेम करणारे लोक आपलं घर हरित घर करतात, आणि अशा घरातले लोक एकमेकांना भेटून त्यांचं हरित मिलन चालत असेल तर एकत्र येऊन ते फक्त आपल्यामध्ये वस्तूंचं एक्सचेंज करण्यापुरतं फार काळ राहणार नाहीत. थोड्या दिवसांनी त्यांना असं वाटायला लागेल की आपल्या आपल्यामध्ये तर आपण चांगले वागू लागलो, आपल्या आपल्यामध्ये तर अनेक गोष्टींचं आपण आदान प्रदान

0: करत आहोत, पण आपल्याशी न जोडलेले आहेत त्यांनाही जोडून घेऊया ना। मग त्यांना जोडून घेण्यासाठी समाजामध्ये जाऊन काहीतरी उपक्रम करावा, इतरांच्या घरामध्ये जाऊन त्याचं प्रबोधन करावं, अशा प्रकारचे व्यापक विचार सुरू होतात आणि व्यापक कार्यक्रम होतात, व्यापक उपक्रम सुरू होतात। आणि ह्या सर्व व्यापक उपक्रम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था, अनेक लोकांचे गट, हे सर्व एकत्र येऊन अधिक व्यापक परिणामकारक होईल अशा प्रकारच्या काही योजना अंमलात आणू शकतात, त्यांचं प्रदर्शन मांडू शकतात, त्या प्रदर्शनातून इतरांना प्रेरणा मिळू शकते, त्याला आपण हरित संगम म्हणू शकतो। अशा प्रकारचा हरित संगम गावोगावी, छोट्या शहरामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये अनेक ठिकाणी झाला तर परिवर्तनाला याची खूप मोठी मदत होणार असते। अनेक संस्था एकत्र येणं ही तशी दुर्लभ गोष्ट आहे, पण फार उपयुक्त गोष्ट आहे। प्रशासकीय पातळीवर सुद्धा असे प्रयत्न होत असतात। अशा वेळी एकच पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे आपल्या संस्थेचं नाव, आपल्या संस्थेचं बॅनर, आपला झेंडा याचा अभिनिवेश थोड्या काळासाठी बाजूला ठेवावा लागतो आणि आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे पर्यावरणाच्या संरक्षणाचं, त्या उद्दिष्टासाठी काहीतरी ठरलेलं असं योगदान आपण द्यावं आणि त्यानंतर लोकांच्या जीवनशैलीमध्ये, राहण्यामध्ये, फिरण्यामध्ये होणारे बदल पाहावेत आणि नंतर वातावरणामध्ये होणारे सुद्धा बदल पाहून आनंदित व्हावं, एवढा व्यापक दृष्टिकोन आपल्याला ठेवायला लागतो। हे परिणामकारक बदल होण्यासाठी आपल्या परिघाबाहेरील लोकांना प्रभावित करण्याची योजना आपल्याला अतिशय मोठ्या मनाने आणि एकत्र येऊन पाळावी लागते। आपण अशा प्रकारे समान विचार घेऊन वेगवेगळे लोक चालू लागलो तर समाजातल्या अनेक लोकांची, जशी इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये अलाइनमेंट होते आणि एक करंट निर्माण होतो, त्याप्रमाणे एक प्रवाह निर्माण होतो आणि त्या प्रवाहातूनच सामाजिक बदलाला सुरुवात होते। असे सामाजिक बदल झाले तरच आपण क्लायमेट चेंज ची जी संकट आहे त्या संकटावर मात करू शकणार आहे।
1: शतहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित संगम या विषयी सांगितलेली माहिती ऐकली। या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती।

परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृतमधलं बातमीपत्र संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया।
1: दोनशे 29° नऊ मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे। श्रोते हो जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित तथा सहक्षेपित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा।

7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आपण ऐकू शकाल छत्रपती संभाजीनगर इथून. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम उस्मानाबादी शेळी कारखानदारी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:50 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम.

ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त विशेष रूपक सुरांचा, संस्काराचा आणि विश्वासाचा प्रवास. संकलन निवेदन आहे आनंद पोहनेरकर, अपर्णा पारवेकर यांचं. सादर करते सदानंद कांबडी. निर्मिती केंद्र आकाशवाणी केंद्र परभणी. प्रादेशिक उर्दू बातम्या ऐकू शकाल छत्रपती संभाजीनगर इथून. 9:10 लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 मिश्र संगीत आपण ऐकू शकाल. 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत महबूब की मेहंदी या चित्रपटातील गीतं आपण ऐकू शकाल. गीतकार आनंद बक्षी, संगीत दिले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. विषय आहे कव्वाली. 11:05 नाट्यरंग हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:35 सुरो का मेला हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सहभाग आहे सुषमा कुलकर्णी यांचा. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:00 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:05 गीत बहार हा कार्यक्रम. 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:40 जिल्हा वार्तापत्र रत्नागिरी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तसंच 2:05 आरोग्यम धनसंपदा परिसर 2:30 नाथब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. 3:00 प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

सायंकालीन प्रसारण सभेत 7:30 वाजता शेतशिवार हा कार्यक्रम हळद लागवड आणि व्यवस्थापन याविषयी पंकज एकशिंगे यांची वैशाली वांगेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल।

0: अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जानकार बना, सतर्क रहा.
6: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन.
7: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 ऐकूया आमच्या केंद्रावरचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र. तत्पूर्वी
8: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
9: अरे वा,
8: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
9: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
8: आजच कॉल करा
9: 9637 3549 85.

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्ण अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. लातूर इथं दोन डॉक्टरांची सीबीआयकडून कसून चौकशी. नाशिक इथल्या टीसीएस प्रकरणी 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल. येत्या 30 जूनपासून राज्यात एसआयआर मोहीम. राजकीय पक्षांकडून 1 लाखावर सहाय्यकांची नियुक्ती. जनगणना 2027 अंतर्गत घरगणना मोहिमेत जालना जिल्हा राज्यात अव्वल. आणि मराठवाड्यात धाराशिव तसंच लातूर जिल्ह्याला आज उष्णतेचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं पुण्यातून मनीषा हवालदार या महिलेला अटक केली. पुण्यात भौतिकशास्त्र विषयाची प्राध्यापक असलेल्या या महिलेला राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं तज्ज्ञ म्हणून परीक्षा मंडळावर नियुक्त केलं होतं. मात्र तिनं नीटपूर्वी भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न यापूर्वी अटक केलेल्या मनीषा मांढरे या महिलेला दिल्याचं निष्पन्न झालं आहे. सीबीआयनं आतापर्यंत नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगरसह दिल्ली, गुरुग्राम आणि जयपूर इथून आतापर्यंत 11

जणांना अटक केली असून अनेक ठिकाणी शोध मोहीमही राबवली जात आहे. दरम्यान सीबीआयनं लातूर इथल्या दोन डॉक्टरांची कसून चौकशी केली. डॉक्टर मनोज देशमुख आणि डॉक्टर विनोद स्वामी अशी त्यांची नावं असून या दोन्ही डॉक्टरांनी आपल्या पाल्यांसाठी या प्रकरणातला मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या पी व्ही कुलकर्णीकडून प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा संशय आहे. नाशिक इथल्या टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी 1500 पानांचं पहिलं दोषारोपपत्र काल नाशिकच्या न्यायालयात दाखल करण्यात आलं. या आरोपपत्रात निदा खान, दानिश शेख, तौसिफ अत्तार या तिघांसह छत्रपती संभाजीनगर इथला एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याचाही उल्लेख करण्यात आला आहे. पटेल यानं निदा खानला आपल्या घरी आश्रय दिला होता. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठी 18 जूनला निवडणूक होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही याच दिवशी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते सी व्ही षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत निवडणुकीची रणनीती, संघटन बांधणी आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील परिवर्तनाचं सर्वात प्रभावी माध्यम असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात टेक वीक 2026ची घोषणा केल्यानंतर ते बोलत होते. मुंबई टेक वीक सारख्या उपक्रमांमुळे एआयमधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि देशातील एआय नवोन्मेषाचं महाराष्ट्र हे अग्रगण्य केंद्र होईल असंही फडणवीस म्हणाले. टेक वीक हा कार्यक्रम 29 आणि 30 मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये असं आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्यानं मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय जनगणनेअंतर्गत राज्यातील घर यादी आणि गृहगणनेचं काम पूर्ण झाल्यानंतर येत्या 30 जूनपासून मतदार याद्या विशेष फेर तपासणी अर्थात एसआयआर मोहिमेला सुरुवात होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना त्यांचे बूथ लेव्हल असिस्टंट नेमण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार विविध राजकीय पक्षांनी राज्यभरात 1,13,000 सहाय्यकांची नियुक्ती केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. दरम्यान आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेत येत्या 31 मे रोजी पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा 134वा भाग आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

जनगणना 2027 अंतर्गत घरगणना मोहिमेत जालना जिल्ह्यानं राज्यात अव्वल क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या कामात जिल्ह्यानं 94.59% प्रगती नोंदवली आहे. जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे घरगणना मोहिमेला वेग मिळाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतल्या नियमबाह्य बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे. शासन नियमांनुसार 31 डिसेंबर 2020 पूर्वीचीच विना परवाना बांधकामं नियमित केली जाणार आहेत. विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर इथं गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेबाबत मार्गदर्शनपर चर्चासत्रात ते बोलत होते. उद्योजकांनी आपली बांधकामं दिलेल्या मुदतीत नियमित करून घ्यावीत असं आवाहन त्यांनी केलं. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर

0: भूमीवर कृषी विभागाच्या वतीनं विभागीय स्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी ही माहिती दिली. कृषी निविष्ठांसंदर्भात गैरप्रकार आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही देण्यात आला आहे. विभाग स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून 94 21 23 32 70 या क्रमांकावर शेतकरी आपल्या तक्रारी नोंदवू शकणार आहेत. शेतीकामासाठी पेट्रोल आणि डिझेलची अडचण निर्माण होऊ नये यासाठी जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल डिझेल पंपधारकांना अधिकृत बॅरल अथवा कॅनमधून इंधन पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरचं आरसी बुक तसंच अॅग्रीस्टॅक आयडी तपासून नोंद करणं बंधनकारक आहे. शेतकऱ्याकडे अॅग्रीस्टॅक आयडी नसल्यास आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि नाव स्वाक्षरीची नोंद घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. धाराशिव जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यात काल नॅशनल सीड कॉर्पोरेशन सोयाबीन बियाणं शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करून दिलं. भारतीय किसान संघ धाराशिवचे अध्यक्ष नितीन घुले वाशी यांच्या हस्ते या वाटपाचा काल शुभारंभ करण्यात आला. सुमारे 25 शेतकऱ्यांना यावेळी बियाणं वाटप करण्यात आलं. सुशिक्षित बेरोजगारांना खासगी क्षेत्रात नोकरीची एक संधी उपलब्ध व्हावी या हेतूनं परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथे काल जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि केके महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास 157 उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी 20 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. नांदेड शहरातील नालेसफाईचं काम कोणत्याही परिस्थितीत 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिले आहेत. नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पुरामुळे 2773 घरं बाधित होतात. या सर्व घरांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सैन्य भरतीसाठी येत्या 1 ते 12 जून दरम्यान सामायिक प्रवेश पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. विविध 22 संवर्गातल्या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीनं होणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरात 206 शहरांमध्ये 403 परीक्षा केंद्र निर्धारित करण्यात आले आहेत. परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथल्या छावणी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स या संघांदरम्यान सामना होणार आहे. लखनौ इथे सायंकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होणार आहे. हवामान. राज्यात काल ब्रह्मपुरी इथे सर्वाधिक 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 44 अंश, छत्रपती संभाजीनगर 41.8 तर धाराशिव इथे 40.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातही धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांना आज उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण, ढोरकीन, पिंपळवाडी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह काल पाऊस झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. लातूर इथे 2 डॉक्टरांची सीबीआयकडून कसून चौकशी. नाशिक इथल्या TCS प्रकरणी 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल. आणि येत्या 30 जूनपासून राज्यात SIR मोहीम, राजकीय पक्षांकडून 1 लाखावर सहायकांची नियुक्ती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र 9:00. नमस्कार.
1: दोनशे 29 अंश नऊ मीटर्स अर्थात 1305 kHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.
2: श्रोते हो, तुमच्यासाठी आम्ही खास कार्यक्रम घेऊन येत आहोत.
3: तुमच्या पसंतीचे कार्यक्रम
2: कार्यक्रम जुनेच पण नव्या रंगात, नव्या ढंगात, तुमच्या संवादासहित आणि तुमच्या फोन फरमाईश सहित मस्त अशा गीतांची मेजवानी.
4: अहो, पण कार्यक्रम कोणते?
2: हॅलो आकाशवाणी
3: आणि स्वर लहरी.
4: हॅलो आकाशवाणी,
2: हिंदी चित्रपट गीतं,
4: स्वर लहरी
3: मराठी चित्रपट गीत.
4: हा, घेऊन येत आहोत तुमच्या आवडीचे कार्यक्रम. हॅलो
3: आकाशवाणी
4: आणि स्वर
3: लहरी
4: ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्र.

श्रोत हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी केंद्राचं प्रसारण. हे वाक्य ऐकूनच अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते. आकाशवाणी केंद्रावरून अनेक माहितीपर मनोरंजनात्मक कार्यक्रम दिवसभरात प्रसारित होतात. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं प्रीत वाक्य घेऊन आकाशवाणी हे प्रसार माध्यम अनेक वर्षांपासून ज्ञान

0: काळानुसार आकाशवाणीनेही स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणलेलं आहे आणि याच जोरावर यावर्षी आकाशवाणीने आपली 90 वर्ष पूर्ण केलेली आहेत. तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्ष पूर्तीच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा. हॅलो, आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही तुमचे लाडके आवडते आणि आपले जुने कार्यक्रम पुन्हा एकदा नवीन स्वरूपात आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तेव्हा श्रोते हो, तयार रहा, दूरध्वनी करत रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचे लाडके कार्यक्रम. हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी.
1: पहाटेच्या भक्ती संगीतापासून सीमेवरच्या जवानांपर्यंत, शेतकऱ्यांच्या बांधावरून ते कलाकारांच्या मनापर्यंत आकाशवाणीने जपली आहे प्रत्येक हृदयाची स्पंदन. 90 वर्ष विश्वासाची, संस्कृतीची आणि नात्यांची. श्रोते हो, आकाशवाणीने तुमच्या आमच्या सोबत पार केला आहे 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास. आकाशवाणीच्या या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्वांना आकाशवाणी परभणीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
0: दूरध्वनी संवाद असणारे, श्रोत्यांच्या मनपसंतीचे गीत असणारे कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम आम्ही पुन्हा एकदा सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. लवकरच सुरू करत आहोत हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम.
2: दोनशे 229 अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की शेअर मार्केट मध्ये असे काही सायबर गुन्हे होतात का, तेव्हा काय काळजी घ्यायची नेमकी?
1: शेअर मार्केट मध्ये होत नाही. सेबीची अधिकृत वेबसाईट आहे, त्यांचा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. तिथं जर तुम्ही सांगितलं की ह्या स्टॉक मध्ये मी पैसे गुंतवतो आणि ह्या एजन्सीच्या मार्फत आम्ही गुंतवतोय, तर तुम्हाला ते सांगतात निश्चितपणे की हे खोटं आहे. तुम्ही पहिलं खात्री करायला पाहिजे, सेबीच्या प्लॅटफॉर्म वरती जायला पाहिजे, तिथं जाऊन खात्री करायला पाहिजे की या प्लॅटफॉर्म वरती मी पैसे गुंतवतोय, या स्टॉक मध्ये पैसे गुंतवतोय हे खरं आहे का, ते तुम्हाला कळवतात. तुम्ही जर तुम्हाला खात्री झाली नाही तर तुम्ही त्यात पैसे गुंतवायला नाही पाहिजे. केवळ सोशल मीडियावरती एखादी ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही त्याच्यावरती पैसे गुंतवायला.
2: नक्की सर. आणि आता एक सध्या नवीन AI तंत्रज्ञान हे आलंय, तर नेमकं हे AI तंत्रज्ञान काय आहे ते आपण सुरुवातीला सांगूया.
1: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला. आर्टिफिशियल जी बुद्धिमत्ता जी आहे, तर हा एक प्रकारचा डेटाचा अनालिसिस आहे.
2: अच्छा.
1: वेगवेगळे सॉफ्टवेअर्स त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटावरती लावले जातात. एक काही रॉ डेटा असतो, हिस्टॉरिकल डेटा असेल, काही जॉग्राफिकल डेटा असेल, काही कुठला मार्केट कुठलाही डेटा असेल, किंवा अगदी हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सोशल मीडिया आहे हे वेगवेगळ्या प्रकारचा डेटा कलेक्ट करतायत. माणसाचा सेन्स करतायत, लोकांचा मूड लक्षात घेत आहेत, किंवा कुठल्या वस्तू कुठं खपल्या जातील, कुठल्या वस्तू कुठल्या हवामानला येतील, सगळं त्यांच्याकडे डेटा आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स ह्या डेटावरती लोड केले असतात. आणि मोठमोठ्या ज्या AI ज्या कंपन्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या, त्यांच्याकडे ह्यूज डेटा आहे.
2: अच्छा.
1: आणि त्याप्रमाणे त्यांनी सॉफ्टवेअर्स तयार केलेले आहे. मग ज्यावर तुम्ही एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या ह्याचा AI ज्यावर वापरायला सुरुवात, वेगळ्या प्रकारचे AI आहे, जेमिनीचा आहे, मायक्रोसॉफ्टचा वेगळाच आहे, कोपायलट आहे, असे वेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर ह्याच्यावरती सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्हाला पाहिजे तीच माहिती त्यातून काढली जाते. समजा एखादा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे PDF फाईल आहे, PDF फाईल मध्ये तुमचं काय डॉक्युमेंटेशन आहे सगळं आहे, तुम्ही AI वरती टाकली आणि तुम्हाला काय पाहिजे त्यातली बाबा ह्यातली गेलेली मालमत्ता एवढी किती आहे, किंवा इथल्या ह्या डेटामध्ये आलेल्या व्यक्तींची नावं सांगा, त्यांची माहिती पूर्ण द्या, तुम्हाला तेवढीच माहिती काढवतो ते. कारण का ते सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आहे. थोडक्यात AI चा वापर असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वेगवेगळ्या कंपन्यांच्या कडे किंवा वेगवेगळ्या एजन्सीकडे जो आहे त्याच्यावरती सॉफ्टवेअर त्यांनी बसवलेले आहे. आणि ते सॉफ्टवेअर तुम्ही जर ते AI जर त्यांचा घेतला तर तुम्ही जी काही माहिती तिथे ठेवाल त्याचं विश्लेषण करून ती दे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला नगरपालिकेचे निकाल लागले, वेगळ्या पेपरला वेगळ्या बातम्या सगळीकडे आल, इकडे तिकडे आल, तुम्ही AI वरती जर गेला आणि तुम्ही सांगितलं की रिसेंट ट्रेंड काय आहे, रिसेंट अपडेट काय, तो अनेक पेपरच्या बातम्यांचं विश्लेषण करतो आणि तुम्हाला एक्झॅक्ट माहिती देतो. म्हणजे त्यांच्याकडे सर्व प्रकारची माहिती एकत्रित ठेवलेली आहे आणि त्याचं विश्लेषण कसं करायचं त्याचे सॉफ्टवेअर ठेवलेले आहे, त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो.
2: अच्छा. पण सर मला सांगा की AI चा वापर सध्या गुन्हेगारी जगतात मध्ये सुद्धा केला जातो. असं म्हणतात की आपला चेहरा वेगळा असतो आणि AI च्या माध्यमातून तिथे वेगळ्या माणसाचा चेहरा लावतात म्हणा, किंवा व्हॉइसिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा AI चा वापर केला जातो. तर AI हे शाप आहे की वरदान आहे?
1: नाही, निश्चितपणे वरदान आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त गुन्हेगारच वापरतात असं नाहीये, पोलीस यंत्रणा वापरेल, उद्या ज्युडिशरी वापरेल, उद्या आर्मी वापरेल, गव्हर्नमेंट वापरेल. AI म्हणजे फक्त जो डेटा आहे त्याचं डेटाचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे, किंवा जी माहिती आहे त्याचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बँकिंग सिस्टीम आहे, तर बँकिंग सिस्टीम मध्ये म्युल अकाउंट असतात. उद्या AI चा वापर जर बँकांनी जर सुरू केला तर जे बोगस अकाउंट आहे त्याच्यावरती प्रतिबंध येऊ शकतो. आता सायबर गुन्हेगार, आता तुम्ही जे मॉर्फिंग जे म्हणला तर हे कसं आहे, त्याला डीप फेक म्हणतो आपण. हे डीप फेक व्हिडिओ आहेत, डीप फेक पिक्चर्स आहेत, डीप फेक व्हॉइस आहे. तर डीप फेक मध्ये काय केलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक आहे, मशीन लर्निंग एक आहे आणि डेटा स्वॅपिंग आहे. म्हणजे काय केलं, तुमचा जो व्हॉइसचे सॅम्पलिंग आहे वेगळ्या प्रकारे, तुम्ही आपण आता बोलत बसलेलं आहे, तर हे जे सॅम्पल्स तयार होतो व्हॉइसचे, हे सॅम्पल्स स्टॅक केले जातात आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावला जातो. आता मी जे बोलतोय हे नाहीच आहे, माझी मुवमेंट तशीच दिसेल, हावभाव तशीच दिसतील, पण मी वेगळाच व्हॉइस मध्ये माझं काही पण जाऊ शकतो. म्हणजे मी आता जे सांगतो ते उलट सांगितलं जाऊ शकतो. तुम्ही OTP पाठवा, तुम्ही पिन नंबर देऊन टाका, असं सांगितलं जाईल. याला म्हणतात आपण, याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स.

0: फेक म्हणतो.
1: अच्छा,
0: डीप फेक व्हिडिओ, डीप फेक ऑडिओ, डीप फेक पिक्चर्स, असेच एक डीप फेक बनवलं सर.
1: पण मग याच्यामध्ये गुन्हेगार एआयचा त्यांना उपयोग होत नाही का गुन्हेगारीमध्ये, सायबर गुन्हेगारीमध्ये?
0: सध्या थोड्या प्रमाणात होतो.
1: अच्छा,
0: परंतु कसं आहे की प्रत्येक गोष्टची व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय जर आपण जर एखाद्याला ओटीपी देत असू, एखाद्याला पिन नंबर देत असू, एखाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असू, किंवा एखादा फोन आला आणि त्याच्यावरती खात्री न करता त्याच्यावरती आपण रिॲक्ट करत असू, त्याच्यावरती कृती करत असू, तर त्याचा सायबर गुन्ह्याचा उपयोग होईल. आता फॉर एक्झाम्पल, युपीमध्ये एक टीचर होते, त्यांना एकाने सांगितलं की मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय आणि तुमच्या मुलीला आम्ही प्रॉस्टिट्युशन रॅकेटमध्ये अटक केलेली आहे. ती महिलेने विचारच केला नाही, मुलीला पण फोन लावला नाही, खात्री पण केली नाही, काहीच नाही. ब्लड प्रेशर वाढलं, अटॅक आला, ती एक्सपायर झाली. नागरिकांनी ही खात्री करावी, तुम्हाला एखादा मेसेज आला तो असू शकतो सायबर गुन्हेगाराचा, तो फसवणुकीचा मेसेज असू शकतो, कुठली माहिती असू शकतो, त्याची पहिले तुम्ही खात्री केली पाहिजे. म्हणजे त्रय असतं, म्हणजे व्यवस्थितपणे तुम्ही खात्री केली पाहिजे, मग त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला. त्यामुळे हे सायबर गुन्हेगार वेगळ्या माहितीचा आधार घेऊन तुमचा विश्वासघात.
1: नक्कीच सर. मग तुमचा सायबर विभाग आहे तो एआयचा कसा वापर करतो गुन्हेगारी पकडण्यासाठी, तुम्ही काही त्याचा उपयोग करता का?
0: आहे. सायबर गुन्हेगारीवरती नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग म्हणून एक विभाग निर्माण करण्यात आलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. याच्यामध्ये 6 विभाग आहेत. पहिला आहे कमांड सेंटर. या कमांड सेंटरमध्ये 100 कॉल टेकर्स आहेत. 193 वरती तुम्ही जर कॉल जर केला तर तो कॉल हे कॉल टेकर्स घेतात. ते 24/7 आहेत.
1: अच्छा,
0: असे दिवसातून साधारणपणे 8 ते 10,000 कॉल येतात.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये कुणाची फायनान्शियल फ्रॉड झालेला आहे, कोणाचं मॉर्फिंग झालेलं आहे, कोणाचा ईमेल हॅक केलेला आहे, कोणाचा व्हॉट्सअप हॅक केलेला आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी नोंद करण्यासाठी आपल्याकडे कमांड सेंटर आहे. कमांड सेंटरमध्ये एकदा तक्रार नोंद झाली की लगेच तात्काळ संबंधित बँकेला ईमेल जातो. लगेच आर्टिफिशियल, तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यातून ईमेल जातो आणि ती जी अमाऊंट सायबर गुन्हेगाराचा अकाउंट फाइंड आउट केलं जातं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये, आणि बँकेमधून ती अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर तिथेही आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे टेक्नॉलॉजिकल अडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन. या ठिकाणी जी काही सायबर गुन्हेगारांनी आयुधं वापरलेली आहेत, त्याच्यामध्ये URL वापरले असेल, एखादा व्हॉट्सअप नंबर वापरला असेल, एखादा फेसबुक वापरला असेल, एखादा इंस्टाग्राम, ह्या सर्वांचं विश्लेषण टेक्निकल अडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये केलं जातं, जेणेकरून सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची जी काही माहिती आहे ती विश्लेषण करण्याचं काम तिथं चालतं. त्यानंतर आहे तुमचं सर्टी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. म्हणजे अनेक प्रकारच्या वेबसाईट सर्व ठिकाणी असतात, त्याच्यावरती अटॅक करणारी काही यंत्रणा असतात, ह्या सर्टिंगच्या माध्यमातून हे मालवेअर शोधून काढले जातात.
1: अच्छा,
0: आणि हे मालवेअर शोधून काढल्यानंतर ते डिस्ट्रॉय केले जातात सर्टिंगच्या माध्यमातून. त्यानंतर SOC सिक्युरिटी ऑफ द सेंटर, आमचं जे काही महाराष्ट्र सायबर जे सेंटर उभा केलेलं आहे त्याच्या सिक्युरिटी साठी सुद्धा एक सेंटर उभा केलेलं आहे की जेणेकरून आमच्या सिस्टीमवरती कोणी अटॅक करू. त्यानंतर आहे COE सेंटर ऑफ एक्सलन्स, याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जागृती करणे, त्याचबरोबर लोकांना ट्रेनिंग देणं, याच्यामध्ये पोलीस आले, लॉयर्स आले, जजेस आले, ह्या लोकांना ट्रेनिंग देणं की ह्या कशा प्रकारचे गुन्हे घडतात, ह्याची कशी ट्रायल कंडक्ट करावी, कसं इन्व्हेस्टिगेशन करावं, कोर्टापुढे केस कशी मांडावी, अशा प्रकारचे ट्रेनिंग चालू केले जातात. नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुरू केलेला आहे, की स्पेशल पर्पज व्हेकल आहे की त्याच्यामध्ये मार्बल नावाचं आपल्याकडे, तर की सर्व पोलीस स्टेशनमध्ये सायबर गुन्ह्याचा तपास होऊ शकतो.
1: अच्छा,
0: म्हणजे एखादा सायबर गुन्हा जर घडला तर नजीकच्या पोलीस स्टेशनला जर एखादा व्यक्ती गेला तर तिथं सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर त्यांना एका ठिकाणी मिळतील, आणि सर्व प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन की जे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलिसांना काही दिवस, काही आठवडे, काही महिने लागतात, ते अगदी 10 मिनिटांमध्ये 1 तासामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ शकतं, अशा प्रकारची यंत्रणा शासनाने उभारलेली आहे.
1: अच्छा सर, पण मला मुळात सांगा की सायबर गुन्ह्यामध्ये बळी पडलेला एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो का? म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की एखाद्याचे पटकन त्याला समजलंच नाही की त्यांच्या बँकेतले कसे पैसे गेले, तर असे लोक तुमच्यापर्यंत येतात का? आणि ते आल्यानंतर मग तुमचं काम काय सुरू होतं? समजा एखाद्याचे 20-50 हजार गेले असतील तर ते परत त्याला, त्या माणसाला मिळू शकतात का? काय त्यांनी नेमकं करायचं असं निदर्शनास आल्यानंतर?
0: पहिलं त्यांनी 193 वरती कॉल करायचा आहे. त्यांनी

0: कुठेही धावपळ करायची नाही. बसल्या जागेला जिथं कुठं असेल, मला कळालं की माझ्या अकाउंटमधून पैसे गेलेले, पहिलं काम करायचं, पहिली स्टेप म्हणजे 193 जवळती कॉल करायचं. कॉल करून माझे असे असे पैसे गेलेले आहेत, सांगायचंय, माहिती द्यायची. लगेच यंत्रणा कामाला लागते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. आता बँकेला मेसेज जातो आणि ज्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे गेले आहेत त्या अकाउंटमध्ये ते पैसे फ्रीज करून ठेवले जातात. पण हे 3 तासाच्या आत करायला पाहिजे.
1: अच्छा.
0: कारण का 3 तासाच्या नंतर बँकेमधून तो सायबर गुन्हेगार किंवा त्या अकाउंटमधून पैसे बाहेर जाऊ शकतात. आता आतापर्यंत असा अभ्यास सांगतो, त्यामुळे 3 तासाच्या आत किंवा लवकरात लवकर. मग ज्या लोकांनी लवकर कॉल करून सांगितलेलं आहे त्या लोकांचे 100% पैसे मिळालेले आहेत.
1: अच्छा.
0: 100% जेवढे पैसे गेले तेवढे सगळे पैसे त्यांना मिळालेले आहेत. त्यामुळे पहिली काळजी त्यांनी घेतली पाहिजे. हा 193 आणि त्याच्यानंतर तो जर कॉल लागत नसेल तर cybercrime.gov.in या नावाचं एक पोर्टल आहे, NCRP पोर्टल. हे जर कॉल कधी लागत नसेल, काही प्रॉब्लेम झाला असेल, त्याच्यावरती जाऊन तुम्ही स्वतःही कंप्लेंट लॉज करू शकता. तर त्या ठिकाणी पण असंच लगेच सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं, शोधलं जातं आणि त्या अकाउंटमध्ये ती अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे ही पहिली स्टेप घ्यायला पाहिजे. दुसरी स्टेप अशी आहे की तुम्हाला वाटतंय हे पहिलं करायचं, हे झाल्यानंतर याला ऑप्शन तो नाही, मग पोलीस स्टेशनला तुम्ही जायला पाहिजे.
1: अच्छा.
0: लोक काय करतात, पोलीस स्टेशनला जातात, त्याच्यात त्यांचे 5-7 तास जातात,
1: बरोबर,
0: काही दिवस जातात. मग त्याच्यामध्ये तोपर्यंत अकाउंट एका अकाउंट मधून मल्टी लेअरच्या अकाउंट मध्ये पैसे जातात. म्हणजे साधारणपणे एखाद्या गुन्ह्याच्या अकाउंट एका अकाउंट मधून 2-2 हजार कधी कधी 20-20 हजार अकाउंट मध्ये पैसे गेलेले आहेत. आणि हे सगळे अकाउंट व्हील अकाउंट असतात. म्हणजे ज्याच्या नावाचा अकाउंट आहे त्याला माहितच नाही हे काय चाललेलं आहे, त्याने कोणाला अकाउंट विकलेलं असत पैसे घेऊन, किंवा काही लोभापोटी अभ्यासापोटी त्याने ते पैसे अकाउंट दुसऱ्याला वापरा दिलेलं असत. तर म्हणून हे तपास आणखी मुश्किल होतो.
1: अच्छा.
0: 1 कोटी साधारणपणे 2 हजार अकाउंट मध्ये पैसे जातात. मग कुठं 50 हजार गेले, कुठं 200 रुपये गेले, कुठं 40 रुपये गेले, असेही पैसे जातात. त्यामुळे पहिली गोष्ट आहे, पहिलं 1930 cybercrime.gov.in आणि हे झाल्यानंतर तुम्हाला लगेच SMS येतो.
1: अच्छा.
0: आणि तो SMS घेऊन मग तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला जायचं आणि तिथं जाऊन गुन्हा दाखल करायचा आणि तपास करून घ्यायचा. पण पहिलं हे 1930.
1: नक्कीच सर. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: 229° अर्थात 1305 kHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम उस्मानाबादी शेळी कारखानदारी. तत्पूर्वी ऐका.
3: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
7: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
5: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
8: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून

0: एक पाऊल उचलूया.
1: आपल्या परभणी जिल्ह्यातील पहिले पोट विकार आणि लिव्हर विकार सुपर स्पेशलिस्ट म्हणजे गॅस्ट्रो एंटेरोलॉजिस्ट डॉक्टर प्रणव चांडक यांचे चांडक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शिवाजीनगर वसमत रोड परभणी या ठिकाणी अत्याधुनिक सुविधांसह पोट विकाराचे अचूक निदान आणि उपचार एंडोस्कोपी अर्थात दुर्बिणीद्वारे होतील.
2: तसेच स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर दिशा चांडक यांच्याकडे महिलांच्या संबंधित आजारावर निदान व उपचार होतील. संपर्क 70220073006 आणि 0242223711.
3: प्रसारित करीत आहोत शेळी कारखानदारी याविषयी उस्मानाबादी शेळीचे जनक तथा उस्मानाबादी गोट मार्केटिंग सर्व्हिसेसचे संस्थापक डॉक्टर वसंत मुंडे यांची मुलाखत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत उस्मानाबादी गोट मार्केटिंग सर्व्हिसेस पोलीस मुख्यालयासमोर आनंदनगर धाराशिव.
4: नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि पशुपालकांनो. पशुपालकांनो, उस्मानाबादी शेळी ब्रीड हे आता आपल्याला सांगण्याची गरज नाही, परंतु उस्मानाबादी शेळीचं ब्रीड हे जागतिक स्तरावर नेण्यामध्ये, राष्ट्रपती पदक मिळवून देण्यामध्ये आणि उस्मानाबादी शेळीचं देशभर ज्यांनी क्रांतिकारी रोजगार निर्मितीचं पाऊल टाकलेलं आहे, नवीन अनेक तरुणांना शेळी पालनातून उभा केलेला आहे, असे ग्रामीण अर्थक्रांतीचे शिल्पकार उस्मानाबादी शेळीचे जनक डॉक्टर वसंतराव मुंडे हे नाव आता महाराष्ट्राला परिचित झालेलं आहे. त्यांनी OGMS अर्थात उस्मानाबादी गोट मार्केटिंग सर्व्हिसेस हे सेवानिवृत्तीनंतर स्वतःची एक एजन्सी सुरू केली. शिवाय उस्मानाबादी शेळी गटाचे ते प्रमुख आहेत. याशिवाय महाराष्ट्र शेळी उत्पादक संघाचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. याशिवाय ISSGPO ही जी केंद्र सरकारची एक संस्था असते तिचे लाईफ मेंबर देखील आहेत. अशाच उस्मानाबादी शेळीचे जनक असलेल्या डॉक्टर वसंतराव मुंडे यांच्याशी आज आपण शेळीपालन, शेळी मार्केटिंग आणि त्यांच्या शेळीच्या जागतिक स्तरावरच्या मार्केटिंग संदर्भात काय कल्पना आहेत आणि यातून आपल्याला रोजगार कसा मिळू शकेल, शेळीपालनचं महत्व आजच्या दृष्टीनं किती महत्वाचं आहे या संदर्भात त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. डॉक्टर वसंतराव मुंडे साहेब नमस्कार.
5: नमस्कार.
4: आता मला सुरुवातीला सांगा की उस्मानाबादी शेळी ब्रीडच्या संदर्भात तुमच्या नवीन तरुणांना रोजगार निर्मिती संदर्भाच्या काय कल्पना आहेत.
5: महात्मा गांधीजी एक शेळी स्वतः पाळत असेल आणि तिला ते गरिबाची गाय म्हणत असेल. त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये असं लिहून ठेवलं आहे की ग्रामीण भागाचं दारिद्र्य दूर करायचं असेल तर शेळी पालनाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यामुळं खेड्याकडे चला ही त्यांची हक होती. पण वेळ आता ग्रामीण भागाकडे परत जाण्याची वेळ आली आणि शेळी त्यासाठी एक उत्तम मीडियम आहे आणि ह्या मीडियमचा, ह्या वस्तूचा बेरोजगार तरुणांनी जर फायदा घेतला तर ग्रामीण भागामध्ये ह्या शेळीमुळं त्यांना प्रचंड रोजगार निर्मिती होऊ शकते.
4: ते सांगा कशी.
5: आपल्या यासाठी क्रांती करायची म्हणजे ज्याच्या घरात शेळी आहे त्याच्या घरामध्ये आत्महत्याच होत नाही. आर्थिक दृष्ट्या ही काय ATM आहे. या शेळीमुळं तुम्हाला पाहिजे तेव्हा पैसा मिळू शकतो, पाहिजे तेव्हा दूध मिळू शकतं. म्हणजे शेळी हे डबल ATM आहे. ऑल टाइम मिल्क म्हणजे दूध रात्री 12 वाजता शेळीला मला शेळी शेळी दूध देते, शेळी दूध देते आणि शेळीचं दूध खरंच उपकारक आहे. गाई म्हशीच्या दुधापेक्षा शेळीच्या दुधाला आरोग्यदृष्ट्या खूप महत्व आहे.
4: आता डॉक्टर मुंडे साहेब मला सांगा की उस्मानाबादी गोट मार्केटिंगच्या वतीनं आता नवतरुणांसाठी काय आपण योजना आणली आहे.
5: तर आपण तरुणांना शेळी पालनाचं एक तर प्रशिक्षण देतो, त्याबरोबर त्यांना शासकीय योजनांची माहिती देतो, त्यांना शेळ्यांचा पुरवठा पण करतो आणि त्यांच्या शेळ्या पण मी खरेदी करतो आणि हे आजच नाही करत, मी गेल्या 25 वर्षापासून करत आहे. कलकत्त्यापासून ते केरळापर्यंत शेळ्यांची विक्री केली मी.
4: जसं शेळी पालनाचे गट असतात त्या शेळी पालनाच्या गटामधून काही तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध करून द्या. शेळी पालन करायचं असेल, त्यासाठी मार्केटिंग करायचं असेल, त्यासाठी प्रशिक्षण काय आरोग्याच्या विषयी शेळीचं असेल, हे तुम्ही कसं देता.
5: आपण सगळ्या काही इच्छुक लोक आहेत, दर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये 3 दिवस आपण शेळी पालनाचं ट्रेनिंग देतो आणि यामधून त्यांना त्या शेळी पालनासाठी आता उभं करतो. आता मार्केटिंगमध्ये ट्रेंड आपला असा आहे, बाजारमध्ये जर विक्री करायची झाली तर एक अर्धा घंटा त्याच्यामध्ये एकमेकाशी वाद करून घालीत बसावं लागते तेव्हा त्या शेळीचा सौदा होतो. शेळी वजनावर विकावी हा ट्रेंड मी सुरू केला. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये शेळी वजनावर विकणारा ट्रेंड मी सुरू केला आणि त्याचा फायदा असा झाला की व्यवहार हे मोठ्या प्रमाणात सहजासहजी होऊ लागले. त्यामुळे काय झालं की व्यवहार होण्यासाठी फार सुलभता निर्माण झाली.
4: आता मला सांगा सर की जसं कुक्कुटपालन हा एक शेतकऱ्यांचा एक पूरक उद्योग आहे, तसा शेळी पालनाचा पूरक उद्योग कसा काय असू शकेल आपल्या शेतकरी बांधवांसाठी.
5: ऍक्च्युअली बोलायचं झालं तर कसं आहे, शेळी हा फार महत्वाचा प्राणी आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये. ग्रामीण भागातल्या मुलींच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनची हमखास कमी असते असं डॉक्टर म्हणतात. हिमोग्लोबिनची कमी दूर करण्यासाठी शेळीचं दूध हे फार महत्वाचं आहे आणि त्यामुळे प्रत्येक घरामध्ये शेळी असावी असं माझं मत आहे. कारण शेळी ही कसं आहे, कुठल्या वयाचा माणूस सांभाळू शकतो आणि पप्पा छोटी छोटी

0: नाही, खायलाही कमी लागते, जागा कमी लागते, पाणी कमी लागतं आणि चारा देखील कमी लागतो. त्यामुळे अशा प्रकारचा प्राणी छोट्या शेतकऱ्यांनी मोठ्या शेतकऱ्यांनी सांभाळायला काही हरकत नाही. ह्याला मार्केट प्रचंड आहे. शेतकऱ्यांमध्ये शेळीपालनाची प्रचंड आवड निर्माण झाली, परंतु ही आवड आपल्याला कुठल्या तरी कारखानदारी स्वरूपामध्ये प्रवर्तित करायची आहे.
1: कशी?
0: आता ही प्रवर्तित करण्यासाठी सगळ्यांनी आपण एकत्र यावं लागेल, विचार करावा लागेल आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये उतरावं लागेल. जोपर्यंत आपण एकत्र येत नाहीत, विचार विनिमय करत नाहीत, जोपर्यंत याचे महोत्सव साजरा करत, शेळी महोत्सव साजरा करत नाही, जोपर्यंत शेळीची मेळावे घेत नाही किंवा शेळी संबंधी आपण बैठक घेत नाही, शेळी उत्पादक संघ तयार करत नाही, तोपर्यंत आपलं हे अशक्य आहे. आणि त्यामुळे 19 साली विखे पाडल्याने जशी साखर कारखाने सुरू केली, तशी आपल्याकडे शेळी कारखानदारी ही सुरू व्हायला पाहिजे. ग्रामीण भागातल्या मुलांना पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन हे व्यवसायाचे मार्गदर्शन होणं अत्यंत जरुरी आहे. त्याशिवाय आपण शेळी कारखानदारी पुढे नेऊ शकणार नाही.
1: मला सांगा डॉक्टर वसंत मुंडे साहेब, तुमची कल्पना खूप छान आहे. आता उस्मानाबादी शेळीचं बोकड जर मार्केट म्हणून विचार केला तर त्याचं किलोमध्ये आणि एकंदरीत दरामध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर आजचे दर काय आहेत पोकडाचे, मटणाचे, आणि टनामध्ये त्याचा ऍव्हरेज काय आहे, आणि असं उत्पादन कृषी क्षेत्रात कुठलं आहे की यासारखं नाहीच?
0: शेतीमध्ये ऊस 3000 रुपये टन आहे, म्हणजे 3 रुपये किलो आहे. बोकडाचं मटण 800 रुपये किलो आहे, म्हणजे 8 लाख रुपये टन आहे. म्हणजे कोणता शेतीमधला कोणता आयटम असा आहे जो 8 लाख रुपये टनाचा आहे? आणि त्यामुळे तुम्ही जर 10 शेळ्या पाळल्या तर तुम्हाला पाहिजे तेवढं त्याच्यातून उत्पन्न मिळू शकतं आणि जोडधंदा आहे. आणि शेळीचं असं वैशिष्ट्य असं की शेळीचा कुठलाच पार्ट वाया जात नाही. शेळीचं खत आणि लेंडी खत हे तर शेतकऱ्यासाठी आवश्यक आहे. एकदा शेतात पडले की 5 वर्षे बिनधास्त राहायचं.
1: आता शेळी कारखानदारी हा जो शब्द तुम्ही वापरला आहे, हा शेळी कारखानदारी उभारण्यासाठी आपला काय स्वतःचा पुढाकार असेल आणि तुम्ही कसं मार्गदर्शन कराल आमच्या तरुणांना?
0: शेळी कारखानदारीसाठी मी महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना, बेरोजगारांना आणि जे कोणी करते आहेत शेतीमध्ये, ह्या सगळ्या तरुणांना मी आवाहन करतो की बाबांना आपण एकत्र येऊया आणि तुम्ही जिथं असाल तिथून मला तुम्ही तुमचा फोन नंबर द्या, तुमचे नाव पत्ता द्या, आपण एकत्र कुठेतरी जमूया आणि ह्या शेळी कारखानदारीसाठी सरकारकडे आपण कारखानदारी स्वरूपामध्ये उभं करण्यासाठी आपण प्रयत्न करूया, शासनाला सांगूया, सहकार खात्याला सांगूया आणि सहकारामधून आपला उद्धार करून घेऊया. कारण ह्या शेळी पालनामधून आपण महाराष्ट्रामध्ये लाखो तरुणांना रोजगार निर्माण करून देऊ शकतो. तर ह्या तरुणांना माझी अशी हे विनंती आहे की तुम्ही खेड्याकडे या, शेळी पालन करा आणि शेळी पालनामधून तुम्हाला खूप मोठी प्रगती करता येईल. शेळी पालनासारखं दुसरं एक चॅलेंजिंग फील्ड दुसरं नाही. उसाला लिमिट आहे, उसाला पाण्याची मर्यादा आहे, शेळीला पाणी कमी लागते आणि शेळीला चारा कमी लागतो. त्यामुळे शेळी पालन हे आपल्यासाठी एक फार मोठं आव्हान उभं आहे. आणि शेळीचं मटण हे जे आहे ते रेडी टू इट, म्हणजे प्रत्यक्ष आपण जे त्याचं वाळवून तयार केलं जे पॅकेज आहे ते आपण अगदी रेडी टू इट, म्हणजे गरम पाण्यात टाकलं की ते खाण्यासारखं व्हावं अशा पद्धतीने आपण त्याचं ते पॅकिंगमध्ये पुरवठा करूया. जसं दुधाची पिशवी आपल्या दारात येऊन पडते सकाळी सकाळी, पेपर वर्तमानपत्र जसं येऊन पडतं तसं ते मटणाचं पॅकेट आपल्या दारात येऊन पडलं पाहिजे. इथपर्यंत आपल्याला त्याची प्रगती करायची आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकटा माणूस काय करणार आहे, एक अकेला थक जाएगा तो सबने मिलकर हात बढाना.
1: निश्चित सर, शेळी कारखानदारीची कल्पना आपण आमच्या श्रोत्यांना किंवा पशुपालकांना खूप छान मांडलेली आहे. समजा आमच्या तरुण शेतकरी बांधवांना, तरुण मुलांना, शेळी पालकांना जर आपलं काही मार्गदर्शन हवं असेल आणि शेळी कारखानदारी संघाचं सभासद व्हायचं असेल तर काय प्रोसिजर आहे आणि काय मार्गदर्शन कराल तुम्ही?
0: शेळी उत्पादक संघाचं सभासद होण्यासाठी विनाशुल्क आहे, याला काही पैसे लागत नाहीत. फक्त तुम्ही तुमचं नाव, संपूर्ण नाव, पत्ता आणि फोन नंबर जर दिला तर आम्ही रजिस्टर मध्ये तुमची नोंद करू आणि जेव्हा गरज पडेल तुम्हाला मीटिंगला आम्ही बोलू किंवा मेळाव्यासाठी बोलू आणि त्या मेळाव्यामधून आपण सगळे एकत्र येऊन पुढची वाटचाल करूया, पुढची दिशा ठरवूया. यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण एकत्र येणं महत्वाचं आहे.
1: एकत्र येण्यासाठी किंवा आपल्याशी संपर्क सांगण्यासाठी आपला पत्ता आणि मोबाईल नंबर आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
0: माझं ऑफिस पोलीस मुख्यालयासमोर धाराशिवला आहे आणि या ठिकाणी उस्मान शेळीच्या संदर्भामध्ये ऑफिसमध्ये फक्त आम्ही शेळी पालनाच्या संदर्भामध्ये सगळी माहिती आपल्याला देऊ शकतो. तुमच्या बँकेच्या काही स्कीमसाठी आम्ही मदत करू शकतो, कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो. तेवढं आम्हाला म्हणजे कायदेशीरित्या तुम्हाला मदत करेल तेवढं आम्ही करू शकतो आणि तुम्हाला शेळ्यांचा देखील पुरवठा करू शकतो आणि तुमच्या शेळ्या देखील आम्ही खरेदी करतो. ते असे म्हणजे सर्वांगीण विकासाचं हे साधन आहे. त्यासाठी माझा नंबर आहे, माझं नाव आहे डॉक्टर वसंत मुंडे आणि माझा मोबाईल नंबर आहे 9422 56 53 65. पुन्हा एकदा सांगतो, माझं नाव डॉक्टर वसंत मुंडे, माझा मोबाईल नंबर आहे 9422 56 53 65.
1: श्रोतो, डॉक्टर वसंत मुंडे साहेबांशी शेळी कारखानदारी किंवा शेळी संघाचा जर आपल्या सभासद व्हायचं असेल आणि उस्मानाबादी शेळी मार्केटिंग संदर्भात, पालन संदर्भात काही त्यांना मार्गदर्शन हवं असेल तर निश्चित आपण डॉक्टर मुंडे साहेबांशी संपर्क साधू शकता. आणि त्यांचा मोबाईल नंबर पुन्हा एकदा नोंद करून घ्या आपण. डॉक्टर वसंत मुंडे यांचा मोबाईल नंबर आहे 9422 56 53 65. तेव्हा श्रोते हो, आपण निश्चित डॉक्टर वसंत मुंडे साहेबांशी आपण संपर्क करू शकता. तेव्हा डॉक्टर वसंत मुंडे साहेब, आपण शेळी कारखानदारी या संदर्भात उस्मानाबाद गोट मार्केटिंग सर्व्हिसेसच्या मार्फत जी काही तुम्ही नवीन

0: सेवा सुरू करणार आहात, नवीन संघ स्थापन करणार आहात, तर हा संघ निश्चित यशस्वीरित्या उभा राहील आणि अधिकाधिक तरुण शेतकरी पशुपालक आपले संपर्क करतील अशा आशा करूया. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: आताच आपण शेळी कारखानदारी याविषयी उस्मानाबादी शेळीचे जनक तथा धाराशिव येथील उस्मानाबादी गोट मार्केटिंग सर्व्हिसेसचे संस्थापक डॉक्टर वसंत मुंडे यांची मुलाखत ऐकली. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते उस्मानाबादी गोट मार्केटिंग सर्व्हिसेस पोलीस मुख्यालयासमोर आनंदनगर धाराशिव.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करत आहोत भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम.

मोहम्मद रफी यांच्या स्वरातील गीत श्रोतेहो आपण ऐकलं. भावधारा भावगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत

आणि श्रोते हो याबरोबर भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 8 वाजता आहेत समाचार प्रभात. 8:15 आणि मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. 8:30 आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तोपर्यंत आनंद घ्या या गीताचा.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा. नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 19व्या रोजगार मेळ्यात देशभरातल्या 51,000 नव्यानं भरती झालेल्या तरुणांना नेमणूक पत्रांचं वितरण करणार आहेत. पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. देशभरात 47 ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या 18 रोजगार मेळ्यांमध्ये आयोजित जवळपास 12 लाख नेमणूक पत्रांचं वितरण होणार आहे. राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान देणाऱ्या तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळा महत्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निरोस ख्रिस्तोडौलिसस यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी बहुपक्षीय प्रयत्नांना बळ देणं आणि संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन तो स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. भारत आणि सायप्रस यांच्या दरम्यान काल दिल्ली इथं झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. यामध्ये संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन महासंघानं घोषित केलेल्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व दहशतवाद्यांविरुद्ध आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध समन्वयानं कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवादाशी निगडीत आर्थिक व्यवहार, हिंसक कारवाया यांचा

सामना करण्यासाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचं दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आज सकाळी भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आले. ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. कोलकाता मुक्कामादरम्यान ते मदर तेरेसा यांच्या समाधीस्थळी भेट देण्याची आणि व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट देण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रुबिओ यांचं दिल्लीत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी उद्या ते चर्चा करतील. तसंच दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यालाही उपस्थित राहतील. मंगळवारी भारतानं आयोजित केलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुन्हा दिल्लीला पोहोचतील. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार क्वाडच्या मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या बैठकीत सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागानं माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या ब्रिक्स कार्यगटाची दुसरी बैठक आयोजित केली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत डिजिटल तंत्रज्ञान, आगामी संपर्क जाळं व नवोन्मेष, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी क्षमता बांधणी या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांची सामायिक वचनबद्धता दिसून आली. भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्याच्या उद्देशानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेच्या इन्व्हेस्टमेंट कंपनी इन्स्टिट्यूटचे आशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मोहलेन कॅम्प यांची नवी दिल्लीत भेट घेतली अशी माहिती गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात दिली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाई नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशभरात इंधन पुरवठा स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊन खरेदी न करता गरजेनुसार इंधन खरेदी करावं असा सल्ला समाज माध्यमांवरील संदेशातून दिला आहे. काही किरकोळ विक्री केंद्रांवर येणारा ताण तेल विपणन कंपन्यांद्वारे देखरेख ठेवून समन्वित वितरणाद्वारे हाताळला जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 91 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजे सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे शहरातून आणखी एका महिलेला अटक केली आहे. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजे एनटीएनं तिला तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं. या प्रकरणी देशभरातून 11 आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान सीबीआयनं राज्यातील लातूर जिल्ह्यात डॉ मनोज देशमुख आणि बालरोगतज्ञ डॉ विनोद स्वामी या 2 डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी पीव्ही कुलकर्णी या आरोपीमार्फत आपल्या पाल्यांसाठी फुटलेला प्रश्नसंच विकत घेतल्याचा संशय सीबीआयनं व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लातूरसह महाराष्ट्राच्या इतर भागातही सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांची प्रतिष्ठित 2025 संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मेजर बराक सध्या लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम युनिफिल या दलात भारतीय बटालियनमध्ये महिला पथकाच्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत. मेजर बराक हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय शांतता सैनिक ठरल्या आहेत. भारत तिबेट सीमा पोलीस दलांच्या महिला संघाच्या माउंट एव्हरेस्ट चढाईच्या पहिल्या यशस्वी मोहिमेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात शहा यांनी दुर्गम भूप्रदेशात आणि आव्हानात्मक हवामानात ही अभूतपूर्व कामगिरी साध्य करून या संघानं त्यांच्या दलाचं राष्ट्रप्रथम हे ब्रीद सार्थ ठरवल्याचं नमूद केलं आहे. अग्नि 1 या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या चंदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रातून काल यशस्वीरित्या पार पडली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्षेपणामुळे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंड पडताळून पाहिले गेले आहेत. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली. अग्नि 1 हे भारताच्या सामरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी बनावटीचं कमी पल्ल्याचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे.
अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना आता अर्ज करण्यासाठी मायदेशी परत जावं लागणार आहे. युएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या धोरणात्मक

0: संदेशात नमूद केल्यानुसार केवळ अपवादात्मक परिस्थितीतच अमेरिकेतून ग्रीन कार्डला मंजुरी मिळू शकेल. त्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी परदेशातून अथवा मायदेशातूनच दूतावासाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या निर्णयाचा परिणाम सध्या अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लाखो नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून केविन वॉश यांनी काल शपथ घेतली. जेरम पॉवेल यांच्या जागी वॉश यांची नेमणूक झाली आहे. पॉवेल यांच्याशी व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेल्या मतभेदानंतर आणि त्यानंतर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांचे पती अब्राहम विल्यम्स यांना हाडाचा अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्या 30 जूनपासून कार्यमुक्त होतील अशी घोषणा त्यांनी केली. गेल्या 1.5 वर्षांपासून नॅशनल इंटेलिजन्स संचालकांच्या कार्यालयाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नॅशनल इंटेलिजन्सचे प्रिन्सिपल डेप्युटी डिरेक्टर एरन लुकॉस हे नॅशनल इंटेलिजन्सचे प्रभारी संचालक म्हणून कार्यभार सांभाळतील असं ट्रम्प यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेतील स्पेसएक्स या अंतराळ संस्थेनं आज सकाळी त्यांची सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली स्टारशिप सुपर हेवी रॉकेट प्रणाली प्रक्षेपित केली. त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यावरील मोहिमांसाठी पुनर्वापर करण्यायोग्य अंतराळयान विकसित करण्याच्या प्रयत्नांमधला हा एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबीनं दिशाभूल करणाऱ्या अनेक अनोंदणीकृत आर्थिक प्रभावक म्हणजेच इन्फ्लुएन्सर्स आणि संस्थांवर रोखे बाजारामध्ये काम करण्यास बंदी घातली आहे. समाज माध्यमांवरील विविध व्यासपीठांच्या माध्यमातून पंप अँड डंप रॅकेट चालवल्याचा आरोप या संस्था आणि प्रभावकांवर आहे. महाराष्ट्रात मुंबई ते मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सोयीची असलेली ही वाहतूक असून गेटवे ऑफ इंडियावरून लॉन्चेस रवाना होतात. राखी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .29° अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त विशेष रूपक सुरांचा, संस्कारांचा आणि विश्वासाचा प्रवास. संकलन निवेदन आहे आनंद पोहनेरकर आणि अपर्णा पारवेकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबडी. निर्मिती केंद्र आकाशवाणी परभणी.

0: श्रोते हो, आकाशवाणी केंद्राची संकेत धून आणि हे सुंदर भक्तिगीत ऐकलं की सर्वसामान्य नागरिकांची रम्य पहाट सुरू होते. आकाशवाणीचं कला, साहित्य, संगीत, बातम्या या माध्यमातून श्रोत्यांच्या मनाशी जुळवलेलं नातं हे आजही कायम आहे. गेली 9 दशके आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आकाशवाणी आज 90 वर्षाचा प्रवास पूर्ण करत आहे. त्या निमित्तानं आज आपण स्मरणोत्सव साजरा करत आहोत.
1: श्रोते हो, इटालियन भौतिक शास्त्रज्ञ मार्कोनी यांनी अतिशय लोकप्रिय असलेलं रेडिओ हे माध्यम शोधलं. मार्कोनी यांच्या संशोधनातून सप्टेंबर 1918 इंग्लंडहून ऑस्ट्रेलियाला पहिला रेडिओ संदेश पाठवला. आकाशवाणी या प्रसार माध्यमाचा तो छोटा प्रारंभ होता. त्यानंतर 1921 या वर्षी अमेरिकेत पिट्सबर्ग येथे पहिलं रेडिओ स्टेशन प्रस्थापित करण्यात आलं आणि त्यानंतर भराभर हे केंद्र जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. श्रोते हो, 1927 अगोदर भारतात नभोवाणीचं प्रसारण खाजगी क्लबमार्फत झालेलं होतं. हौशी रेडिओ क्लब लाहोर, अलाहाबाद, पेशावर आणि डेहराडून इथून चालवलं जात होतं. हे क्लब सरकारनं भावी काळात स्थापन केलेल्या आकाशवाणी केंद्राचे अग्रदूत ठरले. पुढे मैसूर, बडोदा, त्रिवेंद्रम, हैदराबाद आणि औरंगाबाद या 5 ठिकाणी देखील नभोवाणी केंद्र सुरू होतं. मैसूर संस्थानं 1935 या वर्षी स्थापन केलेल्या रेडिओ केंद्राला आकाशवाणी हे नाव दिलं आणि हेच नाव पुढे भारत सरकारनं माध्यमांसाठी स्वीकारलं.
0: श्रोते हो, रेडिओ हे केवळ माध्यम नव्हतं तर लाखो लोकांचे साक्षीदार होतं. गावागावात, शेतात, चहाच्या टपरीवर, घराच्या ओसरीवर रेडिओचा आवाज म्हणजे जीवनाचा एक भाग होता आणि आजही आहे. आपत्तीजनक परिस्थिती असो की क्रिकेटचं समालोचन, ते ऐकताना श्रोत्यांचा श्वास रोखला जायचा अशी ही आकाशवाणी.
1: नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत, भावगीत, कवी संमेलन, ग्रामीण कार्यक्रम, युवा वर्ग आणि शेतकरी बंधू या सर्वांनाच आकाशवाणीनं मार्गदर्शन केलं, तर काही श्रोतिका आणि नाटकांच्या माध्यमातून श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या प्रवासाविषयी बोलताना ज्येष्ठ श्रोते डॉक्टर नयन कुमार आचार्य म्हणाले,
2: 90 वर्षाचा प्रवास पूर्ण करणाऱ्या, जना मनाच्या हृदयात अधिराज्य मिळवणाऱ्या आकाशवाणी या आधुनिक संसाधनाला मी नयन कुमार आचार्य विनम्र वंदन करतो. अगदी लहानपणापासूनच विविध कार्यक्रमांनी मनाला भुरळ पाडणारे एकमेव साधन म्हणजे आकाशवाणी होय. तसा लहानपणापासूनच आकाशवाणीचा मी एक श्रोता राहिलो आहे. सतत या आकाशवाणीने आम्हा सर्वांना मनोरंजित करण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. आपल्या यशस्वी आयुष्याची 90 पूर्ण करणारी ही व्योमवाणी जणू काही सामान्य जनांसाठी जीवनवाहिनीच होय. कमालीच्या सुरम्य कार्यक्रमांनी, श्रोत्यांच्या कर्णपटलांच्या माध्यमाने हृदय मंदिरात प्रवेश करणारी ही बहारदार अशी नभोवाणी आहे. बहारदार अशा गीत संगीताने श्रोत्यांची मने रंजित करण्याबरोबरच विविध विषयांच्या माहिती कोशाने ज्ञान संवर्धन करणारी ही गगनवाणी गेली 90 वर्षे अनवरत श्रोत्यांच्या हृदय पटलावर आपल्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमाने साम्राज्य गाजवणारी ही दिव्य वाणी म्हणावी लागेल. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या प्रसारणाबरोबरच आकाशवाणीने राष्ट्राला दिशा देण्याचे मौलिक कार्य केले आहे. समाज प्रबोधनाचे हे अप्रतिम साधन होय. घरबसल्या आपापली कामे करताना किंवा अन्यत्र कोणत्याही कार्यात व्यस्त असताना सुद्धा आपल्या श्रोतृरंध्रांना स्वर माधुर्याचे रसास्वादन करण्यात ही आकाशवाणी अगदीच प्रभावशाली ठरली आहे. रसिकांच्या भावविश्वाला आनंदाचा बहर देणारी आकाशवाणी म्हणजे ज्ञानाचा आणि माहितीचा खजाना होय. लोकरंजिता इयम आकाशवाणी जीव शरद शतम असे म्हणावे लागते. अगदी बालवयापासून मला

0: रेडिओचा लढा लागला आणि या जिव्हाळ्याने विविध केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या रंजक ज्ञानवर्धक अशा कार्यक्रमाने मनावर एक प्रकारे भुरळ टाकली आहे. याच आकाशवाणीने असंख्य कवी, कलाकार, गायक, वादक, वक्ते, निवेदक आणि सूत्रसंचालक घडवले आहेत. याच निर्मिक मांदियाळीत मला देखील एक श्रोता होण्याबरोबरच ज्ञान प्रबोधक बनण्याचे देखील सद्भाग्य लाभले आणि म्हणून आकाशवाणीला सादर करणाऱ्या सर्व निवेदकांना, कलाकारांना, कार्यक्रम अधिकाऱ्यांना, सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही मनोमन धन्यवाद देतो. ही आकाशवाणी येत्या 10 वर्षामध्ये शतायुष्य प्राप्त करत आहे आणि म्हणून जीवेत शरद शतम असे म्हणण्याबरोबरच आदिना स्यात शरद शतम इयम आकाशवाणी असे म्हणून मी या आकाशवाणीला मनोमन सदिच्छा देतो.
1: श्रोते हो, महाराष्ट्रातील विविध आकाशवाणी केंद्रांनी अनेक कलाकार घडवले. गीतकार गदी माडगुळकर, गायक आणि संगीतकार यशवंत देव, सुधीर फडके यांनी आपल्या कारकिर्दीचा श्री गणेशा आकाशवाणी येथूनच केला. तसेच अनेक नवोदित साहित्यिक, निवेदिका यांना पहिल्यांदा व्यासपीठ मिळून देण्याचं काम देखील आकाशवाणीनंच केलं.
2: आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या प्रवासाविषयी बोलताना गायिका पल्लवी जवळेकर म्हणाल्या,
3: नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी कुलकर्णी जवळेकर. हे वर्ष भारताच्या इतिहासातलं एक सुवर्ण वर्ष आहे, कारण 90 वर्षापूर्वी आकाशवाणीची सुरुवात एका छोट्याशा ट्रान्समीटर वरून झाली. म्हणजेच 8 जून 1936 रोजी आकाशवाणीची सुरुवात झालेली आहे आणि आकाशवाणीचा हा प्रवास जो आहे तो एका छोट्याशा ट्रान्समीटर वरून झालेला आहे आणि ही 90 वर्ष या प्रसार भारतीने पूर्ण केली याबद्दल मी प्रथमतः त्यांचे अभिनंदन करते आणि खूप शुभेच्छा पण देते. आकाशवाणीचा हा जो प्रवास आहे, आज देशाच्या कानाकोपऱ्यात, खेडोपाडी, दुर्गम भागात पोहोचलेला होताच आहे, पण आज डिजिटल माध्यमातून थेट खिशात हा पोहोचलेला आहे. आकाशवाणीचा जो प्रवास आहे, आज प्रत्येक लोकांच्या खिशात मावणारा असा हा रेडिओ, या प्रवासात परभणी आकाशवाणीशी एक माझा जो संबंध आहे तो 2002 पासून आलेला आहे आणि त्या काळी कॅज्युअल अनाउन्सर म्हणून मी होते आणि ते जे काम केलं मी त्यावेळेस, तो जो अनुभव आला तो म्हणजे आकाशवाणीकडून मला खूप काही शिकायला मिळाले. मुलाखती दिल्या, घेतल्या, गाण्यासंबंधी कार्यक्रम केले आणि माझं सगळ्यात जास्त आनंदाचं ठिकाण म्हणजे हे आकाशवाणी परभणी होतं. इतर बरेच गायक यायचे, त्यात लहान मोठे कलाकार असायचे आणि सगळ्यात सन्मानाची गोष्ट म्हणजे गायकांना जो ग्रेड मिळायचा आकाशवाणीचा, ती म्हणजे कलाकारांसाठी खूप मोठी गोष्ट असायची, खूप सन्मानाची गोष्ट असायची. आणि आजही तेवढंच आकाशवाणीचं बी ग्रेड, ए ग्रेड, बी प्लस ग्रेड हा जो मिळतो तो म्हणजे खूप अतिउच्च सन्मान आमच्या संगीत कलाकारांमध्ये मानला जातो आणि आकाशवाणीने हा जो सन्मान कलाकारांना आम्हाला मिळवून दिलेला आहे त्याबद्दल मी एकतर आकाशवाणीचे खूप धन्यवाद व्यक्त करते. आकाशवाणी म्हणजे सर्व प्रकारच्या घटकांसाठी आकाशवाणीचे कार्यक्रम प्रसारित होत असतात. आकाशवाणीचं ब्रीद वाक्यच आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय, आणि हे ब्रीद वाक्य आकाशवाणीने उराशी बाळगून हा प्रवास अविरतपणे 90 वर्षांपासून सुरू ठेवलेला आहे. पहाटेच्या सनईपासून रात्रीची घोषणा देईपर्यंत प्रत्येक घरात आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकले जातात. 90 वर्षाच्या या प्रवासात आकाशवाणीने स्वतःला काळाशी जुळून घेतले. माहितीचा मुख्य स्रोत म्हणजे खरं तर आकाशवाणी आहे. कोणत्याही प्रकारची माहिती आकाशवाणीतून मिळते, प्रत्येक प्रकारचे कार्यक्रम आकाशवाणीतून असतात. स्वातंत्र्यापूर्वी, त्याच्यानंतरही, म्हणजे बातम्या असो, काही कृषी विषयक माहिती असो, हवामानाचा अंदाज सुद्धा असो आणि शिक्षणाविषयी सुद्धा काही माहिती जर लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यात आकाशवाणीची भूमिका अत्यंत महत्वाची.
1: आकाशवाणीनं श्रोत्यांचं केवळ मनोरंजनच केलं नाही तर आपत्कालीन परिस्थिती, निवडणुका, सामाजिक चळवळी अशा प्रत्येक महत्वाच्या क्षणी आकाशवाणी जनतेसोबत उभी राहिली.
2: आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या प्रवासाविषयी बोलताना ज्येष्ठ श्रोते त्र्यंबक लोखंडे म्हणाले,
4: हा, मी त्र्यंबक लोखंडे, माझं गाव गोविंदपूर, तालुका पूर्णा. सर, 1937 भारतात आकाशवाणीची निर्मिती झाली. पाहता पाहता 90 वर्ष पूर्ण होत आहेत. बहुजन हिताय बहुजन सुखाय आकाशवाणीचं ब्रीद. सर, 1962 पासून मी रेडिओ ऐकतो. मला जर कोणी विचारले तुझा मित्र कोण, तर मी अभिमानाने सांगतो माझा मित्र आकाशवाणी रेडिओ आहे. आकाशवाणीवरून प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम ज्ञानवर्धक असतात. काम करत करत रेडिओ ऐकता येत

0: तो तो शेतावर पण नेता येतो. सर, आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारा पूर्वीचा आमचं घर आमचं शिवार आताचा शेत शिवार शेतकरी बांधवासाठी लाख मोलाचा कार्यक्रम आहे. आपण मराठवाडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मुलाखती घेता, त्यामधून आम्हाला आमच्या हिताची माहिती मिळते. जणू काय विद्यापीठच आमच्या शेतावर आहे की काय असे वाटते. तसेच सर, जनावरांची काळजी, चारा पाणी, औषधोपचार कसे करावे हे पण कळते. तसेच सर, वृक्ष संवर्धन, पर्यावरण प्रदूषण कसे टाळावे हे पण कळते. पाणी आडवा, पाणी जिरवा, कुकुट पालन, शेळी पालन, खताची मात्रा, कीड नियंत्रण, तण नियंत्रण, पीक काढणी, पिकाची कापणी, पिकाची साठवणूक, हवामानाचा अंदाज ह्या बाबी पण आम्हाला सहज सांग. तसेच सर, फोन इन कार्यक्रमामधून आमचे भरपूर मनोरंजन पण होते. सर, आकाशवाणीमुळे आमच्या मित्रांचं जाळं एवढं मोठं झालं आहे की कोण्याही जिल्ह्यात कोण्याही गावात गेलं की तिथं आमचा मित्र असतोच. प्रिय मित्र हो, रेडिओला सकाळ सोबती करा, मैत्री वृद्धिंगत करा, जग मैत्रीमय बनवा. आपणा सर्वांना आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्णतेबद्दल लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा. तसेच आकाशवाणी परभणीच्या टीमला पण यानिमित्त माझ्याकडून लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा.
1: ग्रामीण भारतासाठी आकाशवाणी म्हणजे ज्ञानाचं विद्यापीठच. शेतीविषयक मार्गदर्शन, हवामान अंदाज, आरोग्यविषयक कार्यक्रम तसेच शैक्षणिक कार्यक्रमामुळं लाखो लोकांची आकाशवाणीशी 90 वर्षानंतरही जुळलेली नाळ आजही कायम आहे.
2: आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या प्रवासाविषयी बोलताना परभणीतील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे म्हणाले.
3: नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे. सर्वप्रथम आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. तसं पाहिलं तर माझं आणि आकाशवाणीचं अनेक वर्षापासूनचं नातं आहे. आकाशवाणीचा प्रत्येक कार्यक्रम ऐकताना जो आनंद मला मिळत होता, त्याही पेक्षा जास्त आनंद मी सहभागी होताना मला मिळत होता. युववाणी आणि विचार शलाखाच्या माध्यमातून मी आकाशवाणीशी जोडलो आहे. मला आठवत आहे की विचार शलाखाच्या माध्यमातून 10 दिवस एखाद्या प्रसंगाला अनुसरून माझं जे मनोगत प्रसारित केलं जायचं, सकाळी प्रसारण झाल्याच्या नंतर काही मिनिटांमध्येच माझ्या परिसरातून अनेक व्यक्तींचे फोन मला येत होते आणि त्याच्या माध्यमातून माझं त्या ठिकाणी अभिनंदन केलं जायचं. आणि मग जसंजसं विचारशलाखामध्ये मी जोडलं जात होतो, तसंच मला त्याच्याबद्दल प्रचंड आकर्षण वाढत गेलं. मला माहीत आहे की माझं ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या काही चालू घडामोडी असतात किंवा जनरल स्टडीचा जो पेपर असतो, या पेपरची तयारी मी रेडिओच्या माध्यमातून आकाशवाणीच्या माध्यमातून केलेली आहे. चालू घडामोडीवर जेवढे काही प्रश्न विचारले जायचे त्याची तयारी मला या आकाशवाणीच्या माध्यमातून नेहमी होत असे. याचबरोबर माझं आकर्षण राहिलेलं आहे की 10वीची परीक्षा असो किंवा 12वीची परीक्षा असो, विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्याच्या अगोदर आकाशवाणीच्या माध्यमातून प्रत्येक विषयाची जी तयारी करून घेतली जायची ती एक शिक्षक म्हणून मलाही उपयोगी पडायची आणि अनेक विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होत असे. मला आजही आठवत आहे की मधल्या काळामध्ये मी मास्टर ऑफ जर्नलिझम आणि मीडिया सायन्स केलं. मास्टर ऑफ जर्नलिझम आणि मीडिया सायन्सचा अभ्यास करताना जेवढे काही कम्युनिकेशनचे माध्यम असतात, ज्याला मराठीमध्ये संप्रेषण म्हटलं जातं, या संप्रेषणाच्या माध्यमामध्ये आकाशवाणी हे सगळ्यात उत्तम अशा प्रकारचं संप्रेषण आहे असं मला वाटतं. कारण आम्हाला माहित आहे की संप्रेषणाची जर व्याख्या आम्हाला करायची असेल, कम्युनिकेशनची जर व्याख्या आम्हाला करायची असेल, तर माध्यम म्हणजे प्रेक्षक आणि श्रोता याच्यामध्ये जो काही संवाद होतो त्याला आम्ही संप्रेषण असं म्हणत असतो. आणि प्रेक्षक आणि श्रोता यांच्यामध्ये संवाद साधण्याचं सगळ्यात उत्तम माध्यम कुठलं जर असेल तर ते रेडिओ आहे. रेडिओवरील आकाशवाणी आहे आणि आकाशवाणीच्या माध्यमातून आपण उत्तम पद्धतीने संवाद साधू शकतो. आम्ही जेव्हा जेव्हा रेडिओच्या प्रेमामध्ये पडलेलो असो आणि रेडिओच्या माध्यमातून काही प्रसंग ऐकण्याचा प्रयत्न करतो असो, तेव्हा त्याचा जो आनंद आहे तो आनंद इतर माध्यमापेक्षा मला सगळ्यात जास्त वाटतो. मला आजही आठवतं की मीडिया सायन्स करताना माझ्या सरांनी मला सांगितलं होतं की जर तुम्हाला कोणी आकाशवाणी किंवा रेडिओच्या बद्दल माहिती जर विचारली तर तुम्ही सरळ एक छोट्या भाषेमध्ये शब्दामध्ये माहिती तुम्ही व्यक्त केली पाहिजे. कुणी जर विचारलं तुम्हाला की आकाशवाणी किंवा रेडिओ म्हणजे काय, तर आपण म्हणायचं की ते आकाशवाणी किंवा रेडिओ म्हणजे माणसाचं विद्यापीठ. विद्यापीठ म्हटल्याच्या नंतर आपल्याला माहीत आहे की सर्व ज्ञानाने सुसज्ज असलेलं ते केंद्र असतं. आकाशवाणी सुद्धा गरीब माणसाचं हे विद्यापीठच आहे. याच्या माध्यमातून आपण बातमीपत्र, सांस्कृतिक

0: मंच या विषयातील वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपण प्राप्त करू शकतो. या वर्षी या आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहे. मला या आकाशवाणीचा रेडिओ या माध्यमाचा उत्तम फायदा झालेला आहे आणि आजपर्यंत मी रेडिओचा श्रोता म्हणून वावरत आहे. या 90 वर्षाच्या अनुषंगाने आकाशवाणी आणि त्या आकाशवाणीमध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो.
1: श्रोते हो, आज डिजिटल युग आहे. मोबाईलच्या एका क्लिकवर जग आज जवळ आलं आहे, तरीही रेडिओचं आकर्षण कायम आहे.
2: आकाशवाणीच्या माध्यमातून यापुढेही श्रोत्यांची अशीच सेवा घडेल यात शंका नाही.
1: श्रोते हो, शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं, संस्कृतीचा ध्यास आणि विश्वासाचा सहप्रवासी म्हणजे आकाशवाणी. आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या या गौरवशाली प्रवासाला मानाचा मुजरा आणि सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.

आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त विशेष रूपक श्रोतेहो आपण ऐकलं सुरांचा, संस्कारांचा आणि विश्वासाचा प्रवास. संकलन निवेदन होतं आनंद पोहनेरकर यांचं, तसंच अपर्णा पारवेकर यांचं. सादर करते सदानंद कांबळी. निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. नऊ वाजता आहेत. प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर इथून सहक्षेपित करीत आहोत.

लता मंगेशकर यांच्या स्वरात मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील गीत श्रोते हो आपण ऐकलं. रचना होती आनंद बक्षी यांची, संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. लखलख चंदेरी या कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश यांच्या स्वरात मधुमती या चित्रपटातील गीत. रचना आहे शैलेंद्र यांची, संगीत दिले सलील चौधरी यांनी.

मुकेश यांच्या स्वरात मधुमती या चित्रपटातील गीत श्रोते हो आपण ऐकलं. गीत होतं शैलेंद्र यांचं, संगीत दिलं होतं सलील चौधरी यांनी. ऐकूयात मेरे हमदम मेरे दोस्त या चित्रपटातील गीत. स्वर आहे

मोहम्मद रफी यांच्या स्वरातील गीत श्रोते हो आपण ऐकत होतात. चित्रपट होता मेरे महबूब. रचना आहे शकील बदायूनी यांची, संगीत दिले नौशाद यांनी. आणि श्रोते हो याबरोबरच लखलक चंदेरी हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: दूरध्वनी संवाद असणारे, श्रोत्यांच्या मनपसंतीचे गीत असणारे कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम आम्ही पुन्हा एकदा सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. लवकरच सुरू करत आहोत हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्र.

बालमित्रांनो, दिनांक 24 मे रविवार रोजी सकाळी 11:35 आपण ऐकू शकाल बालमंडळ या कार्यक्रमाअंतर्गत संस्कृती वाचनकट्टा येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली मामाच्या गावाला ही बालनाटिका।

शेतकरी बंधूंनो, शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतशिवार या कार्यक्रमामध्ये हळद लागवड आणि व्यवस्थापन याविषयी पंकज एकशिंगे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल, तेव्हा जरूर ऐका शेतशिवार हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून। श्रोत हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी केंद्राचं प्रसारण। हे वाक्य ऐकूनच अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते। आकाशवाणी केंद्रावरून अनेक माहितीपर मनो

0: मनोरंजनात्मक कार्यक्रम दिवसभरात प्रसारित होतात. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं ब्रीद वाक्य घेऊन आकाशवाणी हे प्रसार माध्यम अनेक वर्षांपासून ज्ञानदान, माहिती प्रसारण आणि जनसामान्यांच्या मनोरंजनाचं एक साधन बनलं आहे. आधुनिक तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, मीडिया आज प्रचंड अपडेटेड असला तरीही काळानुसार आकाशवाणीनेही स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणलेलं आहे. आणि याच जोरावर यावर्षी आकाशवाणीने आपली 90 वर्ष पूर्ण केलेली आहेत. तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्ष पूर्तीच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ऐकूयात अवधूत गुप्ते यांच्या स्वरातील गीत मिश्र संगीताच्या कार्यक्रमात.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म के गीत. कार्यक्रमात आज ऐकूयात महबूब की मेहंदी या चित्रपटातील गीतं. गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीत दिले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपला मित्र शिवप्रसाद गुंगे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आज जाणून घेऊयात कव्वाली या गीत प्रकाराविषयी.

श्रोतहो, इस्लामी कंठसंगीतातील भारतात रुजलेला एक भक्तिप्रधान संगीत प्रकार भारतात रूढ असलेल्या भजनाचं अनुकरण करून पर्शियन संगीत शैलीत केलेली मांडणी असं कव्वालीचं वर्णन करता येईल. कव्वालीत धार्मिक आणि लौकिक अशा दोन्ही प्रकारच्या विषयावर रचना असतात. लौकिक विषयावरील रचना गाणाऱ्यांना कलावंत आणि धार्मिक रचना गाणाऱ्यांना कव्वाल असं म्हणतात.

श्रोते हो, या प्रकारापासून स्फूर्ती घेऊन अमीर खुसरो यांनी शास्त्रीय संगीतातील ख्याल या कंठसंगीत प्रकाराचा विकास केला असं एक मत आहे. तानसेनच्या प्रभाव वाढपर्यंत ध्रुपद गायक, कलावंत आणि कव्वाल यांना सारखीच प्रतिष्ठा होती. कव्वाली तालात म्हटल्या जाणाऱ्या या प्रकाराची वैशिष्ट्य म्हणून सप्तकभर झपाट्याने वर खाली फिरणाऱ्या ताना आणि गीताचे ध्रुपद सांघिकरित्या ठोसदारपणे म्हणण्याची प्रथा यांचा उल्लेख करता येईल.

श्रोते हो, कव्वाली गाणाऱ्या पथकाला हमन वा किंवा पार्टी म्हणतात. यात साधारणपणे 8 ते 10 लोक असतात. यापैकी एक मुख्य गायक, 2 उपगायक, 2 हार्मोनियम वादक, बहुधा गायकापैकीच वाद्य वाजवले जातात. 1 तबला वादक, 1 ढोलक वादक वाजवणारा असतो. इतर साथीदार टाळ्या वाजून कोरसमध्ये ताल धरतात. पुरुष हमनवा मांडी घालून कव्वाली गायनाला बसतात, तर स्त्रिया दोन्ही पाय एकाच दिशेला मोडपून बसतात. आबिदा परवीन ही प्रसिद्ध कव्वाली गायिका आहेत. नुसरत फतेह अली खां हे उत्कृष्ट कव्वाली गायक आहेत.

श्रोते हो, कव्वाली हा गीतप्रकार खूप खास आहे. कव्वाली म्हणजे मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी ईश्वराकडे केलेली प्रार्थना होय. याची रचना सहसा उर्दू भाषेत असते. उत्सव, सण, समारंभ अशा विशिष्ट प्रसंगांना रात्रभर कव्वाली गायनाचा कार्यक्रम केला जातो. झिंझोटी, खमाज, रागेश्री, देस, पहाडी इत्यादी राग आणि केरवा, धुमाळी इत्यादी तालात कव्वाली गीतप्रकारासाठी वापरले जातात.

श्रोते हो, कव्वाली हा गीत प्रकार आपण अनेकदा ऐकला आहे. कव्वाली खरं पाहता सुफी प्रकारातील परमेश्वराच्या आराधनेसाठी वापरण्याचा एक प्रकार आहे. कव्वाली सुफी लोकांचं भजन कीर्तन आहे. सुफी संत मोइनुद्दीन चिश्ती यांनी भारतात वास्तव्य केल्यानंतर आयते डफावर हा गीत प्रकार म्हणण्याची प्रथा सुरू केली. 13व्या शतकात सुफी कवी अमीर खुसरो यांनी गीत प्रकारात नवीन भर घालून कव्वाली गीत प्रकार पुढे आणला.

श्रोते हो, कव्वालीत ईश्वर आणि गुरुला वंदन केलं जातं. गुरु आणि संगीत दोघांनाही सुफी संत परमेश्वर प्राप्तीचं सशक्त माध्यम मानतात. ईश्वरच सर्वाधिक विश्वासपात्र आणि प्रिय प्रियकर आहे. ते त्याच्या प्रेमासाठी व्याकुळ झालेले असतात. हजरत निजामुद्दीन औलिया आणि अमीर खुसरो यांच्या कथनानुसार जोपर्यंत मनुष्य प्रेम भावना विकसित करणार नाही तोपर्यंत प्रेमाचा आदर्श ईश्वरीय प्रेमापर्यंत पोहोचू शकणार नाही. या जगात ईश्वराला प्राप्त करायचे असेल तर प्रेम ही एकमात्र अशी गोष्ट आहे जी आपला अहंकार संपवून आपली ईश्वराशी भेट घडवून आणतो.

आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच गातं रे हे मेरा दिल या कार्यक्रमातून मी आपला मित्र शिवप्रसाद गुंगे आपला निरोप घेतो. पुन्हा भेटण्याच्या आशेने तोपर्यंत नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नाट्यरंग.

0: नमस्कार श्रोते हो, नाट्यरंग या कार्यक्रमात मी अपर्णा पारवेकर आपलं हार्दिक स्वागत करते. आजच्या नाट्यरंग या कार्यक्रमात भूमिका हे नाटक ऐकूया. लेखन आहे सानिया यांचं. यातील कलावंत आहेत पद्मजा जोशी, महेश पाटणकर, अनुपमा राजोपाध्ये, विद्या हरिश्चंद्रे आणि उमा सरदेशमुख.
1: तर सादर करते आहेत गौरी लागू.
2: नऊ वाजून गेले का ग वसू? अगं मी काय म्हणतेय.
3: काय
2: नऊ वाजून गेले का?
3: माझा ग उशीरच झालाय जरासा.
2: ही आपली बाया काही आली नाही अजून.
3: कोण?
2: अगं बाई ग आपली. तू निघण्याआधी आली ना की बरं असतं बघ.
3: येईल ग, तू फार काळजी करतेस. रोज तर येते 9:30 पर्यंत आणि दार तर पुढेच आहे. तुला उठायला सुद्धा नको. बर चल निघू मी.
2: चाललीस इतक्यात?
3: झालं, पाडलास का चेहरा?
2: अगं
3: मी कामावर जायचं म्हटलं ना.
2: त्याचं काही नाही ग.
3: मग
2: तू गेलीस ना की हे घर अगदी खायला उठतं बघ. तसा शेजारचा अनघाचा मुलगा येतो अधून मधून. अनघा तुझ्या बरोबरची कामावर जाताना सरळ आपल्या आईकडे मुलाला ठेवून जाते. तू लग्न केलं असतंस तर.
3: चल चल चल मी निघते. हा बर, समजा ती बाई आली नाही तर मी घासेन भांडी नंतर. तू उगाच धावाधाव करू नकोस, आधीच तुझा गुडघा दुखतोय.
2: तू आपला विषय बदलत जा.
3: तुला माझी मतं माहिती आहेत माई.
2: हो
3: का उगाच त्याच त्याच विषयावरती. चल निघते मी. दार ओढून घे नीट.
2: नीट जा ग.
3: हा कसा आहे श्रीरंग? श्रीरंग
4: अगं बरं झालं भेटलीस.
3: हा
4: तुला एक सांगायचंय वसू.
3: हा सांग ना.
4: या गर्दीत
3: मग कॉफी पास.
4: ठीक आहे, कॉर्नरच्या कॉफी शॉप मध्ये बसू.
3: चल
4: चल.
3: हे पण उशीर होतोय रे.
4: हे बघ 10-15 मिनिटातच तुला मोकळं करतो.
3: बर चल. काय सांगणार होतास? बायकोशी पटेनास वगैरे झालंय का?
4: वसू वसू बी सिरियस सिरियस.
3: ओके बर सांग. ऐकते मी. काय झालं? कन्फ्यूज आहेस?
4: नाही तसं नाहीये ग.
3: मग
4: पण कसं सांगू तुला?
3: जसं जमेल तसं.
4: हे बघ नाही पण खरंच आय फील सो ऑकवर्ड.
3: कम ऑन रंग, बी फ्रँक, बोल तू. अरे ऐकते मी
4: वसू. हे बघ अजून कुणालाच बोललो नाहीये मी, पण खरं म्हणजे इतकं ऑकवर्ड वाटतं ना मला, पण तुला हे सांगितलंच पाहिजे.
3: अरे बोल ना
4: वसू.
3: हां
4: सुषमाला दिवस गेलेत.
3: म्हणजे तुझ्या बायकोलाच ना? तू म्हणजे असायस ना रंग. अरे कॉंग्रॅट्स.
4: अरे हे बघ प्लीज, हे बघ काही कळत नाही खरं म्हणजे.
3: का?
4: अगं तुला माहिती आहे की आमचा निखिल आता 12 वर्षाचा होईल. त्यावेळेस सुषमाची इच्छा असून सुद्धा काही घडलं नाही आणि आता हे अचानक बेसावत म्हणजे.
3: अरे पण
4: अगं हे बघ 40 आलेला माणूस आहे मी, या वयात पुन्हा बाप बनू.
3: अरे इतका गोंधळून काय जातोस? सुषमा काय म्हणते?
4: खरं म्हणजे तिलाही काय करायचं कळत नाही आहे. हे असं काही असेलची कल्पनाच नव्हती का आम्हाला? अगं कळेपर्यंत 4 होऊन गेले, तेव्हा काही करायचं म्हटलं तरी सुद्धा रिस्क आहे.
3: खरं सांग श्रीरंग, तुला खरं आतून काय वाटतंय बोल ना.
4: नाही म्हणजे तसा कुठेतरी आनंदच होतोय ग.
3: मग झालं तर. अरे लोकांना उशिरा मुलं होत नाहीत का? आश्चर्य वाटलं तर वाटू देत. काय म्हणतील फार तर, एन्जॉय इट.
4: खरंच म्हणतेस?
3: अरे मग एजन्सीतला तू चढता तारा, कदाचित येणारा मुलगा अधिक काही चांगलं घेऊन येईल. कुणी सांगावं, मुलगा का मुलगी?
4: नाही अगं हे बघ तेवढा विचारच केलेला नाही अजून. कळल्यापासून भांबावूनच गेलो होतो. माझ्यापेक्षा सुषमा जास्त. वसू तू एक काम कर ना, तू तिला भेटायला आहे ना?
3: हो येते की.
4: तिचा तुझ्यावर फार विश्वास आहे ग, येशील ना?
3: येईन की. म्हणूनच मला आधी बातमी दिलीस ना. बाप बनण्यात तुझं पोट भरणार असलं तरी माझं नाही बरं का. पार्टी घेणार आहे मी.
4: अगं जरूर जरूर. थँक्स वसू, पण घरी यायला विसरू नकोस.
3: हो हो येते. चल
4: चला.

0: औषध घेतलंस का?
1: फार काळजी करतेस, बस जेवायला. मी गरम केलंय सगळं.
0: अगं तुला सांगायचंच राहिलं माई.
1: काय?
0: सुषम पुन्हा आई बनतीये.
1: कोण सुषम?
0: श्रीरंगची बायको. आठवत नाही?
1: हा अगं, पण त्यानं तर मोठा मुलगा आहे ना.
0: तीच तर गंमत आहे.
1: म्हणजे?
0: अगं अचानकच झालं वाटतं. त्याचीही अपेक्षा नव्हती. आता दोघांना फार लाज वाटतेय बहुतेक.
1: तिचं वयही तसं आता मोठंच असेल. या वयात काळजीच तुझ्या एवढी असेल ना?
0: असेल. तुला ना काही सांगायची सोय नाहीये. काही सांगितलं की तुझी गाडी आपली माझ्यावरतीच घसरते. हे असंच का? ते तसंच का? लगेच वसूचा नवरा, संसार, मुलं बाळ, या दिशेने तुझं मन धावायला लागतं.
1: आता मी कुठे काही विचारलंय? तुझी तू ठाम आहेस इतकी. अलीकडे मी कधी काही विषय तरी काढते का? अगं अगं जेवणावरून काय उठतेस?
0: झालंय माझं जेवण. अगं संध्याकाळी इतकंच तर खाते ना मी.
1: ही मुलगी ना खरंच.
2: कोण? वसूच ना?
0: हो.
2: ये ग ये. काय म्हणतेस वसू?
0: ठीक.
2: बऱ्याच दिवसांनी आलीस. बस ना. परस्पर आलीस वाटतं कामावरून.
0: आज शनिवार ना?
2: अगं पण श्रीरंग नाही आलेला अजून.
0: आमची डिपार्टमेंट्स आणि कामही वेगळी आहेत. त्याला सतत बाहेर जावं लागतं. तो मीडियात आहे. मी कॉपी रायटिंगला. सुषम कुठे आहे?
2: ही बघ आलीच. बस तू ही गप्पा मारत, मी चहा आणते तुम्हा दोघींसाठी.
3: मला नको.
2: का ग? घे ना, तरतरी वाटेल. थोडाच आणते.
0: कशी आहेस?
3: कशी दिसते?
0: थोडी थकलेली वाटतेस, पण तसं होणारच ना. मला तुझी काळजी वाटते सुषम. डॉक्टरकडे जातेस ना नियमित?
3: वसू
0: बोल ना.
3: वसू मला हे अजिबात नकोय ग.
0: अगं काहीतरीच का सुषम? सातवा संपायला आलाय ना आता. आणि नको काय? तुला काही होतंय का? म्हणजे काही त्रास, तक्रार?
3: बस फक्त नकोस वाटतंय ग. एकदम हे ओझ, हा शरीराचा बेढपणा सगळा फेकून द्यावासा वाटतोय.
0: का पण?
3: अगं का म्हणजे? मी असली कधी अपेक्षाच केली नव्हती. अगं निखिल इतका मोठा झालेला, सगळं सुखा समाधानात छान चाललं होतं, आणि अचानक अचानक सुद्धा नाही ग. श्रीरंग मुद्दामच केलं हे असं.
0: मुद्दाम? अगे काय हे, कधी कधी अशी उदासी येते पण ती निघूनही जाते. काळजी कशाला करतेस? एकदा का बाळणपण पार पडलं की कशाचं काही वाटणार नाही. तुमच्या घरी एवढी सगळी आहेत कौतुक करायला. श्रीरंगचे आई वडील, स्वतः श्रीरंग, मला तर तो छान आनंदात दिसतोय.
3: नसेल तर काय, त्याला थोडं जावं लागतं यातून. तू सांग वसू, हे बरोबर आहे का? अगं या टप्प्यावर या वयात माझ्यावर हे लादणं.
0: अगं वेडी आहेस का तू सुषम? लादायचं काय म्हणतेस? अनपेक्षितरित्या झालं हे खरं, आणि डॉक्टरांनी सल्ला दिला ना की काही भलतं करू नका म्हणून. आणि दुसरं तर मूल आहे, तुमच्याकडे सगळी सुबत्ता आहे. लाडात वाढेल, सगळं मिळेल त्याला किंवा तिला. तुला असं का वाटतंय?
3: कुणास ठोक, पण फार उदास वाटतं ग. अस्वस्थता येते. कुणाला सांगितलं तर कळत पण नाही. श्रीरंग तो तर हसण्यावरी नेतो, बाकी कुणाला समजणार? सगळी आपली या माझ्या अवस्थेची मजा लुटतायत. त्यांना वाटतं केवळ उशिरा या वयात म्हणून आम्हाला लाज वाटतंय, पण ते तसं नाही ग वसू.
0: मग
3: मला आतून अगदी फार नको वाटतं. भीती वाटते, चीड येते.
2: घे वसू चहा घे. तुझ्याकडे कसं चाललंय? माई काय म्हणताय?
0: थोडा गुडघ्याचा त्रास आहे पण बरं चाललंय.
2: श्रीरंग तसं ऑफिस बद्दल बोलत नाही घरी फारसा, पण तुझ्याबद्दलचं कौतुक सांगत असतो कधीतरी. फार नाव आहे तुला म्हणत होता. सुषम तू घे ना चहा.
3: मला नको, मी जरा आज जाऊन पडते. हा
2: का ग?
3: बसा तुम्ही.
2: बर. हे बाळणपण जरा तसं उशिराच म्हणायला हवं. पण बरं झालं निखिल अगदी एकटाच होता ना, ते काही मला पटत नव्हतं बघ.
0: प्रकृती ठीक आहे ना तिची?
2: सुषमची? हो, दर 15 दिवसाला तर चेकअपला घेऊन जात असते हल्ली. सगळं ठीक आहे म्हणाली डॉक्टर. ती होईपर्यंत हिवाळा सुरू होईल म्हणून हा बघ स्वेटर घेतलाय विणायला. किती दिवसांनी लहान स्वेटर करतीये. रंग सुद्धा किती छान मिळाला बघ वसू.
0: मी निघते आता, खूप उशीर झालाय. माई पण वाट पाहत असेल.
2: बरं बरं, ये जा हा अधून मधून.
0: हो,
2: सुषमलाही बरं वाटतं ग.
0: येईन ना. ओके बरं, चला मी निघते. श्रीरंग अरे थांब रे जरा, केवढा गायतेस?
4: वसू अगं आहे खरं,

0: हल्ली उशीरच होते बघ, घरी जायला सुद्धा उशीर होतोय.
1: जरा कॉफी तरी पास.
0: कॉफी? कॉफी कशाला?
1: कशाला म्हणजे सहज, अरे तेवढीच 10 मिनिटही देशील कॉफी बरोबर.
0: बर बर बर बर, चल.
1: सुषम कशी आहे रे?
0: एकदम मजेत आहे.
1: मजेत खरं
0: का? अगं तू भेटून गेलीस ना तिला? मजेत नाही?
1: मला तर काळजीत वाटली, घाबरल्यासारखी दिसते.
0: है काहीतरीच. अगं तिचा स्वभावच आहे तो. निखिलच्या वेळी सुद्धा ती अशीच होती, उगीच घाबरायची. नाही म्हणजे तिला आठवत नाहीये ते, पण मला स्पष्ट आठवते.
1: तरी पण
0: वसू, अगं ती काय पहिली बाई आहे का की जी बाळंत होणार आहे? तिची डॉक्टर पण म्हणाली की तिशीच्या पुढे असल्यावर एखाद्याला येते टेन्शन. पण
1: मग तू कसा काय मदत करतोयस तिला?
0: खरं सांगू का, सध्या मी माझ्याच टेन्शनमध्ये आहे. अगं एका वेळी एकदम 2 महत्वाचे अकाउंट्स आलेत, आणि तुला तर माहितीच आहे किती महत्वाचं आहे ते. मला घरी जायला पण उशीरच होतोय, आणि घरी जातो ना तेव्हा तर ती झोपलेलीच असते.
1: किती बेजबाबदार आहेस तू श्रीरंग.
0: हे बघ, पण म्हणजे मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? तिच्या उशाशी बसून राहू. डोंट बी सिली वसू. आणि तिने काय माझ्याकडे तरफदारी करायला सांगितली की काय तुला?
1: अजिबात नाही बरं का, मलाच असं वाटलं कुठेतरी. तुला सांगू का श्रीरंग, मी स्वतः या प्रोसेसमधनं कधी गेलेली नाही आहे, पण तरी मला असं वाटतं की गरोदर असताना बाईला कुठेतरी करून सवरून नामानिराळा ठीकठाक राहणाऱ्या पुरुषाचा राग येत असतो. स्वतःच्या स्थितीबद्दल एक प्रकारचा हताशपणा वाटतो. म्हणून म्हणाले की हे तुम्ही दोघांनी मिळून एन्जॉय करायला हवं होतं.
0: थँक्स उपदेशाबद्दल, थँक्स
1: श्रीरंग.
0: हे बघ, तुला बस स्टॉपवर सोडू की जाऊ मी माझा?
1: जा तू, जा तू. जाईन मी एकटी.

0: काय सांगतेस काय? हां हां नाही, मी ठीक आहे. हां हां मी येते तिकडे. हां हो येते येते. हां
1: काय झालं वसू?
0: अगं श्रीरंगची बायको सुषम गेली.
1: गेली म्हणजे?
0: गेली म्हणजे वारली.
1: अगं
0: नुकती डिलिव्हरी झाली होती तिची.
1: मुलगी झाली होती ना तिला?
0: श्रीरंगला भेटायला हवं. इट्स हॉरिबल. सुषमला कुठेतरी भीती उदासी वाटत होती, ते ह्याचंच कारण असू शकेल का? तिला मृत्यूची चाहूल तर लागली नव्हती. नुकतीच जन्मलेली मुलगी ती ठीक असेल? ती ठीक असेल तर ती कसं काढेल आता तिचं आयुष्य? आणि श्रीरंग काही असलं तरी त्याचं प्रेम होतं सुषमवर. तिच्यासारखी साधी प्रेमळ मुलगी 11-12 वर्षांचा तो निखिल, त्याला मृत्यूचा अर्थ तरी माहीत असेल?
1: कसला विचार करतेस वसू?
0: हां काही नाही ग, सहज पुढचे विचार तरळून गेले. मी भेटेन श्रीरंगला.
2: आज या वेळेला कशी?
0: आज शनिवार नाही का?
2: खरंच की लक्षातच आलं नाही बघ. श्रीरंगही रजेवर आहे ना?
0: निखिल शाळेत जायला लागला?
2: कधीच. बाकी काही थांबून राहतं थोडंस? त्याला लगेचच पाठवलं आम्ही. घरात राहून भिदरला होता का? तिकडे मित्रात रमेल तरी. अगो बाई ही उठली वाटतं, मी घेऊन येते हा तिला. ना ना ललू नको राणी, घेतलं ना आजीने. आता बघितलंस, बघता बघता महिन्याची पण झाली पोर. दृष्ट लागेल असं रूप आहे. वसू कुणासारखी वाटते ग?
0: काय समजत नाहीये.
2: आम्हाला तर श्रीरंगचा छाप वाटतोय. ना गदली नाही लालायचं. बापाचा तोंडवळा घेऊनच मुलीने यायचं असतं. बहुधा दुधाची वेळ झाली असणार. मी आलेच आणि श्रीरंगला पाठवून देते हा बाहेर.
3: तू कधी आलीस?
0: झाली 5-10 मिनिटं. तू कधी कामावर येणार आहेस?
3: नाही अजून काही ठरवलं नाही.
0: इतके दिवस रजा, काय करतोयस?
3: नाही काहीच नाही, घरीच असतो.
0: श्रीरंग मला वाटतं तू लवकर कामाला लागावंस.
3: हो सगळेजण तेच म्हणतायत.
0: मग तू का अडून राहिलायस?
3: आपण इतके प्रश्न विचारतो स्वतःलाच आणि काही उत्तरच मिळत नाही बघ. हे असं व्हावंच का मळत? आजच्या या काळात बाळणपणासारख्या गोष्टीत बायकांना अजून सुद्धा आपले जीव गमवायला लागतात.
0: तसं नाही रे, एरवी ते सगळं अगदी सोपं असतं बाळणपण, तरी कधी काही अनपेक्षित गुंतागुंती होऊ शकतात. सुषमचं तसंच झालं ना?

0: कुणाला काही कल्पना तरी होती का?
1: बघता बघता ती कोमात गेली. मला वाटतं डॉक्टरला सुद्धा कळेना काय झालं ते. कळलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आणि इतकहून इतकहून जन्माला आली ती मुलगी.
0: नाव काय ठेवलंयस?
1: नाही अजून काहीच नाही, काहीच नाही. खरं सांगू का, तिला हाक मारायची वेळच येत नाही ग. येईल ना तेव्हा बघू.
0: निखिलनी कसं घेतलंय?
1: गप्प असतो बेचारा, त्याला खरं म्हणजे फार जाणवत असेल. मला तर असं वाटतंय की नशिबानी मला जाळतच पकडलंय.
0: श्रीरंग,
1: अगं नाही तर काय, एक म्हणजे या वयात या वेळी मुळात मी बाप व्हावा, त्यात त्यात माझी बायको जावी, माझ्या करिअरची अशी धुळधाण, आणि आता आता मी हे सगळं निस्तरून न्यायचं.
0: अरे,
1: दोन मुलांना वाढवायचं. हिला तर हिला तर पहिल्यापासून एकट्यानी.
0: अरे, या सगळ्या गोष्टी तुझ्या हातात थोड्याच होत्या, त्या घडल्या, तू त्यातून सावरायला हवंस.
1: पण कसं हवंस तूच सांगणार, कसं सावरू मी?
0: अरे, मी तरी कसं सांगू श्रीराम.

0: अरे वसू, तू इकडे कुठे?
1: माईसाठी औषध आणायला गेले होते.
0: अच्छा, काय काय करायला लागतं ना अलीकडे. तसं सांभाळायला ठेवली आहे गं बाई, पण आई पण माझंच आहे ना.
1: कशी आहे? मोठी होत असेल ना आता?
0: खर ग, रांगायला पाहती आता.
1: नाव नाहीच ठेवलं अजून.
0: ते राहूनच गेलं बघ, सगळी जण बाळ बेबी असंच म्हणतात. एकदा वाटतं लहानस घरगुती बारसं करावं.
1: त्याची काय गरज आहे, काहीतरी म्हणायला लागा.
0: देही खरंच म्हणा वसू, श्रीरंग ठीक असतो ना ग ऑफिसमध्ये?
1: असतो की का?
0: नाही
1: काय झालं?
0: पण घरी फारसा काही बोलतच नाही बघ.
1: त्याच्याकडे कामं आहेत बरीच. मध्ये रजेवर होता ना बरेच दिवस, तिथे कुणी मागे पडला की थांबलाच. स्पर्धा फार असते.
0: खरं आहे बाई, आणि कामाला जायला लागला ना ते बरंच झालं, नाहीतर सतत तेच डोक्यात ग. ये जा ग वसू कधीतरी, बाळाला पाहायला तरी
1: येईन. तुम्ही आधी तिचं नामकरण करूनच टाका. निखिलला साजेसं काहीतरी ठेवायचं.
0: काय सुचव बरं तूच.
1: नीपासूनच घ्यायचं.
0: नीपासून?
1: नीती कसं आहे?
0: वा छान आहे की. नीतीच म्हणूया आपण.
1: चालेल.
0: आणि आता तुला जेवायला आलं पाहिजे घरी. रविवारी येशील का? बारशाचं जेवणच समज.
1: हो येते येते, नक्की येते.
0: हो ये.
2: काय जोरदार काम चाललंय? लंचला जायचं नाही?
1: जायचंय तर.
2: अगं चल ना, माझंही व्हायचंय. एकदमच जाऊयात कॅन्टीन मध्ये.
1: एक मिनिट. हा चल. काय खबर बात?
2: काय नाही, चालू आहे सगळं. निखिलची परीक्षा जवळ येते आहे. आईने तर मला अभ्यास घ्यायला सुद्धा भाग पडलाय.
1: काय वाईट नाहीये?
2: नाही, तसे कोणाचेच उपदेश कधीच वाईट नसतात. नाही
1: कुणाचे?
2: अगं आई तर म्हणायला लागली आहे की दुसरं लग्न कर म्हणून.
1: खरं? एवढ्यात?
2: हो ग. नाही, मलाही सुरुवातीला चमत्कारिकच वाटलं, पण रोजच्याच आयुष्यात म्हणजे तुला तर ठाऊकच आहेत की ठराविक मुद्दे काय आहेत. घरी एक बायको का लागते? खरं म्हणजे निखिलसाठी वसू, तो फार अबोल आणि घुमा झालाय ग. कदाचित आम्हा सगळ्यांचं प्रेम त्याला पुरत नसावं. नाही म्हणजे नवी आई तो स्वीकारेल लगेच असंही नाही आहे, पण निदान कोणीतरी प्रेमाने बघणारी. आणि नीती, तिला तर नक्कीच आई हवी.
1: तू हे सगळं स्वतः पटवून घेऊन बोलतोयस ना श्रीराम? का गप्प का असा काय बघतोयस
2: वसू?
1: हा,
2: माझ्याशी लग्न करायला आवडेल तुला?
1: श्रीरंग, काय विचारतोयस तू?
2: का मी एवढा वाईट आहे वसू? तू मला चांगली ओळखतीस.
1: ओळखत असेन, पण श्रीरंग आपण एकमेकांच्या प्रेमात नाही होत.
2: हो मान्य आहे प्रेमात नाही आहे, पण अगं प्रेमात काय, प्रेमात नंतर सुद्धा पडता येतं. मुद्दा तो नाही आहे.
1: मग काय आहे, आपण एकमेकांची चांगले मित्र आहोत. तुला आठवतंय जवळजवळ कॉलेजपासून आपली ओळख आहे.
2: हो,
1: आपण एकाच लाईनमध्ये शिरलो. एक दोन एजन्सी बदलत बदलत योगायोगाने आज एकाच ऑफिसमध्ये होत. इतकी वर्ष आपली छान विश्वासाची जवळची म्हणतात तशी मैत्री आहे.
2: बरोबर आहे.
1: सुषमा असेपर्यंत तर ती सुद्धा सहजपणे या मैत्रीचा भाग होती. यात कधीही दुसऱ्या भावनांची गल्लत झाली नाही. सुषम असताना तर नाही नाही, आणि केवळ ती आता नाही म्हणूनही नाही. आपल्या ऑफिसमधले चार कुचाके लोक काही बाई आपल्याबद्दल म्हणत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण छानपैकी आपली मैत्री जोपासली. आणि आता तू काय म्हणतोस
2: हे? हो हो हो हो हो. हे बघ, अशी एकदम बरसू नकोस, विचार कर आणि सांग. पण हे बघ वसू, ही गोष्ट तू समजतेस तितकी काही विचित्र नाही.
1: विचित्र नाही?
2: अगं आपण काही ठराविकच नाती जोपासायला हवेत असं आहे का? आणि आधी मैत्रीपासून सुरुवात केल्यावर प्रेम आणि लग्न खरंच अवघड नाही.
1: चल निघूयात श्रीराम.
2: ऐक, तू माझा शांतपणे विचार.

0: कर जरा।
1: श्रीराम निघूयात।
0: ठीक है।
2: का ग उशीर केलास यायला? सुधाताई तुझी वाट बघत होत्या।
1: सुधाताई इथे आल्या होत्या?
2: हो, मला भेटायलाच आले म्हणाल्या, पण वाट पाहिली तुझी।
1: माझी कामं वाढली आहेत माई, आता मला वरची ग्रेड पण मिळाली, ठाऊक आहे ना तुला, जास्त कामं असतात।
2: त्यांनी मागणी घातली आहे तुला। मी त्यांना म्हणाले की मला तर सगळं पसंत आहे, त्यांनाही तू फार आवडतेस। निखिलला सुद्धा तुझी ओढ आहे म्हणत होत्या, आणि

0: काही काढू नकोस बघ. इतका चांगला मुलगा आहे, घर आहे, आई वडील आहेत. आता तुझंही तर वय झालं आहे, असतील त्याला दोन मुलं तर काय झालं. हां हे बघ, इतक्या माहितीतला आहे तुझा, तुला काही पण जड जाणार नाही. तुझ्याशी बोलतीये मी वसू. हो सांग त्याला.
1: माई तू माझ्यावरती प्रेशर आणू नकोस. त्यांना एक सून मुलांना आई अशी हवी आहे. मी त्यात बसत नाही.
0: अगं
1: हे तुलाही माहिती आहे, माझं करिअर आहे माई. इतकी वर्ष कष्ट घेऊन आनंदाने मी ते बांधत आणलंय. मला मनासारखं मिळवायची, खर्च करायची, वागायची सवय आहे. मी हे सगळं सोडून देऊ?
0: तू
1: आई व्हायचा माझा पिंड नाही आहे माई.
0: अगं हे काय बोलणं तुझं? कुठल्याही बाईला आई व्हायला सहज जमतं.
1: हां
0: इतकी वर्ष बिन लग्नाची राहिलीस, ते काही सोपं आहे? उद्या मी मेल्यावर एकटीच राहशील, चार लोकांना तोंड देशील? चांगला संसार चालून आला आहे तुझ्या पायाशी, नवरा, मुलं, घर, पैसा. हे बघ तिकडे कशाला काही कमी नाही आहे, सगळेजण प्रेम करतील तुझ्यावर. तर करिअर करिअर किती दिवस, म्हातारपणी माणसं लागतात सोबतीला. जरा माझा विचार कर.
2: अरे वसू, अगं कुठे आहेस तू? एवढी कामात बिझी आणि अलीकडे घरी नाही आलीस? आईनी विचारणा केली आहे.
1: नको रे बाबा, तुझ्या घरी यायचं म्हणजे भीतीच वाटते.
2: का
1: काय, तुला माहिती आहे.
2: घाबरतेस गुंतवून घ्यायला, खरं की नाही? हे बघ, लोकांनी सोयीस्कर अर्थ केव्हाच लावलेत.
1: लोकांचं काय, तुम्ही सगळी सुद्धा सोयीस्करपणेच वागतात.
2: म्हणजे काय?
1: उगाच वेळ पांघरू नको श्रीरंग, मला अजूनही वाटतं की तुझी बायको व्हायला मी योग्य नव्हे.
2: हे बघ वसू,
1: ऐकून घे, माझ्या स्वतःच्या कामाची आवड असलेली, संसार, मुलं, स्वयंपाक यात अजिबात रस नसलेली अशी मी स्वतंत्र आणि हेकट बाई आहे. तू ऑफर करतोयस तो रोल माझ्यासाठी नाही आहे.
2: पण वसू,
1: केवळ मी उपलब्ध आहे म्हणूनच ना मी माझी नोकरी सोडून तुझी बायको, तुझ्या मुलांची आई बनून येऊ.
2: अगं पण मी नोकरी सोड असं म्हणलंय का?
1: मग तर ते अधिकच कठीण आहे. या डगरीवरती चालता चालता आदर्श सून, आदर्श आई वगैरे मला बनता येणं केवळ अशक्य आहे. श्रीरंग रे, जरा धडपणे विचार कर. सुषम माझ्याहून निराळी होती, तुला त्याच भूमिकेतनं कुणी हवी आहे. पण तशीच कुणी अनोळखी सामान्य बाई स्वीकारायला तुला भीती वाटते. तुम्ही मला ओळखता म्हणून त्या भूमिकेत अट्टहासानं बसवण्याचा प्रयत्न करतात. त्या अंतरावरून मी फार छान वाटते. सुधाताईंना, तुझ्या मुलांना मी आत्ता आहे तशीच छान आहे. त्या चौकटीत तुम्ही मला बसवलं तर माझी मी नाही राहणार. मग तुमचीही निराशा होईल आणि माझी तर होईलच होईल. दिस सिम्पली वॉन्ट वर्क श्रीरंग. बरं झालं तू भेटलास, एक आनंदाची बातमी होती, मला कालच कळाली, म्हटलं तुला आधी सांगावी. सर्वात जवळचा मित्र ना.
2: सांग.
1: मी दुसरीकडे जाते, नवा जॉब, जास्त चॅलेंजिंग, अर्थात जास्त पगार.
2: सो खरंच जातेस? अभिनंदन.
3: श्रोते हो, आत्ताच आपण नाट्यरंग या अंतर्गत भूमिका हे नाटक ऐकलं. लेखन होतं सानिया यांचं आणि यातील कलावंत होते पद्मजा जोशी, महेश पाटणकर, अनुपमा राजोपाध्याय, विद्या हरिश्चंद्रे आणि उमा सरदेशमुख. तर सादरकर्त्या होत्या गौरी लागू. आणि यासोबतच नाट्यरंग या कार्यक्रमात इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या नाट्यरंग या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
4: नाट्यरंग हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

दूरध्वनी संवाद असणारे श्रोत्यांच्या मनपसंतीचे गीत असणारे कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम आम्ही पुन्हा एकदा सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. लवकरच सुरू करत आहोत हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम.

बालमित्रांनो, दिनांक 24 मे रविवार रोजी सकाळी 11:35 आपण ऐकू शकाल बालमंडळ या कार्यक्रमाअंतर्गत संस्कृती वाचनकट्टा येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली मामाच्या गावाला ही बालनाटिका।

शेतकरी बंधूंनो, शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतशिवार या कार्यक्रमामध्ये हळद लागवड आणि व्यवस्थापन याविषयी पंकज एकशिंगे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल, तेव्हा जरूर ऐका शेतशिवार हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रोतहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी केंद्राचं प्रसारण. हे वाक्य ऐकूनच अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते. आकाशवाणी केंद्रावरून अनेक माहितीपर मनोरंजनात्मक कार्यक्रम दिवसभरात प्रसारित होतात. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं ब्रीद वाक्य घेऊन आकाशवाणी हे प्रसार माध्यम अनेक वर्षांपासून ज्ञानदान, माहिती प्रसारण आणि जनसामान्यांच्या मनोरंजनाचं एक साधन बनलं आहे. आधुनिक तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, मीडिया आज प्रचंड अपडेटेड असला तरीही काळानुसार आकाशवाणीनेही स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणलेलं आहे. आणि याच जोरावर यावर्षी आकाशवाणीने आपली 90 वर्ष पूर्ण केलेली आहेत. तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्ष पूर्तीच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा. दूरध्वनी संवाद असणारे, श्रोत्यांच्या मनपसंतीचे गीत असणारे कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम आम्ही पुन्हा एकदा सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. लवकरच सुरू करत आहोत हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राच.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत सुरू का मेला हा कार्यक्रम. सहभाग आहे सुषमा कुलकर्णी यांचा.

0: आकाशवाणी परभणी केंद्र प्रस्तुत
1: सुरों का मेला।
2: श्रोते हो नमस्कार। सुरों का मेला या फोन फरमाईश्वर आधारित गीतांच्या कार्यक्रमामध्ये मी सुषमा कुलकर्णी सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो

0: नभातून झेप घेत शब्दांना स्वरांची साथ देत श्रोत्यांच्या मनामनात विश्वासाचं नातं निर्माण करत आकाशवाणीने पूर्ण केला आहे गौरवशाली 90 वर्षाचा प्रेरणादायी प्रवास. संस्कृती, साहित्य, संगीत, बातम्या आणि जनजागृतीचा अखंड दीप प्रज्वलित ठेवत आकाशवाणी आजही प्रत्येक हृदयाशी, रसिक मनाशी आणि श्रोत्यांशी जुळलेली एक भावस्पर्शी नाळ आहे. श्रोते हो, आकाशवाणी ही नेहमीच आपल्याबरोबर, आपल्यासोबत आहे आनंदात आणि दुःखातही. तेव्हा आकाशवाणीच्या या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासाच्या सर्व श्रोत्यांना आकाशवाणी परभणीच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, आजच्या सुरोकामेला या कार्यक्रमामध्ये आपल्याशी फोनवरती संवाद साधला आहे सुषमा कुलकर्णी यांनी. श्रोते हो, आपण अगदी आतुर असाल हा कार्यक्रम ऐकण्यासाठी, तेव्हा पाहूयात कार्यक्रमातला सुरुवातीचा फोन कोणाचा आहे ते. हॅलो.
1: हॅलो.
0: हॅलो, नमस्कार, बोला, कोण?
1: आकाशवाणी परभणी केंद्र.
0: हो, आकाशवाणी परभणी केंद्र आहे
1: आणि कार्यक्रम आहे सुरोंका मेला.
0: हो, अगदी बरोबर ओळखलत. सुरोंका मेला कार्यक्रम चालू आहे. आपला परिचय सांगाल.
1: नांदेड, महाराष्ट्र, बालाजी झोन कल्ले, खंडगाव तालुका, नायगाव जिल्हा, नांदेड.
0: अच्छा, बालाजी झोन कल्ले.
1: हो ताई, आकाशवाणी अगदी 90 वर्ष पूर्ण केलेली आहे.
0: निश्चित, आकाशवाणीचा प्रवास खूप मोठा आहे आणि श्रोत्यांच्या प्रेमामुळे हा प्रवास इथपर्यंत आलेला आहे. श्रोत्यांनी जे कार्यक्रमावरती भरभरून प्रेम केलं आकाशवाणीच्या, आणि आकाशवाणीने हे खूप काही श्रोत्यांना दिले आणि श्रोत्यांनी आकाशवाणीला, म्हणून हा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास आज इथपर्यंत आलेला आहे.
1: बरोबर आहे. आणि पूर्ण अनाउन्समेंट जे आहेत ना तुमचे, त्या आकाशवाणी बद्दल दररोज फोनच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. महिला बघणी असतील, उद्घोषक असतील, जेव्हा वेळ मिळेल त्यांना 2 मिनिटासाठी आमच्या सगळी त्यांचा फोन वाचत आहे.
0: बरं,
1: हो हो, नक्की ऐकता. सुरुवातीपासून म्हटलं तरी चालेल, ऑर्डिनरी रेडिओ परभणी, मुंबई, या सगळे स्टेशन मोठे.
0: बरं, मला एक सांगा, आता 90 वर्ष आकाशवाणी पूर्ण करते, तर आकाशवाणी संदर्भात तुम्ही काय सांगाल? तुमचं मत ऐकायला निश्चित आवडेल.
1: म्हणजे कसं आहे, पूर्वी जे आकाशवाणी होती ना, त्यामधला एक फार चांगला कार्यक्रम होता, युवकांची आवड. बरोबर आहे ना?
0: हो हो, युववाणी.
1: युवकांच्या पसंतीवरचा आधारित कार्यक्रम होता, पत्रांवर आधारित होता. एवढा आवर्जून ऐकायचा आम्ही वेळातला वेळ काढून.
0: बर.
1: आणि 12:30 ला तर 12:25 पासून चालू करायचं रिंग, रविवारची आपली आवड केव्हा येणार म्हणून.
0: अच्छा.
1: पुण्याचे ऐकायचं 12 वाजता.
0: बर.
1: सकाळी 10 नागपूर ऐकायचं, 12:30 परभणी आकाशवाणीच्या प्रतीक्षेमध्ये.
0: काय वाटतं तुम्हाला, आकाशवाणीने काय दिलं बरं तुम्हाला इतक्या वर्षांमध्ये?
1: शेतीबद्दल बरीचशी अशी माहिती दिली, शेतकऱ्यांनी कशा प्रकारची शेती करावं, काय नाही, तंत्रज्ञान शेती, आणि वेगवेगळे प्रयोग करून, आणि त्या मग प्रश्नांना उत्तर, आणि त्यातल्या लक्ष्मीचा कोटा जो कार्यक्रम आहे त्या तर लई
0: छानच
1: न चुकता ऐकतो तो कार्यक्रम.
0: छानच, म्हणजे शेतकऱ्यांच्या उपयोगी हा कार्यक्रम येतोय. आणि प्रयत्न हाच असतो की समोर जे श्रोते आपल्याला आकाशवाणीला ऐकतायत त्याचा निश्चित श्रोत्यांना फायदा व्हावा.
1: हो, आणि त्यातल्या त्यात आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये FM ज्यावेळेस निघाले 1992 ला, तेव्हापासून महाराष्ट्रातले जेवढे FM आहेत त्या ठिकाणी आम्ही वळलेलो आहोत. थोडं ARFच्या माध्यमातून नंतर वळलो. म्हणजे 2015 ला आम्ही आठवण करायसारख्या मेळावा घेतल्या होत्या. जवळजवळ 2,250,000 लोकसंख्या जमा करणाऱ्या श्रोता मेळावा घेतल्या होत्या मोठ्या ठिकाणी.
0: अच्छा, हे सगळे श्रोते रेडिओ ऐकणारे?
1: हो हो, अगदी ग्रामीण भागातले श्रोते आकाशवाणी ऐकतात की नाही हे सगळं महाराष्ट्रामध्ये आम्ही करून दिलं आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कार्यक्रम अधिकाऱ्याला बोलून.
0: अरे वा, छान, खरंच खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलताना, अगदी भरभरून बोलत आहात आपण.
1: आकाशवाणीचा छंद जे आहे ना, परभणीपासून नागपूर येथे ऑलिंडिया रेडिओ पासून सुरुवात झालेली आहे माझी.
0: बर बर, आज कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकणार?
1: आज ऐकूया आपण अर्जुन चित्रपटातील सुंदर अशी लता जी आहेत ना, त्यांच्या आवाजातली. बेदर्बी बाल मा तुझी को मेरा मन याद करता है.
0: नक्कीच ऐकूया त्यांनी गायलेले हे गीत. धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: सुरों का मेला कार्यक्रम चालू आहे. कोण बोलताय आपण?
1: माझं नाव पूजा स्वप्नील कुलकर्णी आहे.
0: बर, कुठून बोलता बरं आपण?
1: मी छत्रपती संभाजीनगर मधून बोलते.
0: अच्छा, बरं, काय करता आपण?
1: मी गृहिणी आहे.
0: अच्छा, गृहिणी आहात. आणि तुम्ही जे सांगता ना की मी गृहिणी आहे, तुमचा जो आवाजाचा टोन आहे, मला निश्चित तो टोन खूप आवडला आहे. कारण गृहिणी असणंसुद्धा आपल्यासाठी, स्वतःसाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे, नाही का?
1: हो ना.
0: कोण असतं तुमच्या घरामध्ये?
1: माझ्या घरामध्ये सासू सासरे, माझे दोन जुळे मुलं, एक मुलगा आणि मुलगी आणि माझे मिस्टर.
0: वा, म्हणजे तुमचं संयुक्त कुटुंब आहे. आणि मुलं तुमची लहान आहेत का?
1: हो, लहान आहे ते, सध्या 5.5 वर्ष होते आहे.
0: छानच. तर तुम्हाला आणखी काय आवडतं बरं? काय छंद आहेत तुमचं?
1: छंद आता आपले असेच पुस्तकं वाचणे वगैरे, गाणे ऐकणे, कार्यक्रम ऐकणे.
0: अच्छा, बरं. रेडिओचे कार्यक्रम ऐकता का?
1: हो ना, रेडिओचे कार्यक्रम ऐकते ना आपले,
0: बर.
1: महिलांचे, लेकरांचे.
0: अरे वा, म्हणजे लहान मुलांचे कार्यक्रम, महिलांचे कार्यक्रम तुम्हाला
1: हाँ,
0: आवडतात.
1: हो.
0: आता तुम्ही म्हणालात की तुम्हाला गाणं पण ऐकायला आवडतं, तर आपल्या या कार्यक्रमामध्येच आज आपण तुमच्या आवडीचं गाणं ऐकणार आहोत. तर कुठलं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल?
1: मला का कुछ कुछ होता है, मतलब सगळेच गाणे आवडतात. तो म्हणजे मूवी माझा आवडीचा आहे.
0: अच्छा, तो चित्रपट तुम्हाला आवडतोय.
1: हाँ,
0: तर चालेल, मग आज या चित्रपटातलं एक छान गाणं तुमच्यासाठी मी ऐकवते.
1: ओके,
0: ओके,
1: चालेल
0: फोन
1: चालेल.
0: केला, धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो, आकाशवाणी परभणी केंद्र सुरोगमेला कार्यक्रम चालू आहे. स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात. तुमचं नाव
0: मी
1: काय?
0: तो मीनाक्षी चंद्रशेखर सावरगावकर,
1: अच्छा,
0: रोकडा सावरगाव, तालुका मोहफूळ, जिल्हा लातूर.
1: काय करता बरं आपण?
0: आणि मी गृहिणी आहे आणि माझे मिस्टर शेती करतात.
1: सध्या तर शेतीची कामं बंद असतील उन्हाळ्यामुळे.
0: आता उन्हाळ्याचे झालेले आहेत, आता पेरणीचे दिवस चालू आहेत ना.
1: अच्छा, पेरणीसाठी तयार करतात शेत.
0: पेरणीची तयारी चालू आहे, खात आणणं, बी आणणं,
1: बर
0: पेरायचं.
1: बर, काय म्हणतं
0: पैतून आमचं सीजन
1: तुमच्याकडे?
0: चालू झालं.
1: अच्छा, उन्हाळा काय म्हणतो तुमच्याकडे?
0: उन्हाळा खूप आहे हो, दरवर्षीपेक्षा जास्त आहे यावर्षी इकडे.
1: हो ना, सगळीकडेच या वर्षी ऊन खूप आहे.
0: खूप आहे.
1: मग गावात तुमच्या पाण्याची उपलब्धता आहे की अडचण असते?
0: नाही, अडचणच असते. कसं
1: हो
0: आहे,
1: का?
0: जून पासून पाणी येतं ते डिसेंबर पर्यंत राहतं,
1: अच्छा,
0: आणि डिसेंबर पासून ते जून पर्यंत परेशानी होती.
1: म्हणजे दुरून पाण्याची सोय वगैरे करावी लागते
0: हा
1: का?
0: दुरून, हा तर गाव आहे म्हणजे चिकरवाडी म्हणून,
1: हा हा हा
0: तिथून पाईपलाईन आणलेली आहे. मग ते नळाला 4-8 दिवसाला सोडतात, आणि
1: बर.
0: ज्यांना अवेलेबल आहे ते टँकरनं घेतात.
1: अच्छा, म्हणजे अडचणच आहे तशी पाहायला गेलं तर
0: पाण्याची
1: पाण्याची.
0: अडचणच असते गावाकडे.
1: पण आता जे लोक राहतात त्यांना रोज या समस्येला तोंड द्यावंच लागतं, नाही का?
0: ते सोडून कुठे जाणार ते.
1: हो ना, अगदीच अगदीच. आणखी तुम्हाला काय बरं आवडतं? तुम्ही गृहिणी आहात म्हणालात, गृहिणीला खूप कामं असतात, कारण वर्किंग वुमनचं काम दिसतं पण गृहिणीचं काम दिसत नाही. सहज म्हणतात नाही मी घरीच असते, पण घरी जी स्त्री असते ना, खरं तर ती 24 आवर्स काम करत असते, नाही का?
0: ते लक्षात येणारच असते मॅम.
1: अगदीच अगदीच. बरं, तुम्हाला आणखी काय छंद आहेत?
0: मला अभ्यास करायला आवडतंय, पण तो दिवस निघून गेला. आज माझं 45 च्या जवळजवळ आलेलं आहे.
1: बर बर बर.
0: मी तिथले स्वप्न सोडून देऊन माझे स्वप्न सगळे लेकरात पाहिले. आता
1: अरे वा, छान. काय करतात बरं मुलं?
0: माझी मुलगी मोठी HDFC बँकेत ज्युनियर ऑफिसर म्हणून उदगीरला आहे,
1: वा छान.
0: आणि मुलगा कॉक्सिट कॉलेजला इंजिनिअरिंग BSc CS म्हणून चालू आहे.
1: वा वा, छानच. तुमचं स्वप्न जरी पूर्ण झालं नाही तरी मुलं छान शिकतात तुमची.
0: चांगले शिकतात, त्याच्यातच आम्ही आनंद मानायला होता. आता
1: अगदी काही हरकत नाही, एक गोष्ट जरी आपली राहिली तरी अजून नवनवीन वाटा खूप असतात आपल्यासाठी, फक्त त्या शोधायच्या असतात आपण आणि चालायचं असतं त्यावर, नाही का?
0: ते स्वप्न पूर्ण करायला त्याच्यासाठी आम्हाला मागची आठवण येत नाहीये.
1: बरोबर. रेडिओ ऐकता का?
0: हा, सकाळी रेडिओ ऐकतो, बातम्या ऐकतो,
1: बर.
0: गाणे ऐकतो.
1: अच्छा,
0: माझ्या
1: शेतीविषयी?
0: सासऱ्यांनाही इच्छा
1: हा
0: होती ते ऐकत होते.
1: बर बर, म्हणजे आता
0: आणि
1: नाही आहेत.
0: आता सासूबाई ऐकतात. हा, सासरी मारली 4-5 वर्ष झालं.
1: अच्छा,
0: आणि सासूबाई ऐकतात.
1: वा वा,
0: सासूबाईंना तर फार गाण्याची आवड आहे.
1: अरे वा,
0: मलाही खूप आवडतात.
1: बरं, आजच्या कार्यक्रमात कोण

0: कोणतं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल? बरं
1: साजन पिक्चर मधलं
0: बरं, कुठलं ऐकता?
1: कोणतंही चालेल.
0: हरकत नाही, खूप सुंदर चित्रपट आहे, माधुरी दीक्षित आणि सलमान
1: हा, ते
0: आणि
1: माझ्या काळाच्या वेळेस साजन फार गाजलेलं होतं.
0: अच्छा म्हणजे
1: हा
0: तरुणपणातला पिक्चर आहे हा तुमच्या आलेला.
1: माझ्या आवडीचा आहे तो.
0: वा वा, छानच. मग आज खास तुमच्यासाठी कार्यक्रमामध्ये आपण साजन या चित्रपटातलं हे गाणं लावूयात, माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्यावर चित्रित केलेलं. आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो,
0: हॅलो, नमस्कार. कोण बोलताय?
1: नमस्कार ताई, नमस्कार. मी गोवर्धन तालुका रिसोड जिल्हा वाशिम इथून रवींद्र पवार बोलतो ताई.
0: बर, काय करता आपण?
1: ताई, माझ्या गावामध्ये सलूनचं दुकान आहे आणि सलूनचं काम करता करता आपले मोबाईल ऍपवर मी आपले कार्यक्रम ऐकतो ताई.
0: छानच. आकाशवाणी परभणी केंद्राचे कोणते कार्यक्रम ऐकता बरं?
1: मला जास्त आपली आवड, आपकी पसंद, आवड बळीराजाची आणि सोलोका मेला हे कार्यक्रम खूप आवडतात ताई.
0: बर.
1: हा, आणि ताई माझी एक विनंती आहे की आपल्या अधिकारी वर्गाला सांगा की बाबा, जो पहिला आपला मराठी फोन इन कार्यक्रम चालू होता रात्री 10 ते 11
0: स्वरलहरी
1: स्वरलहरी आणि आलो आकाशवाणी हे कार्यक्रम सुरू करावे अशी माझी विनंती आहे.
0: नक्की.
1: कारण कसं, हा कार्यक्रम आपल्या कोरोना पासून कसं बंद आहे आणि स्वरलहरी ताई सुरुवातीला मी दर सोमवारी 10 ते 11 आवर्जून ऐकायचो ताई. फोन माझा लागू अगर न लागू पण मी कार्यक्रम नियमित ऐकायचो ताई. हा, कारण मी आपला आकाशवाणीचा फार जुना श्रोता आहे.
0: नक्कीच. अजूनही म्हणजे प्रयत्न तर चालूच आहेत आमच्या अधिकाऱ्यांचे की हा

0: कार्यक्रम परत आपण सुरू करूया श्रोत्यांसाठी म्हणून. पण आणखी एकदा मी नक्कीच सांगेन की तुमची अशी विनंती आहे की हा कार्यक्रम सुरू व्हावा.
1: मी तर आपले आभार व्यक्त करतो ताई की आप कार्यक्रम सुरू
0: धन्यवाद.
1: केल्याबद्दल.
0: हरकत नाही. तुम्हाला एखाद्या श्रोत्यांना कार्यक्रम आवडतोय ही खरंच चांगली गोष्ट आहे, आणि आकाशवाणी त्याच
1: आवडतो.
0: प्रयत्नात असते की
1: पण
0: श्रोत्यांना
1: ताई
0: काहीतरी छान द्यावं.
1: आवडतो म्हणजे ताई आमच्या सर्व श्रोत्यांची मागणी आहे आणि आमच्या सर्व श्रोत्यांना कार्यक्रम आवडतो ताई. तो सर्वच कार्यक्रम आवडतात ताई, पण फोन इन
0: नक्कीच
1: बंद येतात चालू करावे अशी विनंती आहे आमची.
0: नक्की नक्की याच्यावरती आमचे अधिकारी विचार करतील आणि लवकरच हा कार्यक्रम सुरू होईल आपल्या सर्वांसाठी. हा
1: हां,
0: तर आजच्या कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकणार आपण?
1: ताई हिंदी चालते की मराठी चालते ताई?
0: दोन्ही चालतील.
1: बरं ताई मग मराठी गीत ऐकवा. लागे बांधे या चित्रपटातले उषा मंगेशकर यांनी गायलेलं हा उकाळा सोसू ये ना.
0: अच्छा, गर्मीचा त्रास होतोय नाही खूप?
1: हो ताई गर्मी होते त्याच्यामुळेच हे गीत मी तुम्हाला सांगितलं.
0: निश्चित हे गाणं आपल्याला ऐकवायचं.
1: आणि ताई आमचे मित्र आहेत एक भाऊराव पाटील बाजळ म्हणून, ते आवर्जून ऐकतात ताई आपला कार्यक्रम.
0: अच्छा, फोन केलात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद ताई, धन्यवाद.

0: श्रोतेहो, आता मात्र कार्यक्रमात तो क्षण आला आहे, ती वेळ आली आहे कार्यक्रमातून निरोप घेण्याची, म्हणजेच कार्यक्रमात थांबण्याची. तेव्हा श्रोतेहो, पुन्हा भेटूयात आपल्या फोन इन कार्यक्रमात. तोपर्यंत मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. तेव्हा श्रोतेहो, उन्हाळ्यात स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी राहा. भेटूयात पुन्हा. नमस्कार.
1: सुरू का मेला हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. श्रोतेहो FM बँड 102 MHz वर विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता.

दूरध्वनी संवाद असणारे श्रोत्यांच्या मनपसंतीचे गीत असणारे कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम आम्ही पुन्हा एकदा सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. लवकरच सुरू करत आहोत हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, सध्या समाजसेवा हे व्रत करिअर म्हणून काही जण ठरवून करत आहेत. त्यासाठी वेगवेगळे कोर्सेसही आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे, त्यामुळं समाज परिवर्तन होत आहे. संपर्क साधनांमुळं काम सगळ्यांपर्यंत पोचतंय आणि त्यातून काही गोष्टी सोप्या होत आहेत. पण साधारण 50 वर्षांपूर्वी आजूबाजूच्या परिस्थितीमुळं अस्वस्थ होऊन संस्कार वर्ग सुरू करणाऱ्या मालुताई जोशी आज आपल्या भेटीला आल्या आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, पण त्याआधी कार्यक्रमात ऐकूया हे गाणं.

0: ऐकूया निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार मैत्रिणींनो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या दिसणाऱ्या अनेक गोष्टींनी घटनांनी आपण अस्वस्थ होत असतो, काहीतरी तिथं चुकतंय असं वाटत असतं. त्याचवेळी मी काय करणार, जाऊ दे असा आपल्या मनात विचार येतो आणि आपण ते सगळं सोडून देतो. पण काही जण मात्र मी काय करणार असं न म्हणता मी काय करणार हे ठरवतात, वेगळी वाट तयार करतात, तिथं असणारे खड्डे दगड काटे सगळं सहन करतात आणि एक पायवाट हळूहळू हमरस्ता होत जाते. आपण काही वेगळं केलंय असं त्यांना वाटतही नसतं. आज आपल्या भेटीला आपली जी मैत्रीण आलेली आहे त्या मैत्रिणीची ओळख या सगळ्यातून आपल्याला दिसती. 50 वर्षाहून अधिक काळ समाजसेवा हे आपण समाजाचं देणं आहे म्हणून केलेल्या मालुताई जोशी आज आपल्यासोबत आहे. सांगलीत अनेक जणांना मालुताईंच्या संस्कारांनी मोठं केलेलं आहे आणि आज ती माणसं प्रतिष्ठित आणि समाजाचं देणं पुन्हा एकदा देण्याच्या परिस्थितीमध्ये पोचलेली आहे. निग्रहानं पाऊल टाकत मालुताईंचं हे कार्य वाढत गेलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडून त्यांचा हा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
2: नमस्कार.
1: आता मी जशी तुमची ओळख करून दिली की सांगलीत मालुताई म्हणल्यावर संस्कार मिळणार असं ठिकाण, मालुताईंकडे गेलं की आपल्याला शिकायला मिळणार, पण ह्याची सुरुवात तुमच्या बालपणापासून झाली असेल ना? तुमचं कुठलं गाव, बालपण कुठलं?
2: माझं बालपण माझं कवठे एकंद तासगावच्या अलीकडचं. म्हणजे मी 10 वर्षापर्यंत तिथं होते. नंतर माझी आई गेली, ती गेल्यानंतर मम्मी हिंगण्याला गेले. पण माझी जी आई होती त्या आईला कुणी वेडवाकड मागलेलं चालायचं नाही. ते कसं सांगते मी तुला, एकदा काय झालं मी गाणं शिकून आले आणि मी घरात येताना म्हणत आले कॉलेजातल्या मुली आम्ही हवे तसे करणार, कोण आम्हा पुसणार, असं उड्या मारत म्हणत आले. त्याबरोबर आई खरं माझी सतत हांथरुणाला खेळलेली असायची, तिला उठायला यायचं नाही. तर तिनं मला हातानं जवळ बोलावलं, मी जवळ बसल्याबरोबर ती मला म्हणाली, तर मकाश तू काय म्हणत होतीस? आपण जेव्हा कॉलेजात जातो शिकतो तेव्हा हवं तसं वागायचं नसतं. आपला देश आहे केवढा मोठा, आपलं राष्ट्र आहे, आपला आपल्या अवतीभोवती माणसं असतात, तर त्यांच्यासाठी आपल्याला जगायचं असतं. तर म्हटलं अगं मला आवडलं गं गाणं, तर मग तुला आवडलंय ना, मग त्याच चालीवर तू दुसरं गाणं कर. आणि मला लगेच आलं, कसं आलं मला आठवत नाही, पण मला लगेच ते गाणं आलं. पण मग मी कॉलेजातल्या मुली आम्ही शूर फार होणार, आई बाबांच्या आज्ञेत आम्ही राहणार, कॉलेजमध्ये आम्ही जाणार, शिवाजी महाराज

0: यांचा आदर्श आम्ही घेणार. आईला इतका माझ्या आनंद झाला, तिने माझं पटकन एक पापी घेतली. आईने
1: तीच आठवण आईची आहे.
0: आईची काय
1: बरोबर. 16 सप्टेंबर 1931 ही तुमची जन्मतारीख आहे, होय की नाही? म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य लढा बऱ्यापैकी बघितलात, भारताला स्वातंत्र्य मिळालं तो काळ अनुभवलात. तुमच्या घरचं वातावरण कसं होतं? घरी काय काय तुम्हाला आणखीन शिकायला मिळत होतं?
0: माझे वडील खरं म्हणजे सतत बाहेरच असायचे. ते जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मी हिंगण्याला बोर्डिंग मध्ये होते त्या काळामध्ये.
1: बर, मग हिंगणा म्हणल्यावर महर्षी कर्वे, बाया कर्वे ह्या सगळ्या व्यक्ती तुम्हाला बघायला मिळाल्या असतील, त्यांना भेटायला मिळालं असेल.
0: त्यांच्या तर आमच्या मनात खूप आदर असायचा ना. आम्ही दुरून बघितलेलं आहे, दुरून आम्ही तर नमस्कार केलेला आहे बायाजींना आणि अण्णांना.
1: आत्ता तुम्ही एवढंच जे समाजकार्य केलं त्याची ज्याला म्हणू आपण मुळं किंवा बीज त्या काळातली होती का? त्यावेळी तुम्हाला असं काही वाटायचं की हे सगळं बघून की आपण पण पुढे जाऊन असं करावं?
0: हा संस्कार होत गेला, तिथला अन्न आहे ना, हा संस्कार आम्हाला होत गेला असेल. कारण मी सगळी वस्तीगृहात राहिले असल्यामुळं आणि माझी आई लहानपणीच गेली असल्यामुळं बाकीच्या मुली सुट्टीला ज्या घरी यायच्या तसं मला कधी घरी यायला मिळालं नाही आहे. त्यामुळं हा तिथलाच संस्कार, म्हणजे हिंगण्याचा संस्कार म्हटलं तर समाजासाठी करणं, दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या हितासाठी ही चर्चा असायची, हेच त्यांचं करणं, तिथलं वागणं, उठणं बसणं घासाघासात आम्हाला हा संस्कार मिळत गेला असला पाहिजे. त्याच्याशिवाय काय हे मला सुचलं नाही आहे. इथं हे देणं त्यांचं आहे बहुतेक.
1: बरोबर. म्हणजे जे दिसत होतं आजूबाजूला घडत होतं त्यातून तुम्हाला आपोआप तो संस्कार तुमच्यावर होत गेला.
0: होत गेला.
1: शिक्षण तुमचं पूर्ण झाल्यावर पुढे काय काय?
0: मी हिंगण्याहून आले 1950 साली आले. तिथं माझं ट्रेनिंग झालं, आताचं DED आहे ना, तसं तिथं माझं ट्रेनिंग कॉलेज हिंगण्याचं झालं. आणि अक्का कळत्रेच्या प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये मी 1 वर्ष नोकरी केली. आणि मग इथं शेजारी जोशी राहत होते माझे मिस्टर, तिथं आमची दोघांची ओळख झाली. आणि लगेचच म्हणजे 50 साली मी नोकरी केली ना, 51 साली आमचं लग्न झालं लगेच
1: दोघांचं. बरोबर.
0: आणि मग जोशी इथं बालचंद कॉलेजच्या वर्कशॉप मध्ये होते, त्यामुळे इथंच परत आम्ही बिराड केलं सांगलीत.
1: सांगलीत. आणि मग आता तुम्ही जर संस्कार वर्ग वगैरे नंतर सुरू केलेत त्याची सुरुवात कुठं झाली?
0: आम्ही सांगलीत राहत होतो. जोशी त्यांना स्वतःचा वर्कशॉप सुरू करायचं होत, मग त्यांनी वर्कशॉप सुरू केलं काकांनी. आणि आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला वर्कशॉपसाठी, जागा मिळाली, प्लॉट मिळाला. त्यावेळेला 500 रुपये आम्हाला भरून सभासद व्हावं लागणार होतं आणि ह्यांना पगार होता 70 रुपये फक्त काकांना तेव्हा. त्याच्यामध्ये माझी एक नणंद, एक दीर शिकायला, आम्ही दोघं आणि भाड्याच्या जागेत राहत होतो. तर ते आम्हाला जरा अवघड जात होतं आणि 500 रुपये कसे भरायचे. म्हणून मला एकदा खूप असं रडायला यायला लागलं. तर माझी मावशी शेजारी राहत होती, ती पाहिली गं मालू तू अस्वस्थ काय असायचे, रडबली का झालीस? म्हटलं नाही असं असं आहे. तर त्यावेळेला मला मावशीने 500ची नोट दिली होती. मग ते 5 रुपये भरले, आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला आणि आमच्या इथं वर्कशॉप सुरू झालं. मग रात्रंदिवस मी पण कामाला मदत करायचे काकांना. सायकलवर आम्ही डबल सीट यायचं. एक आम्ही औद्योगिक वसाहतीमध्ये एक खोली काढली, आम्ही दोघांनी बांधली होती ती खोली, म्हणजे विटांची खोली. आणि तिथं आम्ही मग राहायला आलो. जोशी खूप कष्टाळू होते आणि जिद्दी होते भयंकर. आणि बघता बघता आम्ही प्लॉट, आम्ही वर्षात 1.5 वर्षात प्लॉटच घेतला आणि तिथं आम्ही राहायला आलो. आणि आता मी सध्या या पंचशील नगरमध्येच राहते.
1: पण तुम्ही नोकरी पण करायचात ना?
0: हो, आम्ही जेव्हा औद्योगिक वसाहतीत राहिलो तेव्हा माझी बापडबालची नोकरी चालू होती. पण आता जायला यायला उशीर व्हायला लागला ना, आम्हाला लांब पडायला लागलं, त्यामुळं मग मी ती नोकरी सोडली. आणि मग वर्कशॉपमध्ये पण मला हातभार लावावा लागायचा, काम काही हाताची काम असायची ती मी करायची.
1: मग तिथं घर आणि वर्कशॉप असं सुरू झालं.
0: तिथं सुरू झालं.
1: मग तुम्ही संस्कार वर्ग सुरू कसं काय बरं केला, काय वाटलं तुम्हाला करावं?
0: काय झालं, मी जेव्हा पंचशील नगरमध्ये राहायला आले त्यावेळेला सांगलीचा जो साखर कारखाना आहे तो आशिया खंडातला 1 नंबरचा साखर कारखाना होता. तसंच माधवनगर कॉटन मिल जोरात होती त्या काळामध्ये, त्यामुळं औद्योगिक वसाहत देखील खूप जोरात होती. दूरदूरच्या सुद्धा जिल्ह्यातली तरुण जी मुलं आहेत ती नोकरी करावी, नवरा बायकोनी यायचं आणि जगण्याचं त्याला ते साधन म्हणून लांब लांबून खूप म्हणजे अशा आमच्या घराभोवती चारी बाजूला नजर टाकेल एवढी झोपडपट्टी होती. म्हणजे लोक यायचे, झोपड्या टाकायचे, तिथं राहायचे. आणि मग औद्योगिक वसाहती साखर कारखान्यामध्ये माधवनगर कॉटन मिलला आणि बारक्या बारक्या वर्कशॉपमध्ये नोकरीला सगळे लोक यायचे. तर झोपडीमध्ये आई वडील दोघं कामाला जाणार, संध्याकाळी पुरुष ठरलेला दारू पिऊन येणार, झोकांड्या खात येणार. बाई बिचारी त्याच्याबरोबरच कामाला गेलेली, पण ती भराभरा पुढे चुलीला जळण घालतीये, बाळाला अजूनही अंगावर घेतेय पत्राखाली, तो प्रसाद दारू पिऊन येणार, बायकांना

0: मारणार असं सगळं बघायचं. आणि मग त्यांची मुलं हे सगळं बघत होती. हे सगळे माझ्याबरोबर खेळायची ना. शाळेत कुणी जात नव्हतं. त्याचं कारण असं, 14 वर्षाचं मूल मजुरीवर जायचं आणि 13 वर्षापासूनची जी लहान मुलं आहेत, 5 भावंड सांभाळायला म्हणून घरात ठेवली असायची. मग त्या मुलांचं खेळ तेच की झोकांड्या खातोय, दारू पितोय, आणि अगदी बोबडं बोलणारं मूल सुद्धा, मी आता दालू प्याला जातो पण का, मी बायकोला बदलणार काय, झिपल्या धलून बनवणार काय, हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की ही जी लहान मुलं आहेत, ही जगणं हे असंच असतं हा संस्कार घेत आहेत. त्या मुलांना मुद्दाम ठरवून घडवायला पाहिजे. त्याला माझ्या मनामध्ये जे शब्द आले की ह्या मुलांच्यामध्ये निकृष्टाची घृणा आणि उत्कृष्टाची ओढ निर्माण करायलाच हवी, हे शब्द मला कुणीतरी ईश्वरी देणगे ही मला मिळालेले शब्द आहेत. ते एक मूल म्हणजे कुटुंबाचा आधार असतो, एकुद्याचं कुटुंब आहे. आणि मग मी ती सगळी मुलं संध्याकाळी गोळा करून घरात घ्यायची, त्याला सुंदर गाणी सांगायची, गोष्टी सांगायच्या छान छान. मुलं शाळेत जात नव्हती कुणी, त्याच्यातून आपोआपच पाढे म्हटले जायला लागले मुलांचे, त्यांचे अभ्यास घेतले जायला लागले. तेव्हा मला आठवतंय काकांनी पत्राच्या 30 पाट्या आणल्या होत्या एकदम या मुलांना द्यायला. मी मुलांचा अभ्यास घेते म्हटलं, मोठ्या पेन्सिलीचा बॉक्स. मग ह्या मुलांना मी रोज संध्याकाळी त्यांना उत्कृष्टाची ओढ निकृष्टाची घृणा हे माझ्या मनामध्ये मी ध्येय ठेवून त्या मुलांना मी गोष्टी सांगणं, गाणी सांगणं, त्यांचे अभ्यास घेतले त्या मुलांचे. ते 60-70 तरी मुलं असायचे, कारण खूप होती पुरुष. तर एवढी मुलं असावी, ती सगळी मुलं माझी दुसऱ्या वर्षी पहिलीपासून दुसरी लागली. 29 नंबरची शाळा आहे आमच्या पंचशीलनगरमध्ये. सगळी मुलं परीक्षेला बसवली, सगळी मुलं पास झाली, दुसरीत गेली सगळी मुलं, शाळा सुरू झाली,
1: शिक्षण मुलांचं सुरू झालं
0: आणि संध्याकाळी अभ्यासाची जबाबदारी माझी
1: तुम्ही घेतली. ते अफूच्या गोळीची काहीतरी एक गोष्ट होती ना.
0: हो हो.
1: ते काय घडलं होतं बरं?
0: म्हणजे असं सरकडं रांगणारं मुलं असतं, ते कुठं जाऊ नये म्हणून मुलांना भरपूर अफू घालायचे. तर मंदा नावाच्या 2-2.5 वर्षाची ती मुलगी होती, तिला ती सतत ती आपूच्या धुंदीतच असायची मंदा. म्हणजे तिचे काळी जी भुबळ्या असतात ती कधी दिसायचीच नाही, ती आपल्या पापड्यांच्या खालीच गेलेली असायची सतत. आणि मी ह्यांची लहान मुलं सांभाळते म्हणताना तिने एक दिवस ते आणून माझ्याकडे ठेवलं की ती गोळा तसाच्या तसा. 5-6 महिन्यानंतर तिची भुबळं खाली आली, काळी भुबळं. पुढं ती मंदा फार काही तिच्यात सुधारणा झाली नाही, पण ती माणसाचं जेवायला लागली, खायला लागली, चालायला लागली जरा.
1: मग ह्या मुलांच्या आया तुमच्याकडे पाठवायच्या मुलांना?
0: हो हो. प्रत्येक आई कामावर जात होती ग, त्यामुळे घरात मूल ठेवणं पेक्षा माझ्याकडे पाठवणं तिला सोपं जायचं ना.
1: तुम्ही काय सांगायचं त्यांच्या आयांना?
0: मग जसं त्या मुलांचे मी अभ्यास घ्यायला लागले, शिकवायला लागले, मूल चांगलं व्हायला लागलं, मग मी प्रत्येक घरात जाऊन सांगितलं की तुमचं मूल हे तुमचं उद्याचं पालक आहे, तुमचा उद्याचा आधार आहे, मी ह्या मुलांना शिकवते, अभ्यास घेते आहे, त्यांना चांगलं वळण लावते तुमच्या मुलांना. आणि मग खूप मुलं यायला लागली सगळी.
1: ही मुलं जी यायची ना, त्यांना ना स्वच्छतेची सवय असेल, औषधोपचार वगैरे असं काहीच त्यांना नीटसं झालेलं नसेल ना, कशी असायची ती मुलं?
0: एक तर सगळ्यांना पडसं असायचं. माझ्या कमरेला एक मोठा मोठा टॉवेल ठेवलेलाच असायचा. सगळ्यांना खरूच ही जवळजवळ आई वडिलांना पण असायची खरूच त्या काळात. मुलं आणली की जाड जाड जाड मी भाकरी करायची, तेल मीठ लावून भाकरी खाल्ली की पोरं झोपायची, झोपली की त्यांच्या कमरेला वगैरे जे खरूच त्याच्यावर मी बोरिक पावडर टाकायची, तेव्हा बेतानं सगळं हलक्या हातानं टाकायची. उन्हाळ्यात तर सगळ्यांचे डोळे यायचे, म्हणजे आई वडिलांचे पण डोळे यायचे, पण मी आधी तुरटी फिरवून तुरटीचं पाणी करून मग ते पाणी खळाखळा उकळायचं आणि ते गार झालेलं पाणी आहे मुलांच्या डोळ्यात घालायचं. पण डोळ्यात चुरचुर तर मग मी काय करायची, सगळी मुलं गोल बसवायची आणि मध्ये मी झोपायची आणि माझ्या डोळ्यात मी एक थेंब टाकून घ्यायची आणि आई आई खूप आग होती आहे ग बाई असं म्हणायचं ना, पुन्हा उठून बसायचं. हा काय गार वाटतंय असं म्हटलं की पोरं पण सगळी झोपायची, हौसेनं घालून घ्यायची. मग असं मी मोठ्या बाटल्याच्या बाटल्या करून ठेवल्या होत्या, त्यांच्या आई वडिलांना पण मी ते तुरटीचं पाणी पाठवायची डोळ्यात घालायला.
1: म्हणजे असे छोटे छोटे प्रयोग करत मुलांना आणि त्यांच्या आई व वडिलांना पण प्लस करत गेला. सुरुवातीच्या काळात त्याला विरोध झाला असेल ना, ती सगळी झोपडपट्टी होती, काय अनुभव त्यावेळेस आठवत तुम्हाला?
0: हो, एक झोपडपट्टी फार मोठी होती आणि तिथं मी मुलांना एक दिवस जायची सांगायला. तर तिथं एक दादा होता, पत्र्याची शेड होती, पत्र्याचं दार होतं, दारातच संडास केला. म्हणताना मी बघितलं पाणी टाकून, मी स्वतःच धुतलं मी सगळी पोरं आत घेऊन बसले. त्या माणसाने बघितलं, मी काय तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी त्याने काय केलं, उंबरा होता, त्या उंबरावर पाऊल टाकलं की ते उंबऱ्याच्या आतल्या बाजूला, म्हणजे पाऊल पडलं की तिथं पडावं, तिथं घाण केली. तो पण मी दुसऱ्या दिवशी धुतला. तिसऱ्या दिवशी मी ज्या पत्र्यावर मी जिथं बसते तिथं घाण केली, तरी तो पण मी धुतला. म्हणजे असा लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न

0: प्रयत्न केला
1: तरी तुम्ही निग्रहानं म्हणजे करत राहिला.
0: त्यातला एक मुलगा पुढं खूप चांगला निघाला, म्हणजे मला माहित नाही एकदा एसटी स्टँडवर तो मला भेटला. तो पण मोठा झाला तर मी तर सगळं विसरूनच गेले होते. एसटी स्टँडवर भेटला आणि मला म्हणला काकी मला ओळखलं का तुम्ही? म्हटलं नाही रे राजा, नोकरी करत होता कुठं. छान कपड्यामध्ये माझ्या समोर आला, काही मिळाल्याचा एक आनंद वेगळा असतो.
1: बरोबर. तर ही मुलं तर सुधारत होती तुमच्याकडे येत असताना, पण पालकांच्या पण सवयी बदलणं गरजेचं होतं. त्यासाठी काय काय करायचं?
0: आयांचे संपर्क ठेवला होता, त्यांच्यासाठी मी पोथी वाचायला सगळ्यासाठी घरी यायच्या आणि मी पोथी वाचायची. एकेका प्रत्येक ओळीचा अर्थ सांगायचा आणि त्याच्यातून मग त्या बायकांना मला जे काही शिकवायचं असेल, म्हणजे मुलांची कसं वागावं काय करावं शिकवत होत. दारुडे नवरे असल्यामुळे मारहाण तर करायचंच बायकांना, पण त्यांचे पैसे पण ते हुसकून घ्यायचे. मग मात्र मी काय केलं, घरामध्ये मी प्रत्येकाच्या नावाची स्वतंत्र पिशव्या केल्या तयार. घरामध्ये त्या सगळ्या पिशव्या ओळीनं लावलेल्या होत्या. मग बाईनं कुठं काही जरी बाहेरनं मिळवून आणलं असेल पैसेचा, तर ते सगळ्या त्या पिशव्यात त्या बायकांचं साठायला लागले. जे सणावारीला त्यांना काही जेवायला खायला करायचं असेल, आणायचं असेल, किंवा जर काही कपडे घ्यायचे असतील मुलांच्यासाठी, ह्याच्यासाठी तो खर्च व्हायचा. पुस्तकं वगैरे मात्र कधी मी आयानं घेऊन दिलं नाही. जोशी काका ह्या सगळ्याला पाट्या पेन्सिली पुस्तकं सगळं पुरवत होते. आमची गाडी होती, जर गरोदर बाई असेल तर तिचं पोट दुखायला लागलं की लगेच आमच्याकडे निरोप कुणाकडे तरी यायचेच, सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जायचं. त्या बाईची सुटका होईपर्यंत काका थांबायचे. तिची सुटका झालेली दिसली, तिचं बाळ दिसलं की काका घरी यायचे. तसा काकांचा पण खूप आधार होता.
1: दोघांनीही एक व्रत घेतल्यासारखं तुम्ही काम करत होता. मुलांचा तुमच्यावर विश्वास बसला की आपल्या प्रत्येक प्रश्नावर जोशी काकींकडे उत्तर आहे. तर असं काही प्रसंग घडले का?
0: दोन सांगते तुला मी त्यातले. पावसाचे दिवस होते, गाडी एक आली, त्या गाडीचं दार उघडलं आणि त्यात ना कुत्रं तिथं सोडलं पाण्याच्या तिथं आणि ती गाडी निघून गेली. पूर्ण रक्ताळलेलं होतं सगळं, ते रक्त त्याच्या सगळ्या अंगाला रक्त लागलं होतं. ते कुत्रं बघितलं, त्यातला एक जण म्हणाला वाटतं चल आपण काकीकडे घेऊन जाऊया म्हणून. मी ठेवून घेतला अर्थात त्या कुत्र्याला. इतकं ते आशानं बघत होतं त्यावेळी माझ्याकडं. डॉक्टरांचं औषध पण सुरू केलं त्याला आणि इतकं छान झालं ते कुत्रं, अगदी गुपगुपीत आणि छान. आमच्या पंचशील नगरमध्ये जे मारुतीचं मंदिर आहे ना, तिथे पाठीमागं एक बाळ झालं गाढवा, एक
1: गाढविणी
0: गाढविणीला. ते बाळ बाहेर येत असताना तिचे खूप हाल झाले आणि ती गाढवीण तिथल्या तिथंच गेली. आणि ते गाढवाचं जे पिल्लू होतं ते उठून उभं राहिलं जरा ते गाढवा, त्यावर तिथली जी आसपासची परिसर आपण काकींकडे घेऊन जाऊया म्हणून त्या गाढवाला हळूहळू माझ्याकडे घेऊन आले ते लोक. आणि ते आलं गाढव आमच्याकडे, तो जन्माला आलं गाढव. थानानं पिलं पाहिजे ना त्याचे काय दूध बीत पिळते. तर मग मी काय करायची, पिशवी केली, पिशवीत दूध घालायचं, तिचं तोंड बांधायचं आणि थानाला तोंड लावेल तसं त्या गाढवाच्या तोंडामध्ये मी रोज दूध द्यायची. किती दिवस मला माहीत नाही, पण जे दिवशी ते गाढव गाढवासारखं ओरडलं ते दिवशी मी हरिपूर रोडला गाढववाले लोक राहतात, जे दिवशी ओरडलं ते दिवशी मी म्हणजे हरिपूर रोडला गेले आणि मग त्याच्या ताब्यात ते गाढव दिलं.
1: तुमची अशी ख्याती झाली की सगळ्यांसाठी मालूताई हा एक उपाय आपल्याकडे आहे. तर अनेक बायका पण तुमच्याकडे अशाच अचानक यायच्या ना मदतीसाठी, मदत मागायला. आठवतात तुम्हाला?
0: रेखा म्हणून एक होती माझ्याकडे, 30-40 वर्ष होती रेखा. तर रेखाची अवस्था इतकी वाईट होती की रेखाला किती आशक्त असेल रेखा, तिच्या तोंडात त्याची खाली लाळ गळायची, लाळ वर ओढायची सुद्धा तिला ताकद नव्हती, ती अशी पुसून काढावी लागायची. इतकी आशक्त होती. पातळ भात करायचा त्या तोंडात तिला घालायचा, तेवढा घास खाल्ला की झोपायची. मग तिला थोडा परत तरतर यायची, पुन्हा तो दुसरा घास खाल्ला पुन्हा झोपायची. इतकी तिची आशक्तपणा होता रेखाचा. तिला पोटभर अन्न खायला हवं लागायचं आणि नंतर पुढं पुढं रेखा छान राहिली, म्हणजे एखाद्या मुलासारखी राहिली माझ्याकडे रेखा. कोल्हापूरून एक तिला फसवून आणली होती खरं वास्तव. एक मुलगा होता तिचा, तो हिच्यासारखा सुंदर होता आणि मग ही माझ्याकडे राहिली. तिचं सारखं काय वाटायचं, मी तुमच्याकडे किती दिवस राहायचो, माझा त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा मला खर्च, मला काही वाटायचं नाही खर्च होतोय माझाचा. तिला वाटायला लागलं पुढं पुढं की ह्यांच्याबरोबर आपण सगळं किती अवलंबून राहायचं. म्हणून तिनं काम बघितलं बाहेर, मला सांगितलंच नाही. मग माझ्याकडे सायकली होत्या तर ती सायकल घेऊन गेली, मला म्हणाली मी काम बघितलं जाते. मी तिलाकडे जाऊ देत नव्हते पण ती गेलीच कामावर. तिनं स्वयंपाकाचं का कसलं तरी काम धरलं. तिचा नवरा तो जो होता त्यांनी सगळीकडे माणसं ठेवली होती आणि ही सायकलवरनं गेल्यावर तिला पकडली त्यांनी. मग तो ग्रस्त माझ्याकडे आला तिला घेऊन. तो अगदी माझ्या पाया पडला, लगेच म्हणाला तुम्ही खरंच चांगलं ठेवलेत म्हणजे माझ्या बायकोला, मी आता घेऊन जातो, तो पुढे जावं म्हणून माझ्याकडे येत राहत होता पुढे.
1: आणखीनही काय बऱ्याच जणी आल्या.

एक सुला आणि शोभा दोन जावा. माझ्याकडे कशा आल्या मला माहित नाही, म्हणजे त्यांना मी कशी माहिती असं काही माहित नाही. अंगावर पिणारी बाळं दोघींच्या पण, आणि त्याच्यापेक्षा 2.5 वर्षांनी मोठी अशी दोन मुलं. आणि त्यांनी असं ठरवलं होतं की माझ्याकडं मुलं सोडायची आणि पाठीमागं आमच्या रेल्वे जाते तर तिथं जीव द्यायचा, काकी चांगलं सांभाळतील. आणि त्या दारात आल्या, आमच्या गेटच्या तिथं आल्या, आणि त्या दोघी बाहेर लुडबुडायला लागल्या. मी आणि आतनं बघितलं आणि मग मी दार उघडलं आणि त्यांना आत घेतलं. तर त्या म्हणल्या, नाही ही आमची मुलं, बघा आम्ही जरा जाऊन येतो. पण मला जरा संशय आला त्यांचा, मी त्यांना सोडलं नाही.

0: बाहेर लुडबुडायला लागलं. मी आणि आतनं बघितलं बघितलं आणि मग मी दार उघडलं आणि त्यांना आत घेतलं. तर त्याला नाही आमची मुलं बघा आम्ही जरा जाऊन येतो, पण मला जरा संशय आला त्यांचा. मी त्यांना सोडलं नाही, त्यांना आत घेतलं. भुकेत जाऊ होत्या, त्याला भाकरी केली आम्ही पहिल्यांदा जेवायला घातलं दोघींना. आधी मुलांना दूध दिलं, त्यांनी नंतर सांगितलं की काकी आम्ही असं असं करणार होतो म्हणून. पण तशी त्यांनी माझं वागणं बघितलं, त्या तिथं राहिल्या माझ्याकडं. मग त्या दोघी जरी पण इतक्या जिद्दी होत्या, त्यांना काही ते आपल्या स्वतःच्या पायावर आपलं उभं राहावं असं त्यांना वाटायचं. त्यामुळे काकी तुमच्या जीवावर आम्ही किती दिवस राहायचो, आम्हाला उभं करा. मग त्याला मी येरळा प्रोजेक्टमध्ये आणि तिथं त्या शिकल्या, म्हणजे चांगल्या शिकल्या आणि मग आपल्या मुलांना पण नंतर घेऊन गेल्या त्या दोघी जणी. त्या मला काही असं वाटत नाही, पण त्या म्हणतात आम्ही 5 वर्ष तुमच्याकडे होतो. त्यांची जी लहान मुलं आहेत ती मी नगरपालिकेच्या शाळेत घातली होती. तिची जी धाकटी मुलगी होती ना ती इतकी अशक्त, म्हणजे ती रडायला लागली तर तिचा आवाजच यायचा नाही, तोंडाचा आत दिसायचा. मग तिला डॉक्टरांच्याकडे नेऊन औषध वगैरे देऊन हॉस्पिटलवर ठेवावं लागलं मला. त्याचा जे दिवशी आवाज आला रडण्याचा ते दिवशी मला एवढा आनंद झाला. आणि मग त्या राहायला लागल्या आणि नंतर त्यांना येरळा प्रोजेक्टच्या ह्याच्यात पाठवलं मी. आणि चांगलं चाललंय त्यांचं त्या मुलींचं.
1: अशा ज्या यायच्या किंवा आजूबाजूला ज्या झोपडपट्टीतल्या बायका होत्या त्यांना पण तुम्ही काहीतरी शिकवायचा प्रयत्न करायचात ना, म्हणजे त्यांनी काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहावं, निदान शिवण काम करा, ब्युटी पार्लर.
0: होय होय, त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पडवतो बुशर पडवतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतो त्यांना. मग मी रात्रभर विचार करत होते आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत, आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं आणि येताना 2 धावदोऱ्याच्या मध्ये जी जागा असते येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं, की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनारणे म्हणून होती आणि आणखीन एक होती, त्या ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडंच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना 2 मशीन घेऊन दिली, त्या मशीनवर नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
1: काका तुमच्या पाठीशी होते त्यामुळं हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं, तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते मुलं येत राहतात तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते, तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
0: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य, म्हणजे मग ह्यांनी आपल्या सगळे मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला हे काम पुढे चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली, आमची एक मोठी संस्था उभी राहिली. काका असताना संस्था होती आमची, मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं.
1: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जातं?
0: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला, आमचा पापड उद्योग खूप जोरात चालत होता, पालक पापड. त्याला इतकं छान विक्री व्हायची, परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला. पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे, मोती मी कोल्हापूरहून घेऊन यायची कोल्हापुराला जाऊन, आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने हातातल्या बांगड्या ते मोत्याचे तोडे ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला, 4 पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
1: बरोबर.
2: निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ. मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा पूर्वार्ध आपण ऐकला. या मुलाखतीचा उत्तरार्ध ऐका 13 जून रोजी वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा.
1: दारावरची बेल वाजली म्हणून मी दार उघडलं, तर बाहेर एक मध्यमवयीन गृहस्थ आणि 17-18 वर्षाचा एक मुलगा उभा होता. चटकन ओळखता आलं नाही मला. मग तो मुलगाच पुढे येऊन म्हणाला, मॅडम मी वैभव, तुमचा विद्यार्थी, ओळखलं ना? एकदम लक्षात आलं आणि मी त्या मुलासोबत असणाऱ्या गृहस्थांकडे पाहिलं. त्यांनीही हात जोडले माझ्याकडे पाहून. मी त्यांना आत घेतलं आणि म्हणाले, काय वैभव, कसा आहेस आणि काय करतोस, आणि वैभवचे बाबा तुम्ही कसे आहात? वैभवच्या बाबांचे हात जोडलेलेच होते आणि तशा स्थितीत ते म्हणाले, बाई आता सगळं ठीक झालं आहे, वैभवचा 12वीचा रिझल्ट लागला तेच सांगायला आलो आहे. अरे वा वैभव, मग काय म्हणतो काय तुझा रिझल्ट? मॅडम आजच रिझल्ट लागला, 67% मार्क मिळाले, कॉमर्सला आहे मी. अरे वा छान छान, अभिनंदन. थांब हां, तुझ्या हातावर काहीतरी गोड ठेवू दे बरं मला. असं म्हणून मी त्यांना बसायला सांगून स्वयंपाकघराकडे वळले. खोबऱ्याची बर्फी होती तीच दोघांच्या हातावर ठेवली. वैभवच्या वडिलांचे डोळे तर भरलेलेच होते. ते म्हणाले, बाई आमचा वैभव तुमच्यामुळं वळणावर आला, नाहीतर त्याचं काही खरं नव्हतं बघा. इतक्यात वैभवनंही पेढ्याची पुडी मला दिली आणि म्हणाला, खरं आहे पप्पांचं, तेव्हा तुम्ही मला बोललात ते बरं झालं बाई, पण खरं सांगतो तेव्हाही मला राग नव्हता आला तुमचा, पण फार वाईट वाटलं होतं. माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग सर्रकन आला. वैभव 10वी अमध्ये माझ्याच वर्गात शिकणारा, चांगला ताडमाड, उंच, शरीरानं सशक्त, चांगला खेळाडूसुद्धा, पण अभ्यासाची आवड नाही, व्रात्य मुलांमध्ये गणना होईल असा होता. शाळा बुडवायचा, अभ्यासही कमी, आणि केला तर तो कधी पूर्ण नसायचा. वर्गामध्ये तास चालू असताना सतत बडबड, नवीन शिक्षकांना त्रास देणं, असा हा खोडकर वैभव. मी वर्गशिक्षक असल्यानं माझ्या तासाला शांत असायचा, पण नंतर मात्र इतर तासांना जागा बदलणं अशा त्याच्या बाकीच्या खोड्या चालू व्हायच्या. सगळे शिक्षक माझ्याकडं त्याची तक्रार करायचे आणि कितीही ताकीद दिली तरी पुन्हा तो तेच करायचा. नाही म्हणायला एक गोष्ट चांगली होती त्याची, ती म्हणजे त्याचं हस्ताक्षर, अत्यंत रेखीव आणि सुबक. पेपरमध्ये जे काही लिहायचं ते अगदी नीटच असायचं. शेवटी एकदा आम्ही त्याच्या वडिलांना शाळेत येऊन भेटायला सांगितलं. 3-3 वेळा निरोप दिल्यावर एकदाचे ते आले, ते दुपारी 1:30 सुमारला. मी स्टाफरूममध्ये वैभवलाही बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाले, काय रे बाबांना मी का बोलवलं ते लक्षात आलं असेल ना? वैभव शांतपणे मान खाली घालूनच उभा होता. तू सांगतोस की मी सांगू, आणि हे सगळं ऐकून बाबांना काय बरं वाटणार आहे का रे? माझं बोलणं मध्येच तोडत त्याचे बाबा म्हणाले, बाई मला कल्पना आहे, त्याच्या मित्रांनी पण मला निरोप दिला होता, पण मी तुमची क्षमा मागतो, मी पतसंस्थेमध्ये शिपाई आहे, दुपारी 1:30 ते 2 अशी जेवणाची सुट्टी असते, पण त्याच वेळात कुणीतरी काहीतरी काम सांगतं आणि मग मी ठरवलं तरी शाळेत मला येता आलं नाही, आज आलो जेवणाच्या सुट्टीत लगोलग. मी खाली मान घालून उभ्या असलेल्या वैभवला म्हटलं, बघ बरं, तुझ्या बाबांना आज तुझ्यामुळं जेवायला मिळणार नाही आहे आणि त्याची तुला काही किंमत नाही. त्याचे बाबाच पुढं म्हणाले, बाई काय सांगू,

0: पतसंस्थेत पगार फारच कमी आहे. घरी काही तो पुरा पडत नाही. दोन मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही दोघं नवरा बायको पोटाला चिमटा घेऊन कष्ट करतो. याची आई घरी शिवण शिवते आणि हा पोरगा हा असा वागतो. आईचं सुद्धा घरी ऐकत नाही बघा. बाई, आजपर्यंत बोललो नव्हतो, घरी कुणाला काहीच बोललो नाही, पण आज माझ्या या पोरासमोरच सगळं सांगतो. पतसंस्थेतनं आल्यावर संध्याकाळी एका हॉटेलात कामाला जातो. तिथं ग्लाससुद्धा विसळतो. अपमान झाला तरी तो गिळतो. हे सगळं लाजेखातर बोललो नव्हतो, पण आता हे मुलासमोर सांगावं लागतंय. आमचं नशीबच हे असं आहे. पोरांना काही कमी करत नाही, पण यांना त्याची फिकीर नाही. आता याच्यापेक्षा तरी जास्त मी काय करू, मी असा हा अशिक्षित. पुढं त्यांना अधिक बोलवेना. डोळ्यांना धारा लागलेल्या. वैभवची स्थिती पण काही वेगळी नव्हती. तोही रडायला लागला आणि मी प्रथमच असं एका पुरुष पालकांना अश्रू ढाळताना बघत होते. शेवटी मी वैभवला म्हणाले, पाहिलंस बाबांना किती त्रास होतोय ते, आता तुझं तूच ठरव बघ कसं वागायचं ते. वैभव काही बोलला नाही त्यावेळी. मग मीच त्याला वर्गात जायला सांगितलं. त्याच्या बाबांनाही सांगितलं की काळजी करू नका, वागेल आता तो नीट, असं सांगून त्यांना परत पाठवलं. अवघा 10-15 मिनिटांचा तो प्रसंग, पण त्यानंतर वैभवचं वागणं खूपच बदललं. अलीकडं तो शांत शांत राहायला लागला होता. त्याचं अक्षर चांगलंच होतं, पण थोडा आता अभ्यासही करतोय हे जाणवायला लागलं. पुढं तर वर्ग सजावट स्पर्धेत सगळी जबाबदारी त्यानं आपणहून घेतली. वर्गाचा सेक्रेटरीसुद्धा मी त्याला केला होता. त्याचा 10वीचा रिझल्टसुद्धा चांगला लागला, पण पुढं कधी फारसा शाळेमध्ये तो आलेला दिसला नाही. पण आता आला होता तो डोळ्यात एक वेगळी चमक घेऊन. त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला मला दिसत होता आणि हे काम केलं होतं त्याच्या वडिलांच्या अश्रूंनी. वैभव मुळातच संवेदनशील असणार, त्यामुळं तोसुद्धा आतून हल्ला होता त्यावेळी. आता तर पोलीस खात्यामध्ये भरती होण्याचं स्वप्न आहे त्याचं, तशी तयारीही करतोय असं तो सांगत होता. अनेकदा आईचे अश्रू किंवा तिला मुलांबद्दलची वाटणारी काळजी आपण ऐकतो पाहतो, पण वडिलांच्या अश्रूंनी झालेला असा बदल मी प्रथमच पाहिला होता. इथं वडिलांनी मुलाला वास्तव जाणून दिलं. तो त्यांचा निरुपाय होता म्हणून, तरीही ते त्यांच्या लाजेपेक्षा त्याला ते समजणं जरूर आहे असं त्यांना वाटलं. पूर्वी माहीत नसलेलं सत्य या मुलालाही कळलं. वडिलांची अगतिकताही त्याला कळली आणि त्या अश्रूंनी त्या मुलाचं शहाणपण वाढवलं, त्याची समजूत मोठी केली. अश्रूमध्ये ताकद असते म्हणतात ते खरं आहे.
1: अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा आपण ऐकली. आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. पुन्हा भेटू. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz. दुपारचे 12:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे.

0: प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम मालिका निरंतर स्वरलहरी. लेखक किशोर कुलकर्णी, निवेदन सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.
1: कल्पना करा, 1965 वर्ष आहे, रात्रीचे साधारण 2 वाजलेत.
2: हो,
1: बाहेर अचानक सायरन वाजू लागतो.
2: सगळीकडे काळा कुट्ट अंधार, खिडक्यांना आधीच काळे कागद लावलेले आणि घराच्या एका कोपऱ्यात एका छोट्याशा टेबलावर एक रेडिओ आहे.
1: संपूर्ण जगाशी, देशाशी आणि स्वतःच्या सुरक्षेशी जोडणारा एकमेव धागा कोणता असेल तर तोच तो कोपऱ्यात ठेवलेला, थोडा खरखरणारा पण एक स्पष्ट आवाज देणारा रेडिओ म्हणजेच आकाशवाणी. म्हणजे हवेतील लहरींवरून लढणारा अदृश्य सैन्य असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
2: श्रोते हो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील संघर्षाच्या कालखंडात जावं लागेल.
1: श्रोते हो, 1962 चीन युद्ध आणि त्यानंतर लगेचच आलेलं 1965 पाकिस्तानचं युद्ध, हे 2 आघात होते.
2: आपण विचार करू शकतो श्रोते हो की तो काळ भारतासाठी किती कठीण आणि कसोटीचा काळ असेल.
1: सीमेवर देशाच्या अस्तित्वाची लढाई सुरू होती तेव्हा देशांतर्गत पातळीवर भीती, असुरक्षित वातावरण असणं हे स्वाभाविक आहे.
2: हो श्रोते हो, 1962, 65 आणि 71 युद्धांमध्ये जेव्हा देशाचं अस्तित्वच पणाला लागलं होतं तेव्हा भारताची राष्ट्रीय प्रसारण संस्था असणारी आकाशवाणी ही केवळ बातम्या देणारी संस्था राहिली नव्हती
1: तर खऱ्या अर्थानं ती देशाची ढाल बनली. त्यामागचं तंत्र काय होतं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे या अदृश्य सैन्यानं लोकांच्या मनावरती कसा ताबा मिळवला हे या भागामध्ये आपण बघणार आहोत.
2: श्रोते हो, 60 आणि 70 दशकामध्ये भारतासारख्या अवाढव्य देशात जिथं भौगोलिक आणि भाषिक विविधता एवढी मोठी आहे तिथं एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती पोहोचवण्याचं रेडिओ शिवाय दुसरं कोणतंच साधन नव्हतं. मुळे
1: बघा, युद्ध सीमेवर लढलं जातं
2: हो
1: हे खरंय पण त्या युद्धाचं पडसाद संपूर्ण देशात उमटतात.
2: सगळेच नागरिक त्या तणावातून जात असतात.
1: आकाशवाणीनं नेमकी हीच देशांतर्गत आघाडी अत्यंत भक्कमपणानं सांभाळली.
2: हो, हे ऐकायला खूप सोपं वाटतंय पण जेव्हा सीमेवर खऱ्या अर्थानं बॉम्ब पडताय तेव्हा एका स्टुडिओमध्ये बसलेला माणूस माईक मध्ये बोलून काय करू शकतो.
1: आपण आकाशवाणीला अदृश्य सैन्य म्हणतोय पण ते काम कसं करत होत जर हे एका उदाहरणासह सांगायचं झालं
2: हो,
1: की आकाशवाणी त्या काळामध्ये देशाच्या मज्जा संस्थेचं काम करत होती.
2: तसंच सीमेवर काही घडलं संपूर्ण देशाला एकाच वेळी सावध करण्याचं आणि एकाच सूत्रात बांधून ठेवण्याचं काम या रेडिओ लहरी करत होत्या.
1: युद्धाच्या काळात शत्रूचा सर्वात मोठा डाव हा केवळ जमिनी बळकावण्याचा नसतो,
2: हो ना,
1: समोरच्या देशाचं मानसिक खच्चीकरण करण्याचा असतो.
2: हो,
1: लोकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असतो.
2: बापरे, म्हणजे देशाला आतूनच तोडून टाकायचं.
1: हो, आणि आकाशवाणीनं त्याविरुद्ध एक अत्यंत पद्धतशीर अशी मनस्वी रणनीती वापरली.
2: शत्रू राष्ट्राचे जे रेडिओ स्टेशन्स होते ते अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण दावे करत होते, म्हणजे आम्ही इतकी शहरं काबीज केली, भारताचं सैन्य पळून जात आहे, अशा धादांत खोट्या बातम्या ते पसरवत असत.
1: अरे बापरे, म्हणजे लोकांमध्ये घबराट पसरवायची.
2: हो ना.

0: आणि अशा वेळी आकाशवाणीनं एक वेगळाच मार्ग निवडला बरं का, संयमित सत्याचा मार्ग,
1: विश्वासार्हता
0: हो, आणि माहिती अत्यंत तटस्थ आणि शांत भाषेत लोकांपर्यंत पोहोचवली.
1: शांत आणि पारदर्शक पत्रकारितेतून मिळवावा लागतो तो विश्वास आकाशवाणीने
0: मिळवला. बरोबर.
1: सत्य लपवण्यापेक्षा ते योग्य प्रकारे सांगणं जास्त प्रभावी असतं, नाही का?
0: खरंय.
1: आकाशवाणीनं माहितीचं युद्ध अत्यंत प्रभावीपणाने लढलं.
0: हो हो. कारण 1965 आणि 71 युद्धात शत्रून फक्त सीमेवर गोळ्या चालवल्या नाही तर हवेतून खोट्या बातम्यांच्या फैरीही झाडत गेल्या होत्या.
1: शत्रू राष्ट्रांचं रेडिओ स्टेशन भारतीय नागरिकांना उद्देशून विशेषतः सीमेवरच्या राज्यांमध्ये तिथल्या स्थानिक भाषांमध्ये जसं की उर्दू, पंजाबी, बंगाली यामध्ये ते अशा खोट्या बातम्या पसरवत.
0: बापरे, म्हणजे थेट स्थानिक लोकांना टार्गेट करत होते असं म्हणायचंय तर मग?
1: हो, विचार करा.
0: म्हणजे अफवा पसरवून देशातच युद्ध पेटवण्याचा डाव होता मग त्यांचा.
1: युद्धाच्या त्या दहशतीच्या वातावरणात जेव्हा आधीच सगळीकडे गोंधळ आहे तेव्हा अशी एखादी बातमी कानावर पडली की माणसाची काय अवस्था होईल.
0: हो ना.
1: पण आकाशवाणीनं फॅक्ट आणि चेकिंग तंत्र वापरलं होतं.
0: बरं.
1: 1965 मध्ये पण तेच केलं बरं का?
0: हो. जेव्हा शत्रूच्या रेडिओवरून एखादी अफवा यायची तेव्हा आकाशवाणीचे निवेदक अत्यंत शांतपणे अचूक तारखा, वेळा, भौगोलिक स्थान आणि स्थानिक प्रशासनाचे संदर्भ देऊन शत्रूंचे दावे खोडून काढत होते.
1: आकाशवाणीचं काम फक्त बातम्या आणि अफवांचं खंडन करण्यापुरतंच मर्यादित नव्हतं बरं?
0: हो ना.
1: आपल्याकडं असलेल्या त्या स्रोतांनुसार या अदृश्य सैन्याची खरी ताकद आणखी एका वेगळ्या आघाडीवरती दिसून येते.
0: हो, आकाशवाणीची भूमिका अत्यंत दुहेरी आणि गुंतागुंतीची होती हे इथं नमूद करावंसं वाटतं. एकाच वेळी त्यांना दोन आघाड्यांवर लढायचं होतं, एक व्यावहारिक आणि दुसरी भावनिक.
1: हा, प्रॅक्टिकल म्हणजे नागरी सुरक्षेचे नियम.
0: हो. हवाई हल्ल्याचं सायरन वाजल्यावर नागरिकांनी काय करावं, खंदकांमध्ये कसं लपावं, अन्नधान्याची साठवणूक कशी करावी याच्या सूचना वारंवार प्रसारित केल्या जात होत्या त्या काळी.
1: अच्छा, पण भावनिक पातळीवरती काय?
0: बघा, माणूस फक्त सूचनांवर जगू शकत नाही, त्याला एक भावनिक आधार लागतो आणि इथं एंट्री होते ती संगीताची.
1: गाण्यानं गोळ्या थांबत नाहीत हे खरं असलं तरी गाणं म्हणजे मॉरल सपोर्ट, नाही का?
0: हो. सीमेवरचा तो सैनिक आपल्या जवळच्या छोट्या रेडिओवर लता मंगेशकर किंवा मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं एखादं देशभक्तीपर गीत ऐकतो, त्याला बळ मिळतं.
1: एकाच रेडिओ लहरींवरून एकाच वेळी एकच भावना अनेक नागरिक अनुभवत असत.
0: बापरे, हे ऐकूनच तर माझ्या अंगावर काटा आला बरं का आता.
1: हो, आपण ज्या देशासाठी जीव धोक्यात घालतोय तो संपूर्ण देश, ते लोक आपल्या पाठीशी आहेत आणि अगदी खंबीरपणे आहेत.
0: हो ना.
1: त्याच वेळी घरात बसलेल्या नागरिकांच्या मनात त्या सैनिकांच्या प्रती कृतज्ञता आणि देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्जा निर्माण होते.
0: हो.
1: हे काम आपल्या आकाशवाणीने केलं बरं?
0: खरंच ना. संगीत माणसाच्या तर्काला वळसा घालून थेट त्याच्या भावनांना हात घालतं. देशभक्ती गाण्यांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधलं होतं त्यावेळी.
1: 1962 भारत चीन युद्धाच्या वेळी आकाशवाणीवरून राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी कोणते गीत ऐकवले जायचे ठाऊक आहे का?
0: हो. तर मग लता मंगेशकर यांनी गायलेलं ए मेरे वतनी के लोगो, जरा आंख में भर लो पानी हे प्रदीप यांचं गाणं तर हमखास त्यावेळी लावलं जायचं, ज्यामुळे हे ऐकताना सामान्य नागरिक आणि सैनिकांमध्ये एक प्रकारचा जोश यायचा.
1: हो. आणि ते दुसरं गाणं बा, जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती बसेरा,
0: हो, हो, हो.
1: ओ भारत देश है मेरा,
0: किती छान गाणं होतं.
1: हे रफी साहेबांचं गाणं तर अजरामर झालं.
0: हो ना. ते 1965 युद्धाच्या वेळी प्रसिद्ध झालं होतं. यासोबतच या काळातलं शहीद चित्रपटातलं मेरा रंग दे बसंती चोला हे पण किती लोकप्रिय गाणं ठरलं होतं की नाही, जे आजही रेडिओवरून प्रसारित झालं तर सर्वांमध्ये राष्ट्र चेतना जागृत होत असते.
1: म्हणजे आकाशवाणीचं हे काम एका अदृश्य धाग्यासारखं होतं.
0: हो ना.
1: ज्यानं काश्मीरच्या बर्फाळ सीमेच्या भागापासून तर थेट कन्याकुमारी पर्यंत एका क्षणात जोडून ठेवलं होतं.
0: नक्कीच.
1: 1962, 65 आणि 71 या निर्णायक युद्धापर्यंत या रेडिओच्या लहरींनी आशेचा किरण पसरवायचं काम अखंडपणे केलं.
0: हो.
1: केवळ मनोरंजनाचं साधनच असलेली आकाशवाणी ही रेडिओ देशाची सर्वात मोठी ढाल बनली.
0: हो.
1: आणि बनत आहे.
0: हो ना. आकाशवाणीनं त्या कठीण काळात हे सिद्ध केलं की जेव्हा एखादं माध्यम सत्याची कास सोडत नाही, पारदर्शकता ठेवते आणि आपल्या नागरिकांच्या भावनिक सुरक्षेची जबाबदारी घेते, तेव्हा ते खऱ्या अर्थानं राष्ट्राचा कणा बनते.
1: 1971 मध्ये रेडिओनं भारत पाक युद्धामध्ये

0: मध्ये माहिती देण्याचं काम केलं.
1: हो
0: पण याच जोडीला भारतात असलेल्या दुष्काळाला परतवून लावण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून खंबीर भूमिका आकाशवाणीने निभावली.
1: हो ना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. 1971-72 काळात देशात दुष्काळी परिस्थिती होती. आकाशवाणीनं शेतीवाडी आणि ग्रामीण कार्यक्रमांद्वारा शेतकऱ्यांना दुष्काळात पीक व्यवस्थापन, पाण्याची बचत आणि पर्यायी शेतीविषयी तांत्रिक माहिती सुद्धा दिली.
0: पण आपण आज अशा एका जगात आहोत की जिथे माहिती मिळवणं ही समस्या नाहीये, तर मिळणाऱ्या अफाट माहितीतून खरं काय आणि खोटं काय
1: तेच तर
0: हे शोधणं कठीण झालंय.
1: हो ना, आपल्या हातातल्या स्मार्टफोन्सवर दर सेकंदाला नवनवीन बातम्या, व्हिडिओ आणि मेसेजेस धडकत असतात. डीप फेक आणि फेक न्यूज या महास्फोटात समाज वेगवेगळ्या गटांमध्ये आता विभागला गेलाय.
0: प्रत्येकाची आपापली एक वेगळी रियालिटी तयार झालेली.
1: हो ना, बरोबर अगदी.
0: अशा वेळी जेव्हा आपल्याला एकत्र आणण्याऐवजी एकमेकांपासून दूर नेणारे हजारो आवाज आजूबाजूला आहेत,
1: हो,
0: तेव्हा एकाच सत्यावर आधारित असलेल्या आणि संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या एका खणखणीत आवाजाची उणीव प्रकर्षानं झाला.
1: हो, हे वास्तव बरं का, आणि ते नाकारता सुद्धा येणार नाही.
0: बरोबर.
1: आज आपल्या इथं तांत्रिक दृष्ट्या अनेक प्रगत साधनं आहेत, पण संकटाच्या वेळी संपूर्ण देशाला मानसिक दृष्ट्या एका पातळीवर आणण्याची क्षमता या सर्व साधनांमध्ये आहे का?
0: पण भविष्याचा वेध घेताना एका क्षणासाठी असा विचार करा. समजा
1: हो,
0: उद्या एखादं महाभयंकर सायबर युद्ध सुरू झालं, कोणीतरी एका क्लिकवर देशाची संपूर्ण इंटरनेट व्यवस्था हॅक केली, तर काय होईल?
1: काय होईल मग?
0: सर्व आधुनिक सर्व्हर्स क्रॅश झाले,
1: हो,
0: मोबाईलचे टॉवर्स बंद पडले,
1: हो ना,
0: आणि तुमच्या हातातला लाख रुपयांचा स्मार्टफोन फक्त एक काचेचं तुकडं बनून राहील.
1: बरोबर.
0: सर्वत्र डिजिटल अंधार पसरला, तर रेडिओची भूमिका खूप मोलाची ठरते. बर का?
1: अगदी बरोबर. अशा अकल्पित आणि भयानक परिस्थितीत जेव्हा आपली सगळी अत्याधुनिक डिजिटल हत्यारं निकामी ठरतील, तेव्हा माहिती आणि संवादाचा फक्त रेडिओ किंवा आकाशवाणी सुरेल.
0: रेडिओच्या लहरीच आपले एकमेव अदृश्य सैन्य बनून कठीण परिस्थितीमध्ये उभे राहतील.
1: हो,
0: युद्धाच्या त्या दुसर जगात जिथे सगळं काही अनिश्चित असतं, तिथे सत्याचा आणि विश्वासाचा तो एक स्पष्ट आवाज जो असतो ना,
1: हो हो,
0: तो कधी अदृश्य होऊ शकत नाही. याचा विचार आपण करायलाच पाहिजे.
1: हो नक्कीच. या माहितीच्या गदारोळात स्वतःचा तो स्पष्ट आणि सत्य आवाज आकाशवाणीतून मिळेल असा पक्का विश्वास आपल्याला आहे. श्रोते हो, आता ऐकूया आकाशवाणीचे 90 वर्षांचे श्रोते रामकृष्ण जोशी यांचं मनोगत.
2: नमस्कार, माझं नाव आहे रामकृष्ण कत्तू जोशी. मूळ राहणारा खेडेगावातलं आहे, धरणगाव तालुक्यामध्ये निंबोरे म्हणून गाव आहे. त्या गावाचा मी रहिवासी आहे. काय खेडेगावात शिक्षण नाही, काही नाही, अशा परिस्थितीत मी गाव सोडून नातेवाईकांकडे शिक्षणाला गेलो. 12वी पर्यंत शिक्षण केलं आणि फारच शिकवण माझं सिलेक्ट झालं वनरक्षक म्हणून. नंतर मला प्रमोशन मिळालं त्या वनपाल म्हणून. 26/7/1974 मी जळगावला वन ऑफिस मध्ये हजर झालो. पण अंबळनेरहून माझं रिटायरमेंट झालं. 1960 रेडिओ घेतला, क्रिप्स रेडिओ आडव्या दांडीचा. मग आकाशवाणीवरचे सगळे कार्यक्रम, आकाशवाणीचा कार्यक्रम आवडीचा म्हणजे गीत मला फार आवडीचं. माझं मनोरंजन आकाशवाणीच्या याच्यातला तर मोठमोठे चांगले कार्यक्रम आकाशवाणीने दिले. त्यावेळेला त्याच्या परिस्थितीमध्ये झाला, स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं 1947 तर त्यावेळेला तर आकाशवाणीने अनेक प्रकारचे कार्यक्रम दिले. स्वातंत्र्य मिळालं तो कार्यक्रम आकाशवाणीने म्हणजे जबरदस्त नेहरूंचा कार्यक्रम दिला. ते वेळेला आकाशवाणीने इंदिरा गांधीचं भाषण सुद्धा मी ऐकलंय आकाशवाणीवरचं. आता जवळजवळ 91 चालू आहे आणि आकाशवाणीला 90 वर्ष झाली शेवटी होत आहे. याबद्दल आकाशवाणीचं कौतुक करावं इतकं आहे आपलं माहिती प्रमाणे.
1: रामकृष्ण जोशी यांचं मनोगत आपण ऐकलं. श्रोते हो, तर मग भेटूया भगत. नमस्कार. श्रोते हो, आताच आपण आकाशवाणीच्या 90 वर्षापूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम मालिका ऐकली, निरंतर स्वरलहरी. लेखन केलं होतं किशोर कुलकर्णी यांनी. निवेदन होतं सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537 अंश 6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आपण आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत मंगलाष्टक वन्समोर या चित्रपटातलं अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांनी गायलेलं हे गीत, रचना गुरु ठाकूर यांची आणि संगीत निलेश मोहरीर यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांची रचना आहे, निलेश मोहरीर यांचं संगीत. चित्रपटाचं नाव आहे फुलराणी.

श्रोते हो गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात. पुढलं गीत ऐकणार आहोत मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातून मंगेश बोरगावकर आणि कीर्ती किल्लेदार यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची रचना, निलेश मोहरीर यांचं संगीत.

नटरंग या चित्रपटातलं बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. गुरु ठाकूर यांची रचना, अजय अतुल यांचं संगीत. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकणार आहात आणि 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला ऐकणार आहोत राष्ट्रीय बातम्या.

0: चा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. आणि त्या बातम्या विस्तृतपणे. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना बोलत होते. मोदी पुढे म्हणाले की देशातील तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत आहे. प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं की भारत जगाचा एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत आहे.
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है. आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है. भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है. इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे. साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले.
0: सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिदर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिदर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोलचा दर 110 रुपये 64 पैसे प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 97 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. आज चेन्नईत पेट्रोलचे दर 105 रुपये 31 पैसे तर डिझेलचा दर 96 रुपये 98 पैसे प्रतिलिटर झाला आहे. याच महिन्याच्या 15 तारखेला तेल कंपन्यांनी दरवाढ केली होती. गेल्या 9 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही 1 रुपयांची वाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते एका संरक्षण आणि हवाई संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखादी युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत 15 मेपर्यंत 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं आज सकाळी भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यासाठी कोलकाता इथं आगमन झालं. ही त्यांची पहिलीच भारत भेट असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इंडो पॅसिफिक धोरण क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याच्या दृष्टीनं त्यांची भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रुबिओ आज

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन। देशातल्या 47 शहरांमध्ये 51 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। देशात पेट्रोल आणि डिझेल

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली. त्यानंतर मंगळवारी ते भारतानं आयोजित केलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला हजर राहणार आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी क्वाड बैठकीत सहभागी होणार आहेत. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो इबोला विषाणूच्या बुंदी बुग्यो प्रकारच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याची पातळी वाढवली आहे. कॉंगोमध्ये हा धोका उच्चवर्ण अतिउच्च पातळीवर गेला आहे तर जागतिक स्तरावर अद्याप कमी प्रमाणात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस अधनॉन घेब्रेसेस यांनी म्हटलं आहे. या आजाराची आतापर्यंत 82 जणांना लागण झाली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती असली तरी या रोगाचा प्रसार वेगानं होत असून सुमारे 750 जणांना याची लागण झाली असून 177 जणांचा मृत्यू उडवल्याचा संशय असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातले शास्त्रज्ञ या आजारावरची लस विकसित करत असून येत्या 2 ते 3 महिन्यात ही लस वैद्यकीय चाचण्यांसाठी उपलब्ध होईल. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालयानं सांगितलं. सेना दलांमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे घेण्यात येणाऱ्या समानता पुरस्कार यंदा भारतीय सैन्य दलातील अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 3 भारतीय लष्करी अधिकारी आहेत. भारतीय शांती सेनेत कार्यरत मेजर अभिलाषा बराक सध्या संयुक्त राष्ट्र सैन्य दलाकडून लेबनान इथं तैनात आहेत. जिनिव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 7-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातील जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत होईल. एपीओ अर्थात आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या बैठकीच्या 68व्या सत्राची काल नवी दिल्लीत सांगता झाली. 20 ते 22 मे रोजी भारत मंडपम इथं 3 दिवस चाललेल्या बैठकीत परिसंवाद, धोरणात्मक चर्चा आणि उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51,000 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. राज्याचा 67वा स्थापना दिवस उत्साहात साजरा. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 4,326 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा. आकाशवाणीला 90 वर्ष झाल्यानिमित्त आयोजित मैफिलीला उत्तम प्रतिसाद आणि

0: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोणकर.
1: राज्याचा 67वा स्थापना दिवस रत्नागिरीत मोठ्या उत्साहाने साजरा झाला. मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना दिली. यावेळी सामंत यांनी जिल्ह्यात झालेल्या आणि होणार असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. राज्याची परंपरा आणि संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीमध्ये केला जात असून त्याला जिल्ह्यातल्या जनतेने साथ द्यावी असं आवाहन सामंत यांनी केलं. या कार्यक्रमानंतर त्यांनी स्वगणना करून या मोहिमेचा जिल्ह्यात प्रारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्याच्या समारोपाचा कार्यक्रम देवरुखमध्ये पार पडला. त्यावेळी राज्याचे महसूल अपर मुख्य सचिव विकास खारगे, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनोज जिंदल उपस्थित होते. 18 फेब्रुवारी ते 15 मे या कालावधीत जिल्ह्यात विविध मंडळ स्तरावर शिबिरांचं आयोजन करून महसूल विभागाशी संबंधित सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. गेल्या काही वर्षांमध्ये महसूल विभागाने अनेक कायदेशीर सुधारणा आणि ऑनलाईन सेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचं जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाली आहे. शासनाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठीच अशी अभियानं राबवली जात आहेत असं प्रतिपादन खारगे यांनी यावेळी केलं. खारगे यांनी कसबा संगमेश्वर इथल्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरालाही भेट देऊन आढावा घेतला. रत्नागिरी जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित आणि वादपूर्व अशा 4,326 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात आला. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत पार पडली. रत्नागिरी पोलीस दलातले 10 अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झालंय. त्यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्यासह सचिन घाग, मारुती हलगी, अशोक राठोड, संदेश चव्हाण, मोरेश्वर मयेकर, दीपक गोठणकर, लक्ष्मण कोकरे, पोपट गवाणे, शीतल पिंजरे यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जयंतीनिमित्त कसबा संगमेश्वर इथल्या त्यांच्या स्मारकात रत्नागिरी पोलीस दलातर्फे प्रथमच पोलीस बँड पथकासह मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुढाकाराने पूर्व आफ्रिकेतल्या नैरोबीमध्ये दुसरं जागतिक मराठी भाषा संमेलन उत्साहात पार पडलं. कोमसापचे 60 साहित्यिक आणि साहित्यप्रेमी त्यामध्ये सहभागी झाले होते. केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ, संमेलनाध्यक्ष श्रीमती दीपा ठाणेकर, दिलीप ठाणेकर यांच्या नियोजनातून तसंच संस्थापक अध्यक्ष मधुमंगेश कर्णिक आणि मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन उत्तमरित्या पार पडलं असं रत्नागिरी शाखेचे प्रतिनिधी विनायक हातखमकर यांनी सांगितलं. आकाशवाणीला 90 वर्ष झाल्याच्या निमित्ताने रत्नागिरी आकाशवाणी केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सुगम संगीत मैफलीला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. रत्नागिरीतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात 20 मे रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत पार पडलेल्या या मैफलीत वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर या गायकांनी सादर केलेल्या सुरेल गीतांना रसिकांनी दाद दिली. गायकांना महेश दामले यांनी हार्मोनियमची, राजू किल्लेकर यांनी सिंथेसायझरची, उदय गोखले यांनी व्हायोलिनची तर प्रथमेश देवधर यांनी तबल्याची साथ केली. आकाशवाणीच्या प्रसिद्ध ज्येष्ठ निवेदिका निशा काळे यांच्यासह कश्मीरा सावंत यांनी नेटकं निवेदन केलं. विवेक वानखडे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. गेल्या काही दिवसात जिल्ह्याच्या विविध भागांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं. हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना झालेल्या या पावसामुळे बागायतदारांचं आणि अन्य मालमत्तेचं मोठं नुकसान झालं. महावितरणचंही सुमारे 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या फेब्रुवारी मार्च 2026 12वी आणि 10वीच्या परीक्षेत यंदा सलग 15व्या वर्षी कोकण विभागीय मंडळाने बाजी मारली. विभागाचा 12वीचा निकाल 94.14% लागला असून रत्नागिरीचा निकाल 93.18% लागला. कोकण विभागाचा 10वीचा निकाल 97.62% लागला असून रत्नागिरीचा निकाल 97.37% लागला. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आपण आमचे कार्यक्रम हवं तिथे ऐकू शकता. दुपारचे 1:45 झाली आहेत. वेळ झाली आहे सुगम संगीताचा कार्यक्रम भावधाराची.

या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात नारायणी घटवाई यांच्या स्वरात गंगाधर महांबरे यांची रचना, संगीत प्रभाकर धाकडे यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:55 मिनिट

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया शर्मिला फडके यांच्या यह शहर बड़ा पुराना है या कथा संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: शर्मिला फडके यांचा ये शहर बड़ा पुराना है हा कथा संग्रह समकालीन मराठी कथालेखनात भावनांच्या सूक्ष्म आणि संयत अभिव्यक्तीमुळे नोंद घेण्याजोगा संग्रह आहे. 8 कथांचा हा संग्रह मानवी मनातील लहरी, त्यांचे चढ उतार आणि अंतर्मनातील शांत घुसमट नेमकेपणानं टिपतो. फोर सीझन्स ह्या शर्मिला फडके यांच्या आधीच्या पुस्तकाप्रमाणेच या कथांची मांडणी तपशीलवार, अनुभवप्रधान आणि गुंतवून ठेवणारी आहे. स अवकाश म्हणून सावकाश अशी ही लेखनशैली आहे. या कथांमधली पात्रं सतत कुठल्या तरी शोधात मग्न असतात, स्वतःचा, नात्यांचा किंवा हरवलेल्या क्षणांचा. स्त्री पात्र कथांच्या केंद्रस्थानी असून ती भावनिकदृष्ट्या गुंतागुंतीची आणि आत्मभान असलेली आहेत. या कथातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पात्रांची नावं आणि त्यांच्या व्यवसायांची वेगळी आणि पारंपरिक चौकटीबाहेरची निवड, ज्यामुळे या कथांना एक समकालीन आणि बहुसांस्कृतिक रूप प्राप्त होतं. शर्मिला फडके यांच्या लेखनात दृश्यकलांचे संदर्भ हा एक महत्त्वाचा अटळ घटक आहे. चित्र, चित्रकला, स्टुडिओ, रंग, कॅनव्हस, निसर्गचित्र हे इथे केवळ पार्श्वभूमीपुरतं मर्यादित राहत नाही, तर कथानकाच्या भावविश्वाशी ते घट्ट जोडलं जातं. द रेड स्टुडिओ सारख्या कथांमध्ये चित्रकलेचा अवकाश हा पात्रांच्या अंतर्मनाचा विस्तार बनतो, तर रंग आणि रेषांमधून भावनांचे स्तर उलगडतात. या दृश्यकलात्मक संदर्भांमुळे कथा अधिक संवेदनशील, दृश्यात्मक आणि बहुपेडी होतात. जणू आपण एखादं चित्रच अनुभवतोय असं वाटून जातं. आयो बसंत आणि शीर्षक कथा ये शहर बडा पुराना आहे या संग्रहातल्या सर्वात प्रभावी कथा ठरतात. कनौजच्या अत्तर निर्मितीच्या परंपरेचं सूक्ष्म वर्णन आणि वातावरण निर्मिती ह्यामुळे या कथांना विशेष उंची लाभते. पिवळ्या फुलांचा दिवस ही लहान पण प्रभावी कथा तिच्या अनपेक्षित शेवटामुळे ठसठशीत ठरते. यक्षिणी, वीकेंड, द रेड स्टुडिओ आणि चांद फिर निकला या कथांमध्ये त्याच्याविना असणारी ती ही मध्यवर्ती थीम दिसते. एकाकीपणा, विरह आणि अंतर्मुखता यांचे सूक्ष्म चित्रण यात आहे. भवताल सतत बदलत असतो. लहानपणी आपण पाहिलेल्या राहिलेल्या गावाच्या पाठीवर सिमेंटचं शहर वसत असतं, पण माणूस, निसर्ग आणि कला तिघांचंही अस्तित्व काही ना काही मागे ठेवून जातच. आठवणी कधी मरत नाहीत, सतत आपल्या सोबत वावरतात. त्यांना वर्तमान बनवणाऱ्या, जमीन व्यापून माती घट्ट पकडून ठेवणाऱ्या, सुगंधी अमर मुळांसारखी काळ अंगावर घेऊन जगणारी माणसं शोधून त्यांच्या आठवणींचे, स्वप्नांचे सुगंध रुपेरी रंगीत तुकडे जोडून पुन्हा रेखाटलेल्या, त्यांच्या जगण्याच्या अद्भुतातून साथ संगत करत सोबत नेणाऱ्या या विलक्षण कहाण्या असं यथार्थ वर्णन मलपृष्ठावर केलेलं आहे. या संग्रहाचा सूर वर्णनात्मक आहे. तो घटनाप्रधान नसून अनुभवप्रधान आहे, त्यामुळे काही तपशील धूसर होतात. तरीही लेखिकेच्या भाषेची समृद्धता आणि भावनांची खोली आपल्याला गुंतवून ठेवते. अभिजात, नितळ मराठी भाषा आणि दृश्यकलात्मक प्रतिमांची सांगड हा या लेखनाचा आत्मा आहे. एकूणच ये शहर बडा पुराना आहे हा कथासंग्रह भावविश्व, दृश्यात्मकता आणि नाविन्यपूर्ण पात्ररचना यांचा सुंदर मिलाफ साधणारा ठरतो.
0: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात शर्मिला फडके यांच्या यह शहर बडा पुराना है या कथासंग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित कार्यक्रम ऐकणार आहोत कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या जगामध्ये 2 प्रकारचे सिट्रोनिल उपलब्ध आहेत. एक म्हणजे जावा, दुसरं म्हणजे सिलोन टाईप. सध्या जावा तेल सुगंधीयुक्त रसायन तर सिट्रोनिला जिरेनिऑल इत्यादीचे प्रमुख स्रोत आहेत. गवताच्या दांड्या लाल रंगाच्या असतात. पान सुरेख धार असलेली हिरव्या आणि लालसर कडांची असतात. पानांना सुगंध येतो. झाडाचं एका जागी मोठं बेट वाढतं. गवताची उंची सरासरी 210 ते 215 सेंटीमीटर एवढी होते. पानं 15 ते 17 सेंटीमीटर रुंदीची असतात. भारतामध्ये आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यात या गवताची लागवड करतात. जावा सिट्रोनिला गवताच्या मंदाकिनी, मंजुषा, बायोतेरा या सुधारित आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आहेत. जावा सिट्रोनिला या गवताचं पीक उष्ण उबदार हवामानामध्ये तसंच भरपूर सूर्यप्रकाश आणि 200 ते 250 सेंटीमीटर पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये चांगलं येतं. सिंचनाची सोय असेल तर हलक्या ते भारी जमिनीमध्ये हे पीक घेता येतं. विशेषतः मध्यम काळी कसदार पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी उत्तम असते. आडवी आणि उभी 20 ते 30 सेंटीमीटर खोल नांगरट करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. हेक्टरी 20 ते 25 टन चांगलं कुजलेलं शेणखत मिसळावं. लागवडीसाठी 75 सेंटीमीटर अंतरावर सरी वरंबे तयार करावेत. जावा सिट्रोनिलाची लागवड 1 ते 2 वर्षाच्या गवताच्या फुटव्यांपासून खरीप हंगामात करतात. फुटवे काढताना 1 वर्ष वयाचं बेट कुदळीनं खोदून घ्यावं. त्यातील वाळलेली पानं काढून टाकावीत. टोंब्याची कुऱ्हाडीनं कापणी करून 1-1 फुटवा वेगळा करावा. प्रत्येकाला मुळं असावीत. मुळाच्या वर 15 सेंटीमीटर अंतर ठेवून ते कापून फुटवे मुळांपासून 15 सेंटीमीटर खोल लावावेत. लागवडीसाठी 75 सेंटीमीटर सरीच्या एकाच बाजूनं 45 ते 50 सेंटीमीटर अंतरावर 10 ते 15 सेंटीमीटर खोलीवर लागवड करावी. हेक्टरी 22 ते 25 हजार ठोंब लागतात. लागवडीच्या वेळी प्रति हेक्टर 20 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावं. तसंच लागवडीनंतर 30 दिवसांनी प्रति हेक्टर 20 किलो नत्राचा आणि प्रत्येक कापणीनंतर 30 किलो नत्राचा हप्ता द्यावा. गरजेप्रमाणे खुरपणी आणि पाणी द्यावं. तेल काढून राहिलेला चोथा पिकाच्या 2 सरीमध्ये पसरून आच्छादन करावं. त्यामुळे तणास प्रतिबंध होऊन पिकाला लागणाऱ्या पाण्यामध्ये बचत होते. लागवडीनंतर पहिली कापणी 4 ते 5 महिन्यांनी करावी. नंतरच्या कापण्या 2.5 ते 3 महिन्यांनी कराव्या. पहिल्या वर्षी साधारणतः 3 कापण्या होतात. नंतर दुसऱ्या वर्षापासून 4 कापण्या होतात. नंतर 5 वर्षापर्यंत कापणी महिन्यांनी 8 ते 10 सेंटीमीटरवर विळ्यानं करावी. जावा सिट्रोनेलाचं तेल ऊर्ध्वपातन पद्धतीनं काढतात. लागवडीनंतर पहिल्या वर्षी 15 ते 20 टन गवतापासून 150 ते 200 किलो तेल मिळतं. दुसऱ्या ते चौथ्या वर्षापर्यंत 25 ते 30 टन गवतापासून 250 ते 300 किलो तेलाचं उत्पादन मिळतं. जावा सिट्रोनेला तेलामध्ये जिरेनॉल आणि सिट्रोनेलॉल हे महत्वाचे घटक आहेत. सुगंधी तेलाचा उपयोग मुख्यतः साबण, अत्तर, सौंदर्य प्रसाधनं, जंतुनाशकं इत्यादी उपयुक्त रसायनं आणि अनेक औद्योगिक पदार्थांमध्ये तसंच पदार्थ स्वादिष्ट करण्यासाठी वापरतात.
0: श्रोते हो, आत्ताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी ऐकलात. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच डीटीएच उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकणार आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
1: स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य. नमस्कार मित्रांनो. बरं, आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला सांगा, आज सकाळी डोळे उघडल्या उघडल्या तुम्ही सगळ्यात आधी काय केलं? देवाची प्रार्थना.

0: उठताना की खिडकीतून बाहेरचं आकाश पाहिलं, बहुतेकांचं उत्तर असेल मोबाईल चेक केलं, कधी व्हॉट्सॲप, कधी इंस्टाग्राम रील्स, तर कधी ईमेल्स. आपला दिवस सुरू होतो स्क्रीनने आणि संपतोही स्क्रीननेच. पण श्रोता हो, कधी विचार केलाय का की ही वाढती स्क्रीन टाईमची समस्या आपल्या डोळ्यांसोबतच आपल्या मनाचं काय करते? आज आपण कनेक्टेड तर राहतो पण फक्त वायफायने. मनाने आपण एकमेकांपासून दूर चाललो आहे. तासनतास दुसऱ्यांचं झगमगीत आयुष्य सोशल मीडियावर पाहताना न कळत आपण आपली तुलना त्यांच्याशी करू लागतो. त्याचा पगार किती, ती किती फिरती आहे, मीच मागं राहिलो आहे का? आणि मग सुरू होतो तो म्हणजे तणाव, स्ट्रेस आणि न्यूनगंड. तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा सतत नोटिफिकेशन चेक करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन रिलीज होतं. हे एक व्यसनासारखं आहे. फोन हातात नसेल तर अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे, यालाच आपण डिजिटल अँग्झायटी असे म्हणतो. श्रोते हो, तंत्रज्ञान वाईट नाही आहे, पण त्याचा अतिवापर आपल्या झोपेवर परिणाम करतो आहे. रात्री उशिरापर्यंत तो निळा प्रकाश डोळ्यांवर पडल्यामुळे आपली झोप उडते, आणि ज्याची झोप पूर्ण होत नाही त्याच्या मानसिक आरोग्याचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही. मुलांच्या बाबतीत तर हे अधिक गंभीर आहे. मैदानावरची खेळ सुटले आणि मोबाईलमधली व्हर्च्युअल दुनिया जवळ आली, यामुळे मुलांमध्ये एकाकीपणा वाढतोय. मग यावर उपाय काय? फोन फेकून द्यायचा का? नक्कीच नाही. गरज आहे ती डिजिटल डिटॉक्सची. दिवसातला किमान एक तास नो गॅजेट आवर म्हणून पाळा. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि घरच्यांशी गप्पा मारा. झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी स्क्रीन बंद करा आणि एखादं पुस्तक वाचा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातले सुंदर क्षण कॅप्चर करण्याच्या नादात ते जगायला विसरू नका. रील्सच्या स्क्रोलिंगपेक्षा वाऱ्याची झुळूक अनुभवण्यात जास्त सुख आहे. तर मित्रांनो, आज ठरवूया स्क्रीन टाईम थोडा कमी करूया आणि मनाचा मोकळा श्वास थोडा वाढवूया. तुमचं मानसिक आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम जनसंपदा हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. दुपारचे 2:10 होत आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम आपण ऐकणार आहात परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
1: हरित संगम या विषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत.
2: समाजशास्त्राचा एक नियम आहे, समाजामध्ये 5% लोक असे असतात की त्यांना कितीही अडचणी आल्या तरी ते आपले सद्गुण सोडत नाहीत, आणि 5% लोक असे असतात की त्यांना कितीही शिक्षा झाली तरी ते त्यांचा दुर्गुण सोडत नाहीत. मग बाकीचे 90% लोक काय करतात? तर या दोहोपैकी कोणाचा प्रभाव जास्त आहे त्या प्रभावाकडे ते सहजपणे झुकतात. मग त्यासाठी आपल्याला पर्यावरण संरक्षणाची जाणीव असणारे, पर्यावरणावर प्रेम करणारे लोक आपलं घर हरित घर करतात, आणि अशा घरातले लोक एकमेकांना भेटून त्यांचं हरित मिलन चालत असतं.

0: असेल तर एकत्र येऊन ते फक्त आपल्यामध्ये वस्तूंचं एक्सचेंज करण्यापुरतं फार काळ राहणार नाहीत. थोड्या दिवसांनी त्यांना असं वाटायला लागेल की आपल्या आपल्यामध्ये तर आपण चांगले वागू लागलो, आपल्या आपल्यामध्ये तर अनेक गोष्टींचं आपण आदानप्रदान करत आहोत, पण आपल्याशी न जोडलेले आहेत त्यांनाही जोडून घेऊया ना. मग त्यांना जोडून घेण्यासाठी समाजामध्ये जाऊन काहीतरी उपक्रम करावा, इतरांच्या घरामध्ये जाऊन त्याचं प्रबोधन करावं, अशा प्रकारचे व्यापक विचार सुरू होतात आणि व्यापक कार्यक्रम होतात, व्यापक उपक्रम सुरू होतात. आणि ह्या सर्व व्यापक उपक्रम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था, अनेक लोकांचे गट, हे सर्व एकत्र येऊन अधिक व्यापक परिणामकारक होईल अशा प्रकारच्या काही योजना अंमलात आणू शकतात, त्यांचं प्रदर्शन मांडू शकतात. त्या प्रदर्शनातून इतरांना प्रेरणा मिळू शकते, त्याला आपण हरित संगम म्हणू शकतो. अशा प्रकारचा हरित संगम गावोगावी, छोट्या शहरामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये अनेक ठिकाणी झाला तर परिवर्तनाला याची खूप मोठी मदत होणार असते. अनेक संस्था एकत्र येणं ही तशी दुर्लभ गोष्ट आहे, पण फार उपयुक्त गोष्ट आहे. प्रशासकीय पातळीवर सुद्धा असे प्रयत्न होत असतात. अशा वेळी एकच पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे आपल्या संस्थेचं नाव, आपल्या संस्थेचं बॅनर, आपला झेंडा याचा अभिनिवेश थोड्या काळासाठी बाजूला ठेवावा लागतो आणि आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे पर्यावरणाच्या संरक्षणाचं, त्या उद्दिष्टासाठी काहीतरी ठरलेलं असं योगदान आपण द्यावं आणि त्यानंतर लोकांच्या जीवनशैलीमध्ये, राहण्यामध्ये, फिरण्यामध्ये होणारे बदल पाहावेत आणि नंतर वातावरणामध्ये होणारे सुद्धा बदल पाहून आनंदित व्हावं, एवढा व्यापक दृष्टिकोन आपल्याला ठेवायला लागतो. हे परिणामकारक बदल होण्यासाठी आपल्या परिघाबाहेरील लोकांना प्रभावित करण्याची योजना आपल्याला अतिशय मोठ्या मनाने आणि एकत्र येऊन पाळावी लागते. आपण अशा प्रकारे समान विचार घेऊन वेगवेगळे लोक चालू लागलो तर समाजातल्या अनेक लोकांची जशी इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये अलाइनमेंट होते आणि एक करंट निर्माण होतो, त्याप्रमाणे एक प्रवाह निर्माण होतो आणि त्या प्रवाहातूनच सामाजिक बदलाला सुरुवात होते. असे सामाजिक बदल झाले तरच आपण क्लायमेट चेंज ची जी संकट आहे त्या संकटावर मात करू शकणार आहे.
1: शतह परिसर या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित संगम या विषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. परिसर

श्रोतेहो, आत्ताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक वाद्यसंगीत ऐकलत. आदिती सुदर्शन यांचं बासरीवादन होतं, राग कापी नारायणी कल्याणी. त्यांना व्हायोलिन साथ होती एस व्ही रामचंद्रन, मृदंगम साथ होती गणेश मुरली यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 2:58 झाले आहेत. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रादेशिक बातमीपत्र

आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते.

0: नुकत्याच केलेल्या पाच देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. ऊर्जा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नवनवीन संधींचा उल्लेख त्यांनी केला. परदेशात शाश्वत ऊर्जा स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
1: आज क्लीन एनर्जी, क्रिटिकल मिनरल्स, ग्रीन हाइड्रोजन और सस्टेनेबल मैन्युफैक्चरिंग से जुड़े सेक्टर्स भी बहुत तेजी से ग्रो कर रहे हैं. इनसे जुड़ी पार्टनरशिप एक नई इकोनॉमी के न्यू अपॉर्चुनिटीज के दरवाजे खोल रही है. स्वीडन, नॉर्वे और इटली जैसे देशों के साथ ग्रीन ट्रांजिशन और सस्टेनेबल टेक्नोलॉजी में भी सहयोग बढ़ रहा है. ये भारत को क्लीन मैन्युफैक्चरिंग से जुड़ी फ्यूचर इंडस्ट्रीज में मजबूत करेगा.
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे असंही मोदी म्हणाले. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील. याआधीच्या 18 रोजगार मेळ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 50 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. एका कार्यक्रमासाठी शिर्डी इथं गेले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्यानं राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 आठवड्यापर्यंत 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमावरच्या पोस्टरद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची 623 बैठक बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली. यावेळी जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा, भविष्यातल्या संभाव्य धोक्यांचा आढावा घेतला. बँकेचं एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.42% वाढलं तर जोखमीच्या तरतुदींपूर्वीचा खर्च 27.60% वाढला आहे. जी रामजी या ग्रामीण रोजगार कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जी रामजी कायद्याचा मसुदा नागरिकांची मतं मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला. या प्रस्तावित मसुद्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुकाणू समिती, संक्रमणकालीन तरतुदी, केंद्रीय ग्रामीण रोजगार हमी परिषद, वेतन आणि बेरोजगार भत्ता, प्रशासकीय खर्च

0: तक्रार निवारण आदी तरतुदींचा समावेश आहे. जी रामजी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक प्रशासकीय आणि आर्थिक चौकट निश्चित करणं हे या नियमांचं उद्दिष्ट असल्याचं ग्रामविकास मंत्रालयानं म्हटलं आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीनं आणि नियोजनबद्ध रीतीनं केलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांना पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या शोधात होते. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालय सूत्रांनी सांगितलं आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातल्या जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. प्रस्तावित राज्य देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या कायद्यात वक्फ जमिनींना वगळून हिंदू मंदिरांच्या मालमत्तांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा महासंघानं केला आहे. महासंघानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारनं याबाबत चर्चा करायला बोलावल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. जिनेव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 6-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या खरात आडगाव इथं एका बोअरवेलच्या खोदकामाच्या ठिकाणी 2 मजुरांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात 16 वर्षांचा एक मुलगाही जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. सोलापूरमधले काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि आंबेडकरी नेते प्रवीण निकाळजे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं आज सकाळी निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. प्रवीण निकाळजे हे 2017 प्रभाग क्रमांक 20 निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑईलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. दुपारचे 3:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं हे प्रसारण आता समाप्त होत आहे. आमचे कार्यक्रम यापुढे आपण DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकू शकणार आहात. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण सुरू होईल 5:00. तोपर्यंत आमच्यासोबत जोडलेले रहा AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. आमच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेला आता सुरुवात होत आहे. सभेची सुरुवात संध्याकाळी ठीक 5 वाजता ठळक बातमीपत्रानं.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या मेळ्यात 51,000 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली असून पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागला आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. एका कार्यक्रमासाठी शिर्डी इथं गेले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो

0: कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. या सर्वांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत तर TN अशोक आणि पंडित चंद्रशेखर वझे यांची जुगलबंदी. त्यांच्या जुगलबंदीमध्ये राग किरवाणी, ताल आदिताल. कर्नाटक संगीताच्या या कार्यक्रमात त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी, मृदंगमची साथ PS श्रीराम यांनी, व्हायोलिनची साथ शिवकुमार अनंतरमण यांनी, सारंगी साथ केली आहे उस्ताद फारुख लतीफ खान यांनी. आपण ऐकणार आहोत TN अशोक आणि पंडित चंद्रशेखर वझे यांची जुगलबंदी. त्यांच्या जुगलबंदीमध्ये राग किरवाणी. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची.

आताच आपण नादब्रह्म या कार्यक्रमात टी एन अशोक आणि पंडित चंद्रशेखर वझे यांच्या जुगलबंदीमध्ये राग किरवाणी ऐकलात. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी, मृदंगमची साथ पी एस श्रीराम यांनी, व्हायोलिनची साथ शिवकुमार अनंतरमण, सारंगी साथ उस्ताद फारूक लतीफ खान यांनी केली होती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 5:31 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम युववाणी.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. तर फ्रेंड्स, युवावाणी कार्यक्रमाच्या मागच्या भागात आपण स्पर्धा परीक्षांमध्ये यश कसं मिळवायचं याविषयी सूरज देबाजे सर यांच्याकडून माहिती घेतली. आजच्या कार्यक्रमात सुद्धा आपण याविषयी आणखी सविस्तर आणि मस्त अशी माहिती घेणार आहोत. तर मग ऐकूया आजचा युवावाणी हा कार्यक्रम. मूळचे इचलकरंजीचे आणि सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून बीटेक इलेक्ट्रॉनिक्स या शाखेचे पदवीधर आणि सध्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी या पदावर कार्यरत असणारे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2024 साली घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ या पदी निवड झालेले सूरज देबाजे सर. आजच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं आणि सूरज देबाजे सरांचं भरभरून स्वागत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: या पदावर नियुक्ती झाल्यानंतर जो प्रशिक्षणाचा काळ असतो तो तुमचा सिंधुदुर्ग मध्ये गेला, तो अनुभव काय होता?
1: गट अ आणि ब चे जे राजपत्रित अधिकाऱ्यांची राज्यसेवेतून ज्यावेळी निवड केली जाते तर त्याला एक प्रशिक्षण धोरण आहे शासनाचं, की ते कार्यक्रम आहे, प्रशिक्षण कार्यक्रम, ज्याच्यामध्ये मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. सगळ्याच केडरचे जे सिलेक्ट झालेले त्या वर्षीचे अधिकारी आहेत एकत्र येऊन त्यांचं मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. त्यानंतर अनिवार्य संलग्नता काही असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला विधी संलग्नता आहे, न्यायालयीन संलग्नता

0: आहे, आधी गाव संलग्नता, आदिवासी संलग्नता, दिल्ली दौरा, महाराष्ट्र दौरा, अशा प्रकारे आर्मी अटॅचमेंट, अशा वेगवेगळ्या संलग्नता असतात की जिथे जाऊन एक्सपिरियन्स घ्यायचा असतो वेगवेगळ्या त्या त्या सिच्युएशनमध्ये जाऊन. ते झाल्यानंतर तुमचं तांत्रिक प्रशिक्षण असतं की त्या वेगवेगळ्या पदावर जे निवड झालेले अधिकारी आहेत वेगवेगळ्या विभागातले, तर त्यांचं ते तांत्रिक वेगवेगळं त्या विभागाचं प्रशिक्षण घेतलं जातं. आणि त्यानंतर तुमचा असतो टप्पा जिल्हा संलग्नतेचा. जसं मी सिंधुदुर्गमध्ये आलो, जसं मी आता कौशल्य विकास विभागाचा एक अधिकारी म्हणून मला माझ्या डिपार्टमेंटनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मला प्रोबेशनला दिलं, तसं महसूलमध्ये एखादं त्यांचं प्रशिक्षण धोरण कदाचित वेगळं असेल. म्हणजे जिल्हा संलग्न त्यावेळी तुम्ही डिपार्टमेंटकडे जाता की डिपार्टमेंटच्या प्रशिक्षण धोरणानुसार तुम्ही त्या त्या ठिकाणी काम करता. तसं मी सिंधुदुर्गमध्ये आलो, सुरुवातीचा फेज मला फक्त कार्यालयीन कामकाज कसं असतं, काय असतं बाबा, काय पद आहेत, आवक जावक काय आहे, पत्रव्यवहार कसा आहे, म्हणजे प्रोबेशन मध्ये ऐकलेलं, टिप्पणी काय आहे, ती टिप्पणी कशी लिहिली जाते, त्याच्यावर रिमार्क कसा दिला जातो, इनवर्ड काय, आउटवर्ड काय, त्या पत्रावर प्रत्युत्तर, संदर्भ काय आहेत, जीआरचा संदर्भ कसा दिला जातो, हे पत्रव्यवहार समजायला लागले. त्यानंतर वेगवेगळ्या मीटिंग बघायला लागलो मी, त्यावेळी कलेक्टर ऑफिसच्या वेगवेगळ्या मीटिंग असतात, त्यावेळी कार्यालय प्रमुखांना आमंत्रित केलं जातं, त्यावेळी आमचे कार्यालय प्रमुख मला सुद्धा लावून द्यायचे की सूरज तू जा, तू मीटिंग अटेंड कर, तिथे एक्सपिरियन्स वाढायला लागला. त्यानंतर इन बिटवीन तसंच स्किलच्या बॅचेसचं इन्स्पेक्शन असेल, ह्या गोष्टी शिकत गेलो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक आमचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चालू झाली, 9 जुलै 2024 जी आर आहे, त्यावेळी ती स्कीम लॉन्च झाली आणि त्या स्कीम मध्ये मी बऱ्यापैकी काम केलं. त्यावेळी म्हणजे स्कीम लॉन्च झाल्यापासून स्कीमचं मोबिलायझेशन असेल, स्कीम तळागाळापर्यंत कशी पोहोचेल, त्यासाठी आवश्यक असलेले कॅम्प, तहसील ऑफिसमधले कॅम्प, वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाहिराती असतील, वेगवेगळ्या आयटीएस कॉलेज असतील तिथे जाऊन पब्लिसिटी, तिथे मोबिलायझेशन, स्कीमची माहिती देणे, मुलांच्यापर्यंत पोहोचणे, उद्योग आस्थापनेत जाऊन माहिती देणे, एमआयडीसी असतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इतर उद्योग आस्थापन असतील तिथे जाऊन भेटी देणे, सरकारी कार्यालयांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून काय रिक्त आहेत, म्हणजे असं त्या स्कीममध्ये मी भरपूर काम केलं. कारण तो पिकचा कालावधी होता आणि तिथं जरा जास्त काम केलं मी. त्यानंतर मग मी सेवा सोसायटीच्या मीटिंग अटेंड करणे, मग तिथं तिथले वेगवेगळ्या सेवा सोसायटींचे वाद असतील ते प्रत्यक्ष मीटिंगमध्ये, कारण सेवा सोसायटीची जे मीटिंगचा जो भाग आहे तर त्याचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात आणि सदस्याचे म्हणून आम्ही तिथं आमच्या डिपार्टमेंट रोल प्ले करत असतो. मग तिथं संबंध यायला लागला की लोकांचे कसे वाद कसे मिटवले जातात त्या मीटिंगमध्ये, कसं समजून घेतलं जातं, कामकाज समजून घेऊन त्यांची समजूत घालून कसं काम पुढे घेऊन गेलं पाहिजे, तर ते तिथं मला रिअलाइज व्हायला लागलं. त्या गोष्टी खूप शिकलो मी. रोजगार मेळाव्यामध्ये असेल, कारण कसं आहे डिपार्टमेंटचा रोलच आहे की कॅटलिस्टची भूमिका करणं, उत्प्रेरक, म्हणजे तुम्ही बाकीचे विभाग जसे रिसोर्स प्रोव्हाइड करतात, जसं ग्राम विकास ग्रामीण विकासासाठी रोल प्ले करतं, नगर विकास रिसोर्स प्रोव्हाइड करत असतं, आरोग्य विभाग आरोग्याच्या वेगवेगळ्या सवलती देत असतं ते इम्प्लिमेंट करत असतं, तसं कौशल्य विकास विभाग हे जास्तीत जास्त कॅटलिस्टचं रोल प्ले करते. म्हणजे रिसोर्सेस इतर विभागांचे आहेत, फक्त ते जास्तीत जास्त कसे ऍक्टिव्हली वापरले जातील, युवक वर्ग कसा त्या फील्डमध्ये येईल, याचं माहिती देण्याचं मेजर काम आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग करते.
1: खूप मोठं आणि महत्वाचं काम आहे, होय की नाही? कारण युवा वर्गाला सगळ्यात जास्त गरज आहे रोजगाराची, तर आहेच आहे, पण कुठेतरी एका ठिकाणी सेटल होणं आणि मग आपलं पुढचं आयुष्य जे आहे ते छान आपल्याला पाहिजे तशी प्रगती करता यावी, पण मार्गदर्शन मिळत नाही. पण तुमच्या विभागातर्फे चांगलं काम हे केलं जात आहे सध्या. 2024 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षाची घेतली होती, त्यामध्ये तुम्ही सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ या पदावर नियुक्त झालात आणि 28व्या क्रमांकानं. तर या यशाबद्दल आणि त्या प्रवासाबद्दल पण ऐकायला आवडेल.
0: हो निश्चितच, तो खूपच म्हणजे माझ्या जीवनातला खूप चांगला प्रवास होता म्हणेन मी. राज्यसेवा 2021 ज्यावेळी रिझल्ट लागला मुलाखत झाल्यानंतर, त्यावेळी माझी रँक 215 होती राज्यामध्ये, आणि ज्या प्रमाणात यश मी एक्सपेक्ट केलं होतं की चांगलं यश मी त्यावेळी क्लास वन इन ते मार्क मेन्सचा मार्क चांगले आले होते, पण त्या मेन्सच्या मार्कावर क्लास वन होईन सुद्धा अपेक्षा होती, पण मार्क्स इंटरव्ह्यूमध्ये थोडाफार तपावत आली, मार्क कमी आले इंटरव्ह्यूला आणि माझी रँक खाली घसरली, त्यामुळे ते थोडं वाईट वाटलेलं मला की आपली रँक चांगली असती पण रँक खाली आली आपली. त्यावेळी क्लास टू म्हणून निवड झाली माझी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, पण मी थांबलो नाही. त्यावेळी ठरवलं की नाही, आपला आकडा अभ्यास आहे चांगला, आपण फ्लोमध्ये राहू शकतो, अभ्यास करू शकतो, ठीक आहे, म्हणून मी सर्व्हिस जॉईन केली आणि त्यानंतर माझा अभ्यास चालूच होता. इवन प्रशिक्षण संस्थांमध्ये सुद्धा थोडा थोडा अभ्यास चालूच असायचा माझा तिथं. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जॉईन केलो त्यावेळी खऱ्या अर्थाने मला त्या जिल्ह्याचा फायदा झाला की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं जे क्लायमेट आहे ते निसर्गरम्य वातावरण आहे, तिथली म्हणजे एक ओव्हरऑल म्हणजे लोकसंख्यासुद्धा कमी आहे, कामाचं नेचरसुद्धा खूपच म्हणजे काम जास्त अतिरिक्त भार नाही, जसं सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जसं वर्कलोड आहे तसं त्या जिल्ह्यामध्ये इतकं वर्कलोड नाही आहे, त्याचासुद्धा फायदा झाला मला अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये. बाकीच्या सगळ्या गोष्टी हँडल करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आमच्याच डिपार्टमेंटची अभ्यासिका सुद्धा आहे, कारण आमच्या डिपार्टमेंट ग्रंथालय सदृश अभ्यासिका ही योजना आमच्या विभागाची आहे, ग्रंथालय

0: सदृश अभ्यास आहे का, ज्याच्यामध्ये ग्रंथालयाची, आमच्याच ऑफिसला लागून एक ग्रंथालयसुद्धा असतं,
1: बर
0: याच्यामध्ये पुस्तकं प्रोव्हाइड केली जातात मुलांना, अभ्यासासाठी ग्रंथालय आहे, ती करू शकतात. मग तिथं थोडंसं डिपार्टमेंटचा तिथं भागच असल्यामुळे थोडं अभ्यासाची ती ज्योत राहिलीच टिकून, की बाबा
1: हाँ
0: आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग ते काम करत असताना मग सकाळी नियोजन असायचं माझं. कलेक्टर ऑफिस सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमची एक लायब्ररी होती ओरोसला,
1: बर
0: त्याच्याबरोबर ती एक लायब्ररी होती. म्हणजे लायब्ररीची अशी काही कमतरता नव्हती,
1: हाँ
0: तिथंच
1: हाँ
0: अवेलेबल भेटलं मला. काम करतोय तिथंच अभ्यासिका आहे, मग तिथंच ह्याच्याबरोबर मग मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभ्यासिकेत बसायचो. की सकाळी माझं नियोजन असायचं, सकाळी 6 उठणे, व्यायाम करणे, 7 आवरून अभ्यासिकेत जाणे, 7 ते 10 तिथं अभ्यास करणे, 10-10:30 ऑफिसला जाणे. मग तिथून मग कामाचं नेचर कसं असेल त्याच्या, मग नंतर ऑफिस जर सुटलं की त्यानंतर लगेच तिथं अभ्यासाला बसायचो, फ्रेश होऊन यायचो, तिथंच अभ्यास, कारण राहायला सुद्धा तिथंच दोर असला, तिथंच येऊन फ्रेश होऊन परत येऊन बसायचो अभ्यासाला, तिथंच 9-10 तिथंच करायचो. मग हे ही जर्नी माझी चालूच होती. हे जो रिझल्ट आला 24
1: हाँ
0: हे माझं जॉईन केल्यानंतर हे चालूच होतं, सकाळी जाणे, काम करणे, परत येणे, परत संध्याकाळचं रुटीन, परत जाणे, म्हणजे हे सायकल चालू होतं. हे असं करत करत एक्झाम 2-3 पुढे गेली 24 ज्यावेळी जाहिरात आली, त्यावेळी फॉर्म भरला मी, त्यावेळी एक्झाम 2-3 पुढे गेली, मग हे माझा प्रवास चालूच होता. म्हणजे ॲक्च्युली पूर्वपरीक्षा झाली 1 डिसेंबर 2024,
1: बर
0: तोपर्यंत माझा अभ्यास बऱ्यापैकी झाला होता. आणि पूर्वपरीक्षा पण चांगल्या मार्काने, चांगले मार्क आले पूर्वपरीक्षेला, त्यानंतर क्लिअर झालं की ह्या आपण रेसमध्ये आहे, क्लिअर आहे, आणि आपल्याला ह्यावेळी पोस्ट भेटणार. मग त्यानंतर माझा अभ्यास चालू झाला, ठेवलाच मी तसाच. ही मॅरेथॉन आहे, ही काही स्प्रिंट नाही आहे, तुम्हाला थोडं थोडं थोडं थोडं करत जावं लागणार आहे. असं नाही की 2 महिने मी फुल ताकदीने अभ्यास करतो म्हणजे माझा रिझल्ट येईल, किंवा 4 महिने करतो म्हणून नाही. तर तो एक प्रवास होता माझा, तो एक वर्षभर माझी ती चालूच होती प्रोसेस, काम अभ्यास काम अभ्यास, ती सातत्य कन्सिस्टन्सी कंटिन्युअस होती माझी.
1: बरोबर,
0: ते मी प्रोसेस एन्जॉय करत होतो, बर्डन म्हणून करत नव्हतो, की
1: हाँ
0: मला भारी वाटायचं की परत त्या अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करा, त्यात नवीन काय आहेत, नवीन आणि परत गोष्टी काय क्लिअर होतात काय, जे की मागच्या वेळी मला कळाले नव्हते अभ्यासातले फ्लॉज, ते मला आणि परत क्लिअर व्हायचे. आणि ते क्लिअर झाल्यानंतर जो आनंद यायचा तो मला आणि परत अभ्यास करायला मोटिवेट करायचा दुसऱ्या दिवशी. अरे यार नवीन काय तर आपल्याला कळालं, अरे ही अभ्यासाची पद्धत आहे. मग मी चांगल्या चांगल्या मग माझे जे इक्विपमेंट्स घेतले, मग आयपॅड एक घेतला, टॅब घेतला, त्या टॅबवर चांगल्या चांगल्या नोट्स काढायला लागलो, तिथून इनोव्हेटिव्ह केलं, त्यात पीडीएफ सेव्ह जतन करून ठेवायला लागलो, त्याचनंतर रिवाईज करता येईल. मग ते काम केलेलं जे आहे 7-8 महिन्याचं, ते नंतरच्या मुख्य परीक्षेला कामाला आलं माझ्या. जे नियोजन केलं होतं थोडंफार ते नंतर रिव्हिजनला असतील, किंवा केलेल्या अभ्यासाचं रिव्हिजन, जे कट्टर कंटेंट जो गोळा करून ठेवलेला आहे तो रिव्हिजन करायला मला तिथं नंतरच्या मेन्सच्या काळाला मला मदत केला. त्यामुळेच एवढं मला कमी काम करत असताना सुद्धा मोठे यश मला संपादन करता आलं.
1: कारण बऱ्याचदा काय वाटतं की एकदा नोकरी लागली तर आता आपल्याला पुढच्या परीक्षा द्यायला जमेल की नाही, याच्यावरचं पद आपल्याला साध्य करायचं असतं पण जमेल की नाही, पण तुम्ही ती चिकाटी जी आहे ती सातत्यानं राखली आणि आपली महत्वाकांक्षा जी आहे ती तुम्ही कमी होऊ दिली नाही. एकूणच जाणवते की तुम्ही सेल्फ स्टडीला खूप जास्त महत्व दिलं, स्वतः अभ्यास करणं, स्वतःच्या नियोजनाप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पाडणं, याला तुम्ही जास्त महत्व दिलंय. 2019 तुम्ही प्री आय एस ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर आणि पुण्याच्या यशदा या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा तुम्ही होता प्रशिक्षणादरम्यान, तर हा अनुभव काय आहे आणि आपल्या तयारीमध्ये या ज्या प्रशिक्षण संस्था आहेत यांचा कितपत वाटा असू शकतो?
0: खूपच चांगल्या ह्या संस्था आहेत, शासनाची योजना आहे की सगळ्यात महत्त्वाचा तो रोल ह्या संस्थेचा आहेच आहे की ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये महाराष्ट्रातल्या मुलांनी जास्तीत जास्त रिप्रेझेंट करावं, ह्याचा खरा हा उद्देश हाच आहे या संस्थेचा. ज्यावेळी मी अभ्यास करत होतो इचलकरंजीमध्ये माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेत, त्यावेळी काही मित्र झाले होते माझ्या अभ्यासाबरोबरच अभ्यास करताना, तर त्यामध्ये अविनाश खोत नावाचा एक माझा मित्र होता, की त्यानं मला प्रोव्होक केलं की सुरुवातीला की तू सूरज तुझा अभ्यास चांगला आहे, तू कदाचित हित का ट्राय करत नाहीस, हित जा, तुला स्टायपंड चालू होईल महिन्याला, राहण्याची अकॉमोडेशनची सुव्यवस्था होईल, तिथली लायब्ररी होईल, तिथं सगळं तुला फ्री भेटेल, कदाचित अभ्यासाच्या जर्नीमध्ये तुझा प्री मेन्सचा तिथं कालावधी निघून जाईल त्या संस्थेमध्येच अभ्यास करताना, तू बघ ती ट्राय कर. मग असं करत कर आम्ही सुरुवातीला फॉर्म भरला तो प्री स्टेडिंग कोल्हापूरची, पण तिथं काय फेल झालो मी. परत 19 फॉर्म भरला मी, थोडंसं कोल्हापूरला शिफ्ट झालो होतो मी 2-3 महिन्यासाठी, की थोडा चेंज म्हणून थोडं मित्राबरोबर कोल्हापूरला अभ्यासाला गेलो, युनिव्हर्सिटी एरियामध्ये अभ्यासाला चालू केला. मग तिथं ज्यावेळी फॉर्म भरला, पर्टिक्युलर त्याच एक्झामसाठी अभ्यास केलो मी, की आपण प्रेयर स्टेनिंग सेंटरमध्ये जाऊ अभ्यास करू, सिलेक्ट होऊ तिथं जाऊन अभ्यास करू, जेणेकरून फायनान्शियल बर्डन असेल किंवा अभ्यासाचं नियोजन, चांगली कंपनी भेटेल, अभ्यास करी मुलं एकत्र येतील तिथं, त्यांच्याबरोबर अभ्यास करता येईल, चांगल्या वातावरणात अभ्यास करेन असं एक अपेक्षा होती. म्हणून मी फॉर्म भरला तो, आणि सुदैवानं जो चेंज झाला होता अभ्यासामध्ये, की म्हणजे 2-3 वर्ष एकाच लायब्ररीमध्ये अभ्यास करून आणि सडन शिफ्ट होऊन 2-3 महिन्यासाठी कोल्हापुरात अभ्यास केला, थोडासा जो चेंज झाला होता त्याचा फायदा बरोबर त्या एक्झामला झाला. आणि तिथं माझी प्री स्क्रीनिंग सेंटरमध्ये पण कसं ऑल महाराष्ट्रात एक्झाम होती ती प्रत्येक जिल्ह्याला, पर्टिक्युलरली यशदाची ऑल जिल्ह्याला होती पण

0: प्रियस्टिंग कोल्हापूरची फक्त कोल्हापुरातच होते जिल्ह्याची. मग दोन्ही एक्झाम दिल्या मी, प्रियस्टिंग कोल्हापूरची पण दिली आणि यशदाची पण दिली. दोन्हीकडे पण सिलेक्शन झालं माझं. इथं 12 रँक आली आणि तिथं यशदामध्ये ऑल महाराष्ट्र रँक 2 आली माझी. मग मी ठरवलं की आपण कोल्हापूर प्रियस्टिंग जॉईन करण्यापेक्षा आपण यशदाला जाऊ, जेणेकरून तिथं अजून जरा मॉब चांगला भेटेल आपल्याला. आणि मी तिथं जॉईन केलं आणि निश्चितच त्याचा मला फायदा झाला, कारण तो पहिला ब्रेक थ्रू होता माझा, जिथं माझी खरी सुरुवात झाली यशाची. तो एक आत्मविश्वास आणि जो म्हणतात ना म्हणजे एक्झाम पोस्ट मिळण्यात जो आनंद नव्हता तो तिथं सिलेक्शन झाल्याचा आनंद होता. मग तिथं गेल्यानंतर खरोखर युपीएससी करणारी जी मुलं होती किंवा राज्यसेवा सगळ्या बॅकग्राऊंडची, महाराष्ट्रातल्या सगळ्या बॅकग्राऊंडची मुलं तिथं होती आणि तिथं अभ्यासाचे मग तिथं चांगली सवय लागली. रुटीन अभ्यास करणे, डिस्कशन करणे, परत त्यांच्याबरोबर जे त्यांच्या नोट्स कशा आहेत, त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती काय आहेत, त्यांनी काय काय आतापर्यंतचे त्यांचे अनुभव काय आहेत अभ्यासातले, हे शेअरिंग व्हायला लागले तिथं एकत्र आल्यामुळं. आणि मग त्याने परत मला कॉम्पिटिशनचा अंदाज येत गेला, कारण तिथं सगळे पीक मुलं ना, सगळे चांगले मार्क्स पाडलेली मुलं तिथं आलेले, ती यूपीएससी सुद्धा करतायत, राज्यसेवा करतायत सगळ्या प्रिपरेशनमध्ये. त्यामुळे तेवढ्या कमी कालावधीमध्ये मला पुण्यात राहून वेगळ्या ह्याची गरज पडली नाही की पुण्यात जाऊन कुठल्या तरी पेटेत अभ्यासिकेत करतो अभ्यास, जेणेकरून माझा अभ्यास म्हणजे वातावरण जनरेशन होईल, तर ते नव्हता. फक्त या थोड्या कालावधीमध्ये माझं झालं. मी कधी पुण्यात कधी असा अभ्यास सुरुवातीला 5-6 महिने केलं होतं, पण हे ज्यावेळी यशदाला आल्यानंतर जे कॉन्फिडन्स बुस्टअप झाला तो ओवरच राहिला कॉन्फिडन्स की आपण एक्झाम कुठेही क्रॅक करू शकतो. आणि तो प्रवास झाला. मग 20 कंबाईनचे मार्क्स चांगले आले, तिथं गेलो, निघतच गेल्या पोस्ट. मग
1: जेव्हा इंजिनिअरिंग पदवी झाली तुमची, हा, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये प्लेसमेंट असतात आणि त्यावेळेस आपली एक मनस्थिती असते की आपण लगेचच इन्कम मिळवायला सुरू करूया, जेणेकरून आपल्या घरच्यांना पण मदत होईल, आपल्यावर आधीच खर्च पण झालेला असतो. मग त्यावेळेस ते नाकारून तुम्ही पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला, मग काही खास कारण काय ठरवलं होतं
0: ह्याच्या पाठीमागे? नाही, स्पर्धा परीक्षा करणं तर क्लिअरच होतं मला, पण हा एक विषय होता की थोडं 1-2 वर्ष काम करून आपण करू का, थोडं फायनान्शियल थोडंसे सेव्हिंग होतील आपली, चांगली कंपनी करू, जॉब करू, थोडे वर्क एन्व्हायरमेंटचा अंदाज येईल, कामाचं कल्चर समजून जाईल, हे क्लिअर होतं मला. पण तेवढं धाडस मी केलं नाही. म्हणजे ही भीती होती की आपण ह्यात जर अडकलो आता, म्हणजे कंपनी प्लेसमेंट जर घेतली तर कदाचित हिथंच गुरपडून गेलो, तर कदाचित आपलं जेवढी जे फाउंडेशन करायसाठी जे 2-3 वर्ष लागतात ते कदाचित ह्याच्यामध्ये जायचे, त्यानंतर वेळ आपला नंतर जायचा पुढं, ही एक थोडी भीती होती. त्यामुळे मी केलं नाही, गेलो नाही. तर आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की तुमच्या घरातल्यांचे फायनान्शियल बॅकग्राऊंड कसं आहे, तर हा सुद्धा खूप रोल प्ले करतो. आणि सुदैवानं माझ्या घरातली तेवढी फायनान्शियल कंडिशन चांगली होती, त्यामुळे मी जाऊ शकलो. कदाचित माझी फायनान्शियल कंडिशन जर वीक असती तर कदाचित सुद्धा मला भाग पडला असते की जॉब करत तू कर, असं एक ऑप्शन होता. पण घरातल्यांचा सपोर्ट जो म्हणतात, जो पालकांचा जो सपोर्ट, तो खूप प्रत्येकाच्या आयुष्यात खूप रोल प्ले करतो. तसं माझ्या सुद्धा आयुष्यात झालं की माझ्या वडिलांनी, आई वडिलांनी कधी मला कसलीच कशा गोष्टीची कमी पडू दिली नाही. लहानपणापासून असेल, एखादी वस्तू पाहिजे असेल, काही पैसे पाहिजे असतील, किंवा काही माझा निर्णय असेल तुला काय करायचं आहे, तर प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य आणि जी मागेल ती गोष्टी भेटलेली आहे त्याचा फायदा झाला. कदाचित दुसऱ्याचा तसं असेलही नसेल, कदाचित दुसरा असेल की त्याला फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगला नसेल, किंवा घरातले म्हणत असतील की तुला आता काम करावं लागेल, किंवा तुला हे करतच करावं लागेल असे. तिथं सुद्धा म्हणजे एखादा विद्यार्थी करू शकतो, असं नाही की फायनान्शियल सपोर्ट फॅमिलीचा असेल तरच तो क्लिअर करतात एक्झाम, असं नाहीये. तर काम करत सुद्धा यशस्वी झालेली काही नाही, भरपूर एक्झाम्पल आहेत. कारण अल्टिमेटली एक्झाम पास करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी गरजेचं असतं ते मोटिवेशन आणि तुमची कन्सिस्टन्सी. तुम्ही घनाचे घाव हळूहळू ज्यावेळी घालत राहता त्या एखाद्या दगडावर, त्यावेळी ते इतकं ते तुमचे स्किल असेल, तुमचं एफर्ट्स असतील, ते इतके पुढं पुढं जसं जाणार तुम्ही, तर इतके एफर्ट्स मजबूत होतात की तुमची सगळ्याच बाबतीत तुम्ही पुढं जाता. कामाच्या बाबतीत काम पण तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता, तुमचं अभ्यासाचं उलट आणि नियोजन चांगलं होऊ शकतं. कारण मला एक माझा ऑब्झर्वेशन आहे की जे काम करत जी मुलं अभ्यास करतायत त्यांचं जर प्रोडक्टिव्हिटी खूपच जास्त असते जेवढी फुल टाईम करत असतात. हे सुद्धा माझ्या ह्याच्यानुसार मला कळालं. कारण मी फुल टाईम ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी माझी रँक 215 आली, पण ज्यावेळी काम करत अभ्यास करलो त्यावेळी राज्यात 28 आलो मी. म्हणजे हे मला रिअलाइज झालं की असं काही नाही, भ्रम मुलांनी ठेवू नये की मला कामच करायला लागले मग मी कसं करू, असं नसते. ज्यावेळी तुम्ही पाय टाकणार त्याचवेळी मार्ग तुमचा पुढं पुढं दिसत जाणार. जसं गौतम बुद्ध म्हणतात, तुम्ही रस्ता चालायला तर शिका रस्त्यावर, तर तुम्ही तो तुमच्यातला जो ज्योत आहे तुमची ती आतली मनातली ती सुद्धा मला तुम्हाला रस्ता दाखवत जाईल पुढं वाटचाल करत असताना. तर तो आहे, मला एवढंच म्हणायचं आहे की कसाही आपण आपल्या फायनान्शियल बॅकग्राऊंडकडे असेल किंवा आपले फॅमिली हेच असेल ह्याचं कसलंही मनात दुराग्रह न ठेवता पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे प्रत्येक फील्डकडे.
1: अडचणी या तुम्हाला त्रास द्यायला येत नसतात, तर त्यात तुम्हाला काहीतरी नवीन शिकवायला आणि तुमच्यातून काहीतरी चांगलं काढून घेण्यासाठी असतात. या दृष्टिकोनात

0: तून केलं तर आणखी म्हणजे लढाईचं जे बळ आहे ते वाढतं. आता तुम्ही या पदावर कार्यरत आहात, तर काय म्हणजे तुमचं स्वप्न काय आहे? प्रशासकीय सेवेमध्ये आणखी मोठी भरारी घ्यायची आहे, तुम्ही काय ठरवलंय स्वतःसाठी?
1: पुढे जायची अजून इच्छा आहे माझी, कदाचित मी जाईन सुद्धा पुढे असं वाटते मला. पण सध्याचा थोडासा अभ्यासाचा थोडीशी सध्याच्या सिच्युएशनमध्ये थोडी गती कमी आहे, कारण थोडंसं नियोजन करतोय की मी. मला सुद्धा क्लिअर आउट कसं असते, प्रत्येक टप्प्याला कोणतेही पाऊल टाकण्याच्या आधी पुढं थोडीशी क्लॅरिफिकेशन अजून येणं गरजेचं असते. तर ती क्लॅरिफिकेशन मला अजून काय करायचं आहे हे अजून क्लॅरिफिकेशन मी सुद्धा अजून करत आहे की मला अजून खरोखरच अजून पुढची काय एक्झाम करायची आहे किंवा दुसरा काय अजून मार्ग निवडायचा आहे पर्याय, ह्यासाठी मी थोडंसं होल्डवर आहे. बाकी आता सध्या काम तर एन्जॉय करतोय मी माझं.
0: वा मस्त. आणि जसं तुमच्या तयारीमध्ये आपण बघितलं की घरच्यांचा तर सहभाग आहेच, महत्वाचा वाटा आहे, प्रशिक्षण संस्थांचा आहे, तुमच्या स्वतःच्या चिकाटीचा आहे, तुम्ही स्वतःवर सतत प्रयत्न करत गेलात, स्वतःमधून काय काय काढून घेता येईल यासाठी तुम्ही कार्यरत आहात अजूनही. तसंच मित्रमैत्रिणींचा पण काही वाटा आहे का? मला ते ऐकून घ्यायला आवडेल.
1: हो हो, मित्रमैत्रिणींचा वाटा तर खूपच म्हणजे खूपच मोठा वाटा आहे त्यांचा, कारण सुरुवातच झाली मित्रमैत्रिणींच्या ह्यांच्यामधून अभ्यासाची. त्यांनी प्रत्येक मोमेंटला मला मदत केलेली आहे. सुरुवातच झाली माझी ज्यावेळी मी माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेत अभ्यास करत होतो, त्यावेळी सुरुवातीचा मित्र माझा प्रशांत भोसले म्हणून होता, की त्याच्याकडे बघून मी अभ्यास करायचो की बाबा हा ह्याची कन्सिस्टन्सी किती हे आहे, म्हणजे किती जबरदस्त आहे, अरे हो किती नॉन स्टॉप 3-4 तास बसून आहे कंटिन्युअस अभ्यास करतात, मग आपण का करू शकत नाही. म्हणजे त्यांच्याकडे बघून मग त्यांच्यावर मैत्री करून घेतली, मग त्यांच्यावर बोलायला लागलो, मग त्यांच्यावर आणि परत मला सुद्धा मग मोटिवेशन भेटायला लागलं, अरे आपण सुद्धा लॉंग टर्म अभ्यास करू शकतो, 14-14 तास करू शकतो लायब्ररीत बसून दिवसभर. मग त्यानंतर दुसरा मित्र झाला अविनाश खोत म्हणून, जी की त्यानं मला प्रशिक्षण संस्थेची ओळख करून दिली की नाही नाही तू गेलं पाहिजेस, तुझा अभ्यास चांगला आहे, तू हे फॉर्म भर. तू तिथं त्यानं मोटिवेट केलं, जॉईन करण्यासाठी मोटिवेट केलं. अक्षरशः माझ्या मनात सुद्धा नव्हतं की या अशा संस्थेची एक्झाम देऊन आपण तिथं जाऊ जेणेकरून वातावरण बदल होईल. हे कोण केलं? तर मित्रांनीच मदत केली की हे कर तू. म्हणजे मी त्यांच्याकडे विचारायला न जाता त्यांनीच मला केलं की मोटिवेट केलं की तू ही एक्झाम दे, तू पुढं जाशील अजून. म्हणजे किती महत्त्वाची म्हणजे मित्रांचा रोल आहे. त्यानंतर माझे मित्र पुढं गेले, सचिन निगवेकर म्हणून आहे, ते ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत. त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर मग माझे मित्र झालेत प्रशिक्षण संस्थेमध्ये, त्याने सुद्धा मोटिवेट केलं की तू अभ्यास करायला पाहिजेस अजून. त्यानंतर माझं आत्ता सध्याच्या ह्याच्यामध्ये इचलकरंजीमधले मित्र आहेत की जे अजून एक्झाममध्ये आहेत, सिलेक्शन त्यांचं झालेलं आहे पण ते पुढच्या एक्झामची सुद्धा तयारी करत आहेत. त्यांनी सुद्धा मला हे केलं की मोटिवेट केलं आणि प्रत्येक मुवमेंटला मला मदत केली. म्हणजे मी जॉईन करून मला बाकीचे ज्या आता मी जॉईन करून मी सिंधुदुर्गला होतो, इव्हन ते माझ्या घरातलं सुद्धा काही काम करायचे. मी जर त्यांना कॉल करून तिथं सांगितलं, कारण ते इथं घरी ते गावी राहूनच अभ्यास करत होते, मग माझं काम काही पडायचं माझ्या गावी घराकडे, मी सिंधुदुर्गला असल्यामुळे, पण ते माझे काम करायचे अभ्यास सांभाळत, की मी काही काम सांगितलं की नाही कधी म्हणायचे नाही. इव्हन ज्यावेळी मी अभ्यासाला थोड्या काळावर सुट्टी घेतली होती, मग इकडे घरी आलो, त्यावेळी मला लायब्ररी लावून देण्यापासून माझ्यासाठी जे साहित्य आणणं असेल, सगळी व्यवस्था करणे असेल माझी, इव्हन मला एक्झामसाठी सोडायला असेल किंवा इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामध्ये असेल मदत आणणे सोडणे, इथंपर्यंत मला मदत केलेली आहे. म्हणून माझं यश एकट्याचं नाही आहे मला वाटते, ह्याची जाण तर आहे मला, हे सगळ्यांचं यश आहे, सगळ्यांचे. माझे आई वडील असतील, माझे मित्र असतील, नातेवाईक असतील, प्रशिक्षण संस्था असतील, माझ्या जर्नीमध्ये जे जे मला भेटत गेले, सगळ्यांचं यश आहे.
0: अगदी बरोबर आहे. तर सर, आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येतोय, जाता जाता काही खास संदेश तुम्हाला द्यायला आवडेल का?
1: हो, आयुष्यातील लढाई जी आहे ती कसं असतं, एखादी मॅच असली, एखादी मॅच आपण क्रिकेट खेळत असतो किंवा एखादी स्पोर्ट्स खेळत असतो, तर प्रत्येक मॅच हे आपण जिंकतो असं नसतं कधी, प्रत्येक मॅच ही जिंकण्यासाठीच खेळायची नसते किंवा जिंकेलच असं नसतं. तर ज्यावेळी तुम्ही ती मॅच हारता किंवा तुम्ही ज्यावेळी आयुष्यात एखादी तुमची संधी हुकते, त्यावेळी जी हार आहे ती सुद्धा एक प्रेरणादायी असली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे की प्रत्येक वेळी जिंकणं हे कधी आयुष्याचा भाग नसते. मी प्रत्येक गेलो आणि प्रत्येक वेळी जिंकणारच आहे मी, हा आयुष्याचा कधीच भाग नसतो प्रत्येकाच्या. जसे अप्स आहेत तसे डाऊन सुद्धा आहेत, त्यामुळं ती हार सुद्धा तुमची इतकी प्रेरणादायी असली पाहिजे की तुम्हाला परत ती मोटिवेट केली पाहिजे तुमच्या आयुष्यात, आयुष्य जगण्यामध्ये, आयुष्यातला आनंद देण्यामध्ये, तुमचं आयुष्य अजून सुखकर आनंदी होईल. तर ती हार सुद्धा तुम्हाला पचवता आली पाहिजे, त्याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे, हे मला एवढं सांगायचं.

0: तर श्रोते हो, स्पर्धा ही वाढतच जाणार आहे. स्पर्धेचं स्वरूप सुद्धा बदलत जाईल, पण आपल्यामधील स्पर्धात्मक जी कौशल्य आहेत, आपली जी क्षमता आहे, ती वेळोवेळी तपासत राहणं, ती वाढवत राहणं, आणि काहीही झालं तरी आपली महत्वाकांक्षा आणि आपली चिकाटी जी आहे ती कमी होऊ न देणं, हे कुठल्याही यशाचं खरं गमक आहे, असं सूरज बापुसो देबाजे सर, सध्या ते सांगली जिल्ह्यात कौशल्य विकास रोजगार उद्योजकता अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्याकडून आज आपण जाणून घेतलं. तर आकाशवाणीतर्फे त्यांचे भरपूर अभिनंदन करूया आणि आजच्या या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानूया. सर नमस्कार.
1: धन्यवाद.
0: आणि आजच्या या कार्यक्रमात आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते.

0: सामना सुरू होईल. राज्यात आज चंद्रपूर जिल्ह्यात
1: मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतील प्रयोगशील संगीतकार म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचा आज 12वा स्मृती दिन. त्यानिमित्त एक होता विदूषक या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं आनंद मोडक यांनी स्वरबद्ध केलेलं नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून. यानंतर ठीक 6:20 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आपण ऐकत होतात श्यामची आई या चित्रपटातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं गीत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातमीपत्र. तत्पूर्वी काही संदेश.

प्रश्नच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25 ते 30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
1: जब भी हम सैन्य तयारियों की बात करते हैं तो आमतौर पर बंदूक टैंक मिसाइल फाइटर जेट्स की चर्चा होती है. लेकिन जिस प्रकार एक योद्धा के लिए उसका अस्त्र महत्वपूर्ण है उतना ही महत्वपूर्ण उसका गोला बारूद भी होता है. आज जिस प्लांट का यहाँ पर उद्घाटन हो रहा है यह एडवांस एक्सप्लोसिव आरडीएक्स और आधुनिक प्रोपल्शन टेक्नोलॉजी पर पूरी तरह से आधारित होगा. यह प्लांट निश्चित रूप से हमारे जो सशस्त्र बल हैं उसकी ऑपरेशनल आवश्यकताओं को पूरा करते हुए भारत के रक्षा उद्योग को मजबूत करने की दिशा में भी एक बड़ा कदम है.
0: या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती. आज ती सुमारे 25 ते 30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचं स्वप्न आणि खासगी क्षेत्रांची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जगात शांतता तेच प्रस्थापित करू शकतात ज्यांच्याकडे शक्ती आहे. भारत आपल्या सामरिक शक्तीच्या जोरावर जगात शांतता प्रस्थापित करण्यात भूमिका बजावेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना

0: व्यापाऱ्यांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले.
1: सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा. कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय.
0: पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. महाराष्ट्र प्रशासनाला खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी तैनात करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. जनगणना कायदा आणि नियमानुसार जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांवर कोणतंही बंधन नसल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती गौतम अंखड आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं नोंदवलं आहे. या कामासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर तैनात केल्यानं शैक्षणिक कामकाजात व्यत्यय निर्माण होईल तसंच विद्यार्थ्यांच्या अखंडित शिक्षण हक्कावर गदा येईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यात मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री

0: पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचं महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. ही समिती एकल महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणात्मक शिफारसी करणार असून अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे असं बोर्डीकर यांनी सांगितलं. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 24 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा गंभीर आरोप आहे. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महाकाळ, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातही आज दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 43.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
3: श्रोतेहो, पाण्याचं महत्व अगदी पूर्वापार पासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणार

0: वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मानवी जीवनातल्या दोन प्रमुख घटना म्हणजे जन्म आणि मृत्यू. या दोन्ही घटनांची शासन दरबारी नोंद होणं आज गरजेचंच नव्हे तर कायद्यानं बंधनकारकही आहे. मात्र अशी जन्म आणि मृत्यूची नोंदणी शहरी तसंच ग्रामीण भागात करताना काय नियम आहेत, त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून काय उपक्रम राबवण्यात येत आहेत, जन्मस्थळानुसार जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद नागरिकांनी कुठे करावी, अशा विविध पैलूंवर राज्याच्या राज्यस्तरीय ब्युरो आरोग्यविषयक माहिती आणि जीवनावश्यक आकडेवारी विभागाच्या उपसंचालक डॉ बबिता कमलापूरकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया. डॉक्टर, मानवी जीवनात जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणं का आवश्यक आहे, याचं महत्व काय सांगाल?
1: खरं म्हणजे जन्म आणि मृत्यू हे अतिशय महत्वाच्या घटना आहेत आयुष्यातील, आणि या दोन्ही घटनांची नोंद आपल्याकडे होणे आवश्यक आहे. तर याच्यासाठी जो कायदा आहे तो जवळजवळ 1 एप्रिल 1969 पासून केंद्र शासनाचा कायदा आहे की जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यू या सर्व गोष्टींची नोंदणी, या सर्व महत्वाच्या घटनांची नोंदणी घेणे आणि त्यावरून आपण वेगवेगळ्या महत्वाचे निर्देशांक काढू शकतो की कुठल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये कुठे जन्माचा दर जास्त आहे, कुठे मृत्यूचा दर जास्त आहे आणि मृत्यू दर कुठल्या वयोगटात होतो, तसेच मृत्यू जो आहे तर हा मृत्यू कुठल्या कारणांनी होतो आणि त्या कारणाच्या नुसार आपण त्या त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळी नियोजन करू शकतो, पॉलिसी करू शकतो. म्हणून जन्म आणि मृत्यूची नोंदणी हे आपलं अस्तित्वच आहे आणि हे अस्तित्व आपलं टिकवण्यासाठी किंवा आपले हे सर्व्हायव्हल जे आहे ते दाखवण्यासाठी जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंद ही करावी आणि कायद्याने ती बंधनकारक आहे.
0: जन्म मृत्यू नोंदणी 100% व्हावी यासाठी शासन स्तरावर काय उपक्रम किंवा प्रयत्न केले जात आहेत?
1: आपल्याकडे जे आहे जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यासाठी 1 एप्रिल 1969 चा हा जो कायदा आहे तर तो महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 1970 पासून लागू केला आहे आणि हा कायदा भारतभर लागू आहे. या कायद्याच्या अन्वयेच आपली ही जन्म मृत्यूची नोंदणी केली जाते. त्याचप्रकारे भारताप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण ती कारवाई करतो. तर सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम द्वारे आपण सध्या ही नोंदणी करतो. सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही प्रणाली जी आहे किंवा या नागरी नोंदणी प्रणाली हे एक सॉफ्टवेअर आहे आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंदणी करतो. त्याच्यासाठी आपल्याला हा जो ऍक्ट आहे 1969 चा ऍक्ट तो जो लागू झालेला आहे तो 1 एप्रिल 1970

0: पासून. तर तेव्हापासूनच्या या ऍपनुसार नोंदी करतो. तर हा सीआरएस पोर्टल वापरताना आपण ग्रामीण आणि शहरी भागात हे वेगवेगळे निबंधक नेमलेले आहेत, तर हे इव्हेंट जे आहेत तर ते कसे नोंदवायचे याला सुद्धा कायद्याने बंधन आहे की कुठल्या ह्याच्यात नोंदवले पाहिजेत आणि कसे नोंदवले पाहिजेत. तर नियम नोंदवताना आपण निबंधकाद्वारे हे नोंदणी करतो आणि याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडते, म्हणजे ही घटना ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडले त्या कार्यक्षेत्रातील निबंधकाकडेच ही नोंद होते.
1: जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 आणि महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम 2000 याविषयी काय सांगतो याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती द्याल.
0: सुरुवातीला जो आहे तो 1 एप्रिल 1969 ला हा कायदा जो आहे भारतभर लागू आहे. त्याच्यामधील कलम जो 1 आहे त्या कलम 1 नुसार जन्म मृत्यू नोंदणीचा अधिनियम 1969 भारतभर लागू केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण 1 एप्रिल 1970 पासून लागू केलेला आहे. तर मॉडेल रूल्स जे आहेत 1999 हे जे केंद्र शासनाने तयार केले होते आणि या मॉडेल रूल प्रमाणे नंतर आपण आपल्या राज्याचे मॉडेल रूल्स म्हणजे नियम 2000 केलेले आहेत. तर याच्यामध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार आपण या जन्म मृत्यूच्या नोंदी करतो. त्याच्यानंतर याच्या सुधारणा केलेल्या आहे अमेंडमेंट 2023 मध्ये आणि त्यानंतर आपले महाराष्ट्राचे सुद्धा नियम त्या ठिकाणी तयार होतील. म्हणजे मॉडेल रूल्स 2023 नुसार आपले मग महाराष्ट्राचे नियम सुद्धा होतील त्याच्यामध्ये. आता नियम 2000 जे म्हणजे आपण जे बनवलेले आहेत की नियम 2000 राज्याचे नियम बनवलेले आहेत त्यामध्ये केंद्र शासनाने म्हणजे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्या धर्तीवर त्यांनी जेव्हा जशी सुधारणा केलेली आहेत रूल्स बनवलेले आहेत त्या प्रकारे आपण त्या रूल्स मध्ये बदल केलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तारीख आणि वेळ हा आपण नोंदणी करताना त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. तर नोंदणीमध्ये आपण आस्थापना पण ठरवलेली आहे, हायरार्की ठरवलेली आहे की राज्यस्तरावर जे आहेत ते कोण असणार आहे, नंतर कार्यक्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये निबंधक कुठे असतील, जिल्हा निबंधक काय करतील, ही सगळी आपली महाराष्ट्राची आस्थापना आहे. तर या नियमानुसार आपण जेव्हा नोंदणी करतो तर विहित कालावधी विहित व्यक्ती या ज्या ठरवलेल्या आहेत तर यानुसार आपण नोंदणी केली जाते. तर याच्यामध्ये आस्थापनेमध्ये जे हायरार्की आहे तर याच्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे या ऍक्ट मध्ये 32 कलम दिलेले आहेत. आता हे जे 32 कलम आहेत तर या 32 कलमामध्ये जे कलम 30 आहे त्या अधिकाराचा जर वापर करून राज्य शासनामध्ये राज्यस्तरावर आपण नियम बनवतो आणि हे नियम जे आहेत त्या नियमानुसार आपली अंमलबजावणी ही केली जाते. आता या कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलम्स आहेत. तर 1 आहे 7-2 म्हणजे निबंधक आहेत तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक जन्म आणि मृत्यू घटनांची नोंद म्हणजे व्यवस्थित माहिती करून घेऊन आणि खात्री करून फी किंवा मोबदला काहीही न घेता ती नोंदणी करण्याची कार्यवाही करतील. पण ही फी जी आहे तर ते विहित कालावधीमध्ये जर नोंद केली तर त्याला फीस लागणार नाही. आता हा विहित कालावधी कुठला आहे तर ही जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यू यांची जेव्हा ही घटना जिथेही घडतील त्याच्यानंतर 21 दिवसाच्या आत संबंधित जबाबदार व्यक्तींनी ही माहिती जी आहे ती या ठिकाणी निबंधकाला द्यायची आहे. त्यांच्या निबंधकाला 21 दिवसाच्या आत जेव्हा ही माहिती निबंधकाकडे जाईल तेव्हा निबंधकाने ती माहिती 7 दिवसाच्या आत प्रमाणपत्र तयार करून त्यांना द्यायची आहे. तर आता ही जी माहिती दिल्यानंतर 7 दिवसात जेव्हा रजिस्ट्रार म्हणजे निबंधक हे जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र तयार करतील तर ते त्यांना देणे सुद्धा बंधनकारक आहे.
1: वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे घर, चालतं वाहन, रुग्णालय, धर्मशाळा, सार्वजनिक ठिकाण, शेतमळा किंवा तुरुंग अशा ठिकाणी जन्म किंवा मृत्यूची घटना झाली तर त्याची नोंदणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे हो?
0: आता हे जे कलम कायदा आहे जन्म मृत्यूचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कलम 8 आणि 9 ह्या दिलेल्या आहे. तर या कलम 8-9 मध्ये प्रत्येक घटना कुठे घडलेली आहे त्यासाठी नोंदणीसाठी जबाबदार व्यक्तींना नेमलेलं आहे म्हणजे व्यक्तींना जबाबदारी दिलेली आहे. जसं आहे 8 क ख ग घ अशा प्रकारे ते कलम आहेत. तर घरी जर जन्म झालेला असेल त्या घरातले कुटुंब प्रमुख किंवा त्या घरातले जे कोणी नातेवाईक असतील नेक्स्ट टू कुटुंब प्रमुख तर त्यांनी ती नोंदणी करायची आहे. तर ही नोंदणी कुठे करायची, तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कोणी निबंधक असतील जन्म मृत्यूचे, तर त्या निबंधकाकडे जायचं आहे आणि तिथे इन्फॉर्मंट हा फॉर्म भरून ती नोंदणी

0: 21 दिवसाच्या आत करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रुग्णालयात आणि प्रसूतीगृह या ठिकाणी जर जन्म झाला तर त्या ठिकाणी संस्था प्रमुख यांनी ती माहिती द्यायची आहे. तर खासगी वैद्यकीय व्यावसायिक जे आहे किंवा खासगी दवाखाने जे आहेत तिथे जर समजा जन्म आणि मृत्यू घडले तर ती मृत्यूची घटना आणि जन्माच्या घटनेची माहिती विहित कालावधीमध्ये त्या निबंधकांना त्या कार्यक्षेत्रातील निबंधकांना द्यायची आहे. परंतु आता जून पासून आपण राज्यामध्ये की जेव्हा जन्म आणि मृत्यूची घटना शासकीय रुग्णालयात होते त्यावेळेस आपण शासकीय आरोग्य संस्थेत सर्व जन्म आणि मृत्यूच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत तर त्यावेळेस जन्माच्या वेळेस आपण घरी जाताना मातेला जन्माचं प्रमाणपत्र देण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे त्यांनी डिस्चार्ज कार्ड सोबतच मातेने घरी जाताना त्यांना जन्म प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि डेथ सर्टिफिकेट जे आहे तर मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्वरित विदिन 7 डेज त्यांना मिळेल. सार्वजनिक ठिकाणी या घटना घडलेल्या असतात तर त्या सार्वजनिक ठिकाणी जर ही घटना घडलेली असेल तर पोलीस अधिकारी किंवा पोलीस विभाग जे आहेत तर त्यांनी ती माहिती निबंधकांना द्यायची आहे.
1: ग्रामीण भागात किंवा शहरी भागात जन्म आणि मृत्यूची नोंद कशी केली जाते त्या प्रक्रियेविषयी सविस्तर सांगा ना.
0: महाराष्ट्रामध्ये जे आहे तर नोंदणी करताना ग्रामीण आणि शहरी भागांना आपण वेगळे केलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे की राज्याचे जे प्रमुख आहेत ते मुख्य निबंधक आहेत. त्याच्यानंतर राज्याला उपमुख्य निबंधक नेमलेले आहेत. नंतर आपण जे आहे तर प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा निबंधक नेमलेले आहेत. तर ते जिल्हा आरोग्य अधिकारी प्रत्येक जिल्ह्याचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी ते जिल्हा निबंधक म्हणून आपल्याला कलमानुसार आपण नेमलेले आहेत. त्याच्यामध्ये कलम 6 नुसार त्यांची नेमणूक केलेली आहे. जिल्ह्याच्या नंतर अपर जिल्हा निबंधक म्हणून आपण डेप्युटी सीईओ ग्रामपंचायत आणि विशेष म्हणजे आपले सगळे जे गटविकास अधिकारी आहेत राज्यातले त्यांना अपर जिल्हा निबंधक म्हणून कलम 7 नुसार नेमणूक केलेली आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत तर ते ग्रामीण भागातील झालेल्या घटनांची नोंद करतील जन्म आणि मृत्यूच्या. नंतर आहे शासकीय आरोग्य संस्था. तर शासकीय आरोग्य संस्थामध्ये जेवढे काही जन्म होतील तर त्या जन्माची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जर त्यांच्यामध्ये ज्या जन्म आणि मृत्यूच्या घटना घडल्या तर ते करतील. आणि ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय या इतर ज्या शासकीय आरोग्य संस्था आहेत तर या शासकीय आरोग्य संस्थाचे जे सगळे इन्चार्ज आहेत तर ते इन्चार्ज त्यांच्याकडे झालेल्या जन्माच्या आणि मृत्यूची घटनेची नोंद त्यांच्याकडेच घेऊ शकतील.
1: जन्म मृत्यू नोंदणी करताना दिरंगाई केली किंवा चुकीची माहिती दिली तर त्यासाठी दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे का.
0: आता हे जन्म आणि मृत्यूसाठी विहित नमुने दिलेले आहेत तर या विहित नमुन्यामध्येच आपल्याला ती माहिती द्यायची आहे. तर जन्माची जी घटना आहे ती नोंदवण्यासाठी आपल्याला नमुना क्रमांक 1 आहे. तर या नमुना क्रमांक 1 मध्ये 2 बाबी आहेत. एक कायदेशीर बाब आहे आणि दुसरा सांख्यिकी भाग आहे. कायदेशीर बाबीमध्ये ज्या काही माहिती आहे की त्या बाळाचं नाव आहे, त्याच्या जन्माचं ठिकाण आहे, दिनांक आहे, वेळ आहे, तर या सर्व गोष्टी या व्यवस्थित लिहून देणे, आईचं नाव, वडिलांचं नाव हे सगळं अचूक लिहून देणं याची जबाबदारी इन्फॉर्मंट म्हणजे आता जे सांगितलं की कलम 8 मधील ज्या काही जबाबदार व्यक्ती आहेत त्या जबाबदार व्यक्तीने व्यवस्थित त्या कायदेशीर भागामध्ये नोंदणी देणं आवश्यक आहे. तर नमुना क्रमांक 1 मध्ये जन्माची आणि नमुना क्रमांक 2 असतो त्याच्यामध्ये मृत्यूची माहिती द्यायची आणि नमुना क्रमांक 3 मध्ये उपजत मृत्यूची. की या ज्या इन्फॉर्मंटनी ज्या माहिती देणाऱ्यांनी जबाबदार व्यक्तीने दिलेली माहिती ती दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खाली सही करायची आहे. आता कोणाला सही येत नसेल तर अंगठा सुद्धा करता येतो. तर ही माहिती घेतल्यानंतर खाली निबंधकाने पुन्हा बाबी तपासून त्या ठिकाणी त्या फॉर्मवर सही करायची आहे. तर या माहिती चुकीची जर माहिती दिली असेल तर कलम 23 अंतर्गत आपण त्या व्यक्तींना दंड करू शकतो. तसंच निबंधक जे आहेत त्यांनी तुम्हाला 7 दिवसात माहिती देण्यास टाळाटाळ केली, दिली नाही माहिती, तर त्यांना सुद्धा आपल्याला दंड करता येतो.
1: जन्म किंवा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही काळाने उशिराने नोंदणी केली तर ते चालतं का. त्याच्यासाठी काही विलंब शुल्क किंवा इतर काही प्रक्रिया आहे का याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
0: आता आपण सांगितलं की 21 दिवसामध्ये आपल्याला निबंधकांना माहिती द्यायची आहे पण त्याच्यापेक्षा जर जास्त उशीर झाला समजा 21 दिवस ते 30 दिवस मध्ये जर नोंदणी केलेली असेल तर निबंधकांनाच अधिकार आहेत ते नोंदवायचे पण त्याला फीस घेतलेली असेल. तर सध्या विलंब फीस ही 2 रुपये आहे. तर ही विलंब फीस घेतल्यानंतर निबंधक ती नोंदणी करू शकतात. आता 30 दिवस ते 1 वर्षापर्यंत जर ती घटनेची नोंदणी होत असेल तर जिल्हा निबंधक म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या परवानगीनंतर त्यांच्या परवानगीचे आदेश आल्यानंतर आणि विलंब शुल्क म्हणजे 5

0: रुपये आहे तर ते 5 रुपये भरल्यानंतर आणि स्वयं घोषणा पत्र दिल्यावर ती नोंद आपल्याला निबंधकांना करता येते. 1 वर्षाच्या वरची जी नोंद आहे ज्या कार्यक्षेत्रामध्ये जन्म आणि मृत्यूची घटना घडलेली आहे त्या कार्यक्षेत्रातील जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील, तहसीलदार असतील किंवा एसडीएम असतील किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सर असतील तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला ती घेता येते. बिलो दॅट जे आहे तर हे कलम 13(3) जे आहे तर हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या आदेशानंतर आणि विलंब शुल्क 10 रुपये भरल्यानंतर आपल्याला ती माहिती देता येईल.
1: श्रोते हो, क्षेत्र

0: तर हे कलम 13(3) जे आहे तर हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या आदेशानंतर आणि विलंब शुल्क 10 रुपये भरल्यानंतर आपल्याला ती माहिती देता येईल.
1: श्रोते हो, क्षेत्र ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक नागरिक आणि समाजातल्या प्रत्येक घटकानं आपल्या कुटुंबातल्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आग्रह ठेवायला हवा. ज्यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया जाणून घेणं प्रत्येक नागरिकासाठी गरजेचं आहे. चला तर मग शासनाच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊया.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 अंश किलोमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर, तसंच FM बँड 102 MHz. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: बंधूंनो नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमामध्ये मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात हळद लागवड आणि व्यवस्थापन याविषयी कृषी तज्ज्ञ पंकज एकशिंगे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो, हळद उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, बेणे प्रक्रिया आणि योग्य व्यवस्थापन या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. भारतामध्ये जागतिक सर्वाधिक हळदीचं उत्पादन होत आहे. मात्र एकरी उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी पूर्व मशागतीपासून ते काढणी पश्चात व्यवस्थापनापर्यंत योग्य पद्धती देखील अवलंबणं हे आज खूप महत्त्वाचं आहे. शेतकरी बंधूंनो, हळद हे आपल्या देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील एक प्रमुख उच्च मूल्य असलेले नगदी पीक आहे. औषधी गुणधर्म आणि जागतिक बाजारपेठेतील वाढती मागणी यामुळे हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल देखील वाढत आहे. पण बदलणारं हवामान, खतांचं अयोग्य नियोजन आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे बऱ्याचदा शेतकरी बांधवांना अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळत नाही आणि हळदीचे एकरी उत्पादन वाढवून ती अधिक नफा मिळवून देणारी कशी करावी यासाठीच आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे. मागील 13 वर्षांपासून शेतकरी बांधवांना हळदीसाठी उत्पादन कशा पद्धतीने त्यांनी घ्यावं यासाठी सातत्याने मार्गदर्शन करणारे पंकज एकशिंगे हे आज आपल्या सोबत आहेत आणि आज त्यांच्याकडनं आपण हळद लागवड आणि त्याचं उत्तम असं व्यवस्थापन शेतकरी बांधवांनी कसं करावं याविषयी अमूल्य असं मार्गदर्शन आज आपल्याला त्यांच्याकडनं मिळणार आहे. तर सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: तर सर, आता सुरुवातीला शेतकरी बांधवांना हळद लागवड ही करायची असेल तर त्यासाठी हळद लागवड करताना जमिनीची निवड ही खूप महत्वाची आहे शेतकरी बांधवांनी करणं, तर ती कशा पद्धतीने करायला हवी?
2: शेतकऱ्यांचा कल हळदीच्या लागवडीकडे खूप वाढलेला आहे कारण भावही चांगले भेटायला लागलेले आहेत.
1: खरं.
2: आणि दुसऱ्या पिकाच्या तुलनेत ह्याला बाकीची मॅनेजमेंट तेवढी लागत नाही किंवा प्रत्येक वेळेस त्याला करायची गरज नाही. काही ठराविक कालावधीत आपण जर केलं तर ते व्यवस्थापन होतं. तर अशा दृष्टीने करताना शेतकऱ्यांनी जमिनीची निवड ही खूप महत्त्वाची आहे. तर जमिनीची निवड करताना शेतकऱ्यांना आपल्या जमिनीतील निचरा होणारी जमीन ही खूप महत्त्वाची आहे कारण हळदीचं पीक हे जमिनीत येणार आहे, त्याला फुलं फळं असं काही लागणार नाही. तर खाली जमिनीत ओलावा धरून न राहिलेली जमीन किंवा निचरा होणारी जमीन ही खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी मध्यम ते भारी जमीन चांगली असेल, म्हणजे पाणी साचायला नको, तर अशा प्रकारची जमीन आपल्याला निवडता येईल.
1: म्हणजे हळद लागवड करताना शेतकरी बांधवांना अगोदर जमिनीची निवड चांगल्या पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे. जमीन लागवडीसाठी शेतकरी बांधवांना जर तयारी करायची असेल तर त्यासाठी देखील विशेष अशी काळजी शेतकरी बांधवांनी काय घ्यावी?
2: तर त्यामध्ये हळद हे पीक आहे, त्याला जमिनीमध्ये कार्बनची मात्रा चांगली लागते, म्हणजे सेंद्रिय पदार्थाची जमिनीतली मात्रा जास्त लागते. त्यासाठी आपण जर उन्हाळ्यामध्ये म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर हिरवळीची खते जसं ढेंचा किंवा ताक हे जर पेरून आपण त्याची फुलं येण्याच्या अवस्थेमध्ये ते जर जमिनीत गाडले तर जमिनीतला कर्ब वाढून त्याची सुपीकता वाढते. हे एक महत्त्वाचं आहे. ते जर करणं शक्य नसेल तर दुसरं सुपीकता वाढण्याचं जे साधन आहे शेणखत किंवा कंपोस्ट शेतकऱ्यांकडे जे असतं ते एक आपल्याला टाकणं गरजेचं आहे आणि ह्या दोन गोष्टी केल्या तरच आपल्याला हळदीचं उत्पन्न चांगलं मिळणार आहे. जमिनीची दुसरी जी तयारी आपण नांगरणी करतो ते पण आवश्यक आहे कारण गवत वाढलेलं असतं, तण वाढलेलं असतं, तण नियंत्रण पण त्याच्यावर होतं. तसेच जमिनीमध्ये काही किडी पण सुप्तावस्थेत असतात तर नांगरणीमुळे त्या पण कमी होतात. ते झाल्यानंतर सेकंड दुसरं जे आहे तर रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत करून घेणे ह्या दोन गोष्टी आहेत. तर रोटावेटर मारण्याच्या आधी आपण शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतामध्ये टाकणं अपेक्षित आहे.
1: म्हणजे इथे आपल्याला म्हणावं लागेल की

0: जी मशागत आहे आपली ती अतिशय व्यवस्थित होणं शेतकरी बांधवांची महत्वाचं आहे. आणि तुम्ही बोलता बोलता म्हणालात की आता जो जमिनीचा पोत बिघडत आहे, सेंद्रिय कर्ब कमी होत आहे, त्यासाठी शेतकरी बांधवांनी जी हिरवळीची खते आहेत त्या माध्यमातून सेंद्रिय कर्ब शेतकरी बंधू वाढवू शकतात. तर सर, आता हळदीसाठी खतांचा जो बेसल डोस जो आपल्याला द्यायचा आहे, मग त्यामध्ये शेतकरी बांधवांनी काय टाकावं आणि त्याची पद्धत देखील नेमकी कशी असायला हवी?
1: बरोबर. आता हळद लागवड करताना आम्ही बघतो की जवळपास सर्व जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि निचऱ्याचा पण थोडासा प्रॉब्लेम येतो. तर त्यासाठी सॉइल कंडिशनर किंवा जमिनीची पोत वाढवण्यासाठी आपण सिंगल सुपरफॉस्फेट किंवा जिप्सम आणि शेणखत या तिघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर त्यामध्ये आपला निचरा वाढतो. म्हणजे सिंगल सुपरफॉस्फेटने काय होतं की याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फेट असतं, ते ॲसिड तयार करतं आणि क्षाराचं प्रमाण ते कमी करतं. त्यामुळे आपल्याला जमिनीत मूलद्रव्याची उपलब्धता वाढण्यामध्ये मदत होते. सिंगल सुपरफॉस्फेट जर टाकत असाल तर एकरी 3 ते 4 बॅग एकरी रोटावेटरच्या किंवा पाळी घालायच्या आधी जर सर पूर्ण शेतामध्ये शिंपडून दिलं तर त्याचा उपयोग चांगला होतो. जर आपल्याकडे जिप्सम अवेलेबल असेल तर एकरी 15 ते 20 बॅग जिप्सम 50 किलोच्या म्हणजे साधारणतः त्या जर टाकलं त्याचाही फायदा चांगला होतो आणि निचरा होण्यामध्ये मदत होते. तसंच बेसल डोस हा एक खूप महत्वाचा आहे. हे झालं म्हणजे जमिनीची पोत वाढवण्यासाठी. त्यानंतर बेसल डोस हळदीमध्ये खूप महत्वाचा आहे, कारण हळद जे पीक आहे ते साधारणतः 8 ते 9 महिने आपल्या शेतामध्ये राहणार आहे
0: आणि
1: तर त्याला लागणारं जे खाद्य आहे ते आपल्याला जमिनीतून 2 ते 3 वेळेस द्यायचं आहे. त्याच्या बेसल म्हणजे जो पहिला डोस आहे म्हणजे लागवडीच्या आधीचा मिश्र खतं जसं 10-26-26 किंवा 14-35-14 हे 2 ग्रेड आहेत चांगले, त्या 50 किलोच्या बॅग असतात, तर त्या एकरी 2 बॅग. त्याच्यानंतर निंबोळी पेंड, कारण हे जास्त दिवस राहणारं पीक आहे तर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये, त्यासाठी निंबोळी पेंड एकरी 2 बॅग 40 किलोची बॅग येते साधारणतः, तर त्या 2 बॅग एकरी टाकायच्या. त्याच्यानंतर हुमनी किंवा किडीचा प्रादुर्भाव होऊ नये, जर असतील तर त्याचा प्रादुर्भाव थांबावा यासाठी CTPR म्हणजे क्लोराईन ट्रिप्युनल नावाचं एक कीटकनाशक आहे, त्याचे दाणेदार ग्रॅन्युल्स येतात, ते एकरी 4 किलो आपल्याला वापरता येतील. तसेच आपल्याकडे क्षाराचं प्रमाण वाढलंय किंवा चुनखडीचं प्रमाण बऱ्याच ठिकाणी जमिनीत दिसतं, त्यामुळे काय होतं की फेरसची उपलब्धता कमी होते आणि फेरसची जर उपलब्धता कमी झाली तर हळद पिकाला वाढीमध्ये त्रास होतो आणि वाढ कमी होते आणि ती बसायला पण लागते. त्यामुळे फेरस सल्फेट हे एक महत्वाचं घटक आहे जे आपल्याला बेसल डोस मध्ये टाकायचं, ते एकरी 10 किलो या प्रमाणे टाकता येईल. तसेच इतर मायक्रोन्युट्रिएंट जसं झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम यांचं मिश्र खत येतं, ते म्हणजे 5 घटक असतात त्याच्यामध्ये. 10 किलोची एक जर बॅग आपण त्याच्यामध्ये टाकली तर हा बेसल डोस तयार होतो. अशा प्रकारे आपण जर बेसल डोस टाकला तर शेवटपर्यंत त्याला ते मूलद्रव्य भेटत राहतं. आणि आता बेसल डोस टाकताना तर जमिनीचा प्रकार आणि माती परीक्षण हे जर शेतकऱ्यांकडे जर उपलब्ध असेल तर त्याप्रमाणे आपण ह्या खतांमध्ये काही बदल करू शकतो आणि आवश्यक घटक वाढू शकतो आणि अनावश्यक घटक कमी करता येतील. तर त्यामध्ये शेतकऱ्याचा खर्च कमी होईल आणि अपेक्षित रिझल्ट भेटेल आपल्याला, उत्पादन वाढेल.
0: म्हणजे सगळ्यात अगोदर शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून घेणं खूप महत्वाचं आहे, त्यानुसारच मग कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आपल्या ह्या जमिनीमध्ये आहे हे आपल्याला सांगता येईल आणि त्यानुसार आपल्याला खताचा डोस वाढवता येईल किंवा कमी करता येईल. तुमचा तर अनुभव भरपूर आहे, तुम्ही प्रत्येक शेतकरी बांधवांच्या शेतावर देखील जाता आणि त्याच माध्यमातून जेव्हा शेतकरी बंधू शेणखताचा वापर आपल्या शेतामध्ये करत असतात तर त्यावेळेस नेमक्या कोणकोणत्या चुका त्यांच्याकडनं होतात आणि त्यांनी शेणखत वापरत असताना देखील काय काळजी घ्यायला हवी की जेणेकरून उत्तम प्रकारे आपल्या जमिनीचा खताचं व्यवस्थापन करता येईल?
1: बरोबर. शेणखत वापरणं तर क्रमप्राप्त आहे, कारण कर्ब लागणार आहे. तर शेतकरी शेणखत तयार करत असताना आपल्या शेतामध्ये खड्डा करतो आणि त्यामध्ये वर्षभर जे काही शेण काडी कचरा तयार होतो ते टाकत असतो. पण ह्याच्यामध्ये एक अशी शक्यता असते की ते शेणखत पूर्ण कुजत नाही, शेवटचा भाग नंतर टाकलेला तो पूर्ण कुजलेला नसतो आणि खालचा भाग कुजलेला असतो. तर हे असं जर न कुजलेलं जर शेणखत शेतामध्ये गेलं तर त्याचा पिकाला त्रास होऊ शकतो. शेणखत जानेवारी फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये जर आपण खड्ड्यातून बाहेर काढून त्याचा एक ढीग लावला किंवा एक बेड टाईप त्याला जर एका 3 फूट रुंदीचे वरंबा टाईप जर केलं तर त्याच्यावर कुजवण्यासाठी काही जीवाणू येतात, त्याला आपण कंपोस्ट कल्चर म्हणतात किंवा त्याप्रमाणे ते कल्चर भेटतात प्रत्येक ठिकाणी. तर ते कल्चर जर शेणखतावर टाकलं त्याच्यासोबत शेणखतामध्ये हुमनीचा एक प्रचंड प्रादुर्भाव असतो, कारण त्यामध्ये ते हुमनीचे भुंगे अंडे घालतात आणि ते अंडे नंतर जूनमध्ये फुटतात आणि ती आळी शेतामध्ये रास देते. तर त्यासाठी त्यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. त्यासाठी आपल्याला जीवाणू भेटतात मेटरायझम, बेवेरिया आणि व्हर्टिसिलम ह्या 3 प्रकारचे जीवाणू जर आपण त्या शेणखतामध्ये जे सावलीला टाकलेलं आहे काढून त्याच्यामध्ये जे टाकलं तर त्याच ठिकाणी त्याचा उमनीचा बंदोबस्त होऊन जातो. शेणखताचं मूल्यवर्धन करण्याची पण एक पद्धत आहे. खतं जे रासायनिक खतं आपण टाकतो डायरेक्ट जमिनीमध्ये, तर डायरेक्ट जमिनीमध्ये न टाकता जर शेणखतामध्ये जर आपण

0: मिक्स केले, त्याच्यामध्ये सुपर फॉस्फेट आणि युरिया आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. त्यामध्ये काय होईल, त्याचं मूल्यवर्धन होईल. आणि जे खत आहे जमिनीमध्ये फिक्स होत असतं टाकल्यानंतर, तर त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे जर आपण शेणखतासोबत जर टाकलं तर त्या खताची कार्यक्षमता वाढते आणि शेणखताचंही मूल्यवर्धन होतं. तर अशा प्रकारे आपण शेणखताचा वापर करताना काळजी घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये रोग प्रतिकारक जीवाणू जसे ट्रायकोडर्मा आणि सिडोमोनस हे जरी टाकले तर त्याचा फायदा आपल्याला शेवटपर्यंत मिळणार आहे
1: निश्चितच. म्हणजे ही काळजी शेतकरी बांधवांनी शेणखताचा वापर करताना करायला हवी. सर, लागवडीसाठी आपण वारंवार शेतकरी बांधवांना सांगत असतो की चांगल्या बेण्याची निवड केली तरच तुमचं हळदीचं येणारं उत्पन्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने येईल. तर त्याच दृष्टिकोनातून आपल्याला या बेण्याची निवड आणि वाणाची निवड शेतकरी बांधवांनी कशा प्रकारे करावी?
0: बेण्याची निवड ही खूप महत्वाची आहे, कारण बेणं जितकं चांगलं आहे तितकं तुमचं पीक चांगलं येणार. तर बेणं निवड करताना शेतकऱ्याकडून गडबड होती, कारण ऐन वेळेला जर शेतकरी बेण्या शोधात निघाला तर त्याला जसं बेणं आहे तसं घेऊन त्याला वापरावं लागतं. त्यामध्ये मग रोगग्रस्त बेणं जर वापरलं तर त्याचाही परिणाम पिकावर होतो आणि वाढीवर होतो. बेणं निवडताना ज्या हळदीच्या क्षेत्रामध्ये रोग नाही आलेला आहे, महत्वाचं म्हणजे कंदसड आणि कंदकूज आणि कंदमाशीचं ज्या ठिकाणी प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणचं बेणं निवडायचं आहे. तर आपल्याला जर तिथं प्रादुर्भाव जर झालाय की नाही हे माहीत नसेल तर दोन प्रकारचे बेणे शेतकरी वापरतात. एक त्याला बंडा म्हणतात, म्हणजे मातृकंदाला बंडा म्हणतात, आणि दुसरा जो कंद असतो त्याला शेंग म्हणतात. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये बंडा आणि शेंग म्हणजे हे जर बोललं त्यांना लक्षात येईल. तर दोन आपण बंड्यापासून लावलेलं बेणं जे आहे ते निश्चितच चांगलं असतं, त्याचं वाढ चांगली होते, उगवण चांगली होते आणि उत्पन्नही चांगलं होतं. बंड्यामध्ये आपल्याला कळत नाही की त्याच्यामध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव आहे का रोग आहे, कारण त्याच्या वरून असे मुळं वगैरे असतात, असं प्लेन नसतं, त्याच्यामुळे ते कळत नाही. जर माहिती नसेल तर सरळ शेतकऱ्यांनी शेंग वापरावी, त्याच्यामध्ये इन्फेक्शन कळतं आपल्याला, छिद्र पडलेले असतात किंवा ते. मग असं जर बेणं असेल तर ते निवडून बेणं घ्यावं आणि निवडलेलं बेणंच वापरावं. ह्या दोन प्रकारचं बेणं आपल्याला वापरता येईल. साधारणतः तीन प्रकारचे वाण येतात, म्हणजे लवकर येणारे काही वाण असतात, काही मध्यम कालावधीचे आहेत आणि काही उशिरा येणारे कालावधीचे. म्हणजे साधारणतः एक 8 ते 9 महिने हे कालावधी हळदीचा आहे. 6 ते 7 महिन्यापासून सुद्धा काही वाणं येतात. पण मराठवाड्याचा जर विचार केला, आपल्या भागात पावसाचा परिणाम ह्याचा जर विचार केला आणि काढणी त्याच्यानंतर मजुराची उपलब्ध हे जर बघितलं तर आपल्याकडे मध्यम ते उशिरा येणारे वाण हे चांगले उत्पन्न देतात. याचं एक गणित सरळ सरळ असं आहे की लवकर येणारं वाण जे आहे ते उत्पन्न कमी देणार, कारण त्याला कालावधी कमी भेटणार आहे, आणि जास्त दिवस चाललेलं वाण तुम्हाला उत्पन्न जास्त देणार आहे. आपल्याला निवडायचं काय की जास्त उत्पन्न देणारं वाण, त्यामुळे आपल्याला थोडंसं उशिरा जरी आलं तरी ते वाण चांगलं. वाहनाची जर विचार करायचा झाला तर लवकर येणाऱ्यामध्ये सुदर्शना, प्रगती, NDH 8 ह्या प्रकारचे हे वाहनं येतात. त्यानंतर मध्यम कालावधीत येणारे जसं PDKV, वायगाव, फुले, हरिद्रा यापैकी वाहनं घ्यायला हरकत नाही. पण आपल्याकडे जो सेट झालेले वाहन आहेत जसं सेलम हे आपल्याकडे सगळ्यात सेट झालेलं आहे. आता जवळपास 2013 आम्ही हे काम चालू केलं. लोगा नावाचं इथं गाव आहे, त्या गावापासून आम्ही चालू केलं. तर सुरुवातीपासून 2-4 वाहनाची आम्ही टेस्ट पण घेतली, पण त्याच्यामध्ये म्हणजे प्रभावती हे 2-4 वाहन टेस्ट केले, पण सेलम जसं उत्पन्न देत तसं कुठलंच वाहन आपल्याकडे कन्सिस्टंट उत्पन्न देत नाही. त्यामुळं माझा तरी असा सल्ला राहील की सेलमकडेच जावं. फक्त बेणं निवडताना चांगलं बेणं निवडावं आणि शुद्ध बेणं निवडावं. त्यासाठी आता आपला वसमतला एक हळद संशोधन केंद्र चालू झालं हरिद्रास नावाचं. तर त्यांचा एक उपक्रम आहे की ते रोपं तयार करायला, यावर्षी शेतकऱ्यांना रोपं भेटणार आहेत, तर ह्या वाहनांचे रोपं त्यांना भेटणार आहेत. तर पुढचं बेणं आपल्याला जर चांगलं करायचं असेल तर आपला बेणेमळा आपण आता जर तयार केला तर 1000 ते 1500 रोपं जरी त्यांच्याकडनं आणले पुढच्या वर्षीसाठी तर ते आपलं चांगलं बेणं तयार होईल. आणि ते बुकिंग पण घेतात, साधारणतः 3 रुपयाला एक रोप त्यांचं भेटतं आणि तो शासनाचा उपक्रम आहे, त्याच्यामुळे ते तुम्हाला ट्रू टू टाईप बेणं भेटेल.
1: छान, मस्त. म्हणजे शेतकरी बांधवांनी या ठिकाणी आपल्या मराठवाड्यामध्ये कोणतं वाण हे आपल्याला चांगलं उत्पादन देतं, मग त्यामध्ये तुम्ही आता सांगितलं की म्हणजे जे कमी कालावधीत येणारं जे वाण आहे आणि उशिरा कालावधीत येणारं वाण आहे, या दोन्हीमधला फरक देखील खूप तुम्ही चांगल्या प्रकारे समजून सांगितला. त्या पद्धतीने शेतकरी बांधवांनी याचं व्यवस्थापन करावं, नाही का सर?
0: बरोबर.
1: बरं सर, आता आपल्याला हळदीची लागवड शेतकरी बांधवांना करायची आहे, त्यासाठी बेणे आपल्याला प्रति एकर किती लागेल आणि त्यासाठी मग बीज प्रक्रिया ही आपल्याला काय करावी लागेल आणि बीज प्रक्रियेचं महत्व आपण वारंवार शेतकरी बांधवांना सांगत असतो, या दृष्टिकोनातून याचं महत्व आपल्याला काय सांगता येईल?
0: बेणे आपल्याला एकरी साधारणतः शेंग जर घेतली तर 7 ते 8 क्विंटल आपल्याला एकरी शेंग लागते.
1: बरं.
0: बंडा जर घेतला तो साईजमध्ये मोठा असल्यामुळे साधारणतः 10 ते 12 क्विंटल बंडा लागेल. आणि ज्या शेतकऱ्यांकडे बेनची उपलब्धता कमी आहे तर तिसरा ऑप्शन त्यांच्यासाठी असा आहे.

0: की त्यांनी रोपं तयार करून जर लागवड केली तर एक 2 ते 3 क्विंटल बेण्यामध्ये त्याचे एकरचे रोपं तयार होऊ शकतात. फक्त त्याला मेहनत घ्यावं लागेल, ट्रे आणि कोकोपीट वापरून आपल्याला रोपं तयार करावं लागतील. तसे 3 प्रकारे आपल्याला बेणं वापरता येईल. हे झालं बेणं किती लागेल, त्याप्रमाणे साधारणतः एकरी 8 ते 10 हजाराच्या आसपास रोपं बसतात. याचं गणित असे, झाडाची संख्या जर योग्य राखली तर आपल्याला उत्पन्न योग्य भेटणार आहे. कारण एक झाड जवळपास 4 ते 5 गाठी तयार करतं, 3 साधारणतः फुटवे त्याला येतात, प्रत्येक फुटव्याला गाठी लागतात. तर अशा प्रकारे आपल्याला त्याचं नियोजन करता येईल रोपांचं. त्यामध्ये बीज प्रक्रियेचा विचार केला तर ते खूप महत्त्वाचं आहे. बेणं जे आहे ते जवळपास जानेवारी फेब्रुवारीमध्ये काढून 3 ते 4 महिने आपण त्याला साठवतो. त्या कालावधी त्याच्यामध्ये बुरशी तयार होऊ शकते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किडीचा पण प्रादुर्भाव होऊ शकतो. तर ते टाळण्यासाठी म्हणजे लागवडीच्या 3 ते 4 दिवस आधी आपल्याला त्याची प्रक्रिया करून घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक, ज्यामध्ये सर्वसाधारणतः कार्बेंडाझिन प्लस मँकोझेबचं एक बुरशीनाशक येतात, म्हणजे जे एक आंतरप्रवाही आणि स्पर्शन दोन्ही बुरशीनाशक येतात, म्हणजे आतली आणि बाहेरची दोन्ही बुरशी त्याच्यामध्ये नियोजन होते. आणि बाकी जसं कंदमाशीचे काही अंश असतील किंवा हुमणी असेल, त्यासाठी थायमिथोक्झम नावाचं एक रसायन आहे, त्याची अशा 2 औषधाची जर आपण प्रक्रिया केली तर त्याच्यामध्ये आपल्याला रोग आणि कीडमुक्त आपल्याला बेणं मिळतं. तर त्यासाठी आपल्याला वापरायचं किती हे पण महत्वाचं आहे. काही शेतकरी प्रक्रिया म्हणजे असं बेणं टाकलेलं असं शेतावर खाली त्याच्यावर फवाराने फवारतात, ते सगळीकडे पोहोचत नाही. ही बीज प्रक्रियेची पद्धत नाही, कारण काय आता लेबर प्रॉब्लेम आहे त्यामुळे असं काही करतात, पण त्याच्याने ते साध्य होत नाही. तर 1-200 लिटरची टाकी साधारणतः जनरल सगळ्यांकडे असते, त्यामध्ये 100 लिटर पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 250 ग्रॅम बुरशीनाशक आणि 250 ml थायमिथोक्झम नावाचं कीटकनाशक हे जर टाकलं तर त्यामध्ये ते बेणं बुडून साधारणतः 1-15 मिनिटं ठेवलं पाहिजे, म्हणजे त्या रसायनांची त्याच्यावर क्रिया होईल आणि ते आपल्याला जे अपेक्षित आहे ते साध्य होईल. आता शेतकऱ्यांकडून आम्हाला बरंच शिकायला भेटतं. तर कांदे साठवणुकीचे जे कट्टे असतात जाळीदार, त्याच्यामध्ये हे शेतकरी 4-5 कट्टे घेतात, त्याच्यामध्ये भरून ठेवतात. तर कट्टा जशाला तसं टाकीमध्ये टाकायचा, 15 मिनिटं ठेवायचं आणि काढून घ्यायचं. याच्यामध्ये लेबर कमी लागेल आणि हातालाही कीटकनाशक लागणार नाही, दोन्हीकडे आपल्याला फायदा होईल त्याचा. म्हणजे ही पद्धत एक शेतकरी वापरतात, तीच मी तर मुद्दाम सांगितली. तर त्याच्यामध्ये आता हे 2 वेगवेगळे घटक आहेत. तर आता नवीन बीज प्रक्रियेचे औषध आले ज्याच्यामध्ये हे दोन्ही घटक एकत्रच असतात, तर ते आणखीन एक शेतकऱ्यांना सोपं जावं म्हणून ज्याच्यामध्ये अॅझॉक्सिस्ट्रॉबिन प्लस अधिक थायमिथोक्झॅम आणि थायफेनाटिमिथाइल हे 2 बुरशीनाशक आणि कीटकनाशक किंवा अॅझॉक्सिस्ट्रॉबिन अधिक कार्बनडायझिम अधिक थायमिथोक्झॅम असे 3 औषधाचं कॉम्बिनेशन असलेलं एकच औषध आहे, म्हणजे वापरायला सोपं जातं, एकदाच टाकायचं. अशा प्रकारे आपण त्याला प्रक्रिया केली तर आपल्याला प्रक्रियेपासून जे मिळवायचं ते आपल्याला मिळतं, म्हणजे आपण रोगमुक्त बियाणं आपण तयार करू शकतो.
1: म्हणजे पुढे आपल्या पिकावर रोग येऊ नये यासाठी ही काळजी शेतकरी बांधवांना अगोदरच घ्यायची, त्याच्यामुळे बीज प्रक्रिया केल्याशिवाय आपल्याला बियाण्याची पेरणी करायची नाही, नाही का? आता लागवड जी करायची आहे त्यासाठी योग्य कालावधी देखील खूप महत्वाचा आहे, तर तो लागवडीचा योग्य असा कालावधी कोणता असावा?
0: लागवडीचा कालावधी पण खूप महत्वाचा आहे. लागवडीच्या कालावधीवर सुद्धा उत्पन्न अवलंबून आहे. तर साधारणतः लागवडीचा कालावधी 20 मे पासून आपल्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये म्हणजे तापमानाचा विचार केला 44-45 डिग्रीचं तापमान सध्या आहे, तर साधारणतः 20 मेच्या पुढं ते तापमान कमी व्हायला सुरुवात होते. तर 20 ते 25 मेच्या पुढे जर लागवड चालू केली तिथून पुढे 25 जूनपर्यंत म्हणजे 1 महिन्याचा आपल्याला कालावधी भेटतो. पण याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं, जितके लवकर आपल्याला करता येईल म्हणजे पहिल्या फेजमध्ये 20 ते 25 पासून पहिल्या फेजमध्ये जर आपल्याला लागवड करता आली तर उत्पन्न आपलं 10-15% निश्चित वाढतं. आता हे अनुभवावरून आम्हाला लक्षात येतं, म्हणजे उशिरा लागलेली हळद उत्पन्न कमी देणार आणि लवकर लावलेली हळद उत्पन्न अपेक्षितपेक्षा जास्त देईल, हे एक महत्वाचं आहे आणि वेळेनुसार त्याचं उत्पन्न ठरलेलं असतं.
1: खरे खरे. आणि आता जेव्हा हळदीचं उत्पादन शेतकरी बंधू घेतात तर त्यामध्ये ठिबक सिंचनाचं देखील खूप महत्व आहे. तुमच्याकडे किती पाणी आहे आणि पाण्याचा तुम्ही कशा पद्धतीने काटकसरीने तुम्ही वापर करता, तर त्यासाठी आपल्याला त्याची निवड कशी करावी?
0: बरोबर आहे. शेतकरी बंधूंचा एक असा समज आहे की हळद हे बागायती पीक, पण आमचा अनुभव सांगतं की अनुभव आणि संशोधन असं सांगतं की हळद हे कोरडवाहू पीक सुद्धा आहे. म्हणजे याची पाण्याची गरज तितकी जास्त नाही जितकी शेतकरी बंधू समजतात. तर त्यामुळे ठिबकचा जर ह्यामध्ये वापर केला तर उत्पन्नामध्ये खूप वाढ झालेली आहे. आता सुरुवातीला जेव्हा काम करायला सुरुवात तेव्हा ठिबकचा वापर खूप कमी होता आणि उत्पन्न साधारणतः 15 ते 20 क्विंटल प्रति एकर असं शेतकऱ्यांचं यायचं. दाखवल्याशिवाय शेतकरी तर काही करत नाही, तर काही निश्चित शेतकरी काही तयार केले, त्यांच्या शेतावर आम्ही ठिबकच्या पद्धतीने लागवड केली. त्यामध्ये 5 फुटावर आपण बेड पाडतो, त्याच्यामध्ये एक ठिबकची लाईन अंतरली जाते आणि ठिबकच्या लाईनच्या दोन्ही बाजूला आपण लागवड करतो, म्हणजे जोडओळ पद्धतीने आपण

0: त्याची लागवड करतो. ठिबक वापरल्यानंतर पहिल्या 2 वर्षामध्ये आम्हाला त्याचं उत्पन्नामध्ये खूप फरक दिसला, म्हणजे 15 ते 20 क्विंटलवरनं 30 ते 35 क्विंटलपर्यंत गेले. त्याचं कारण काय ह्याचा जर शोध घेतला आपण तर हळदीची मुळं जे आहेत ते पहिल्या 10 ते 15 सेंटीमीटरमध्ये असतात जमिनीच्या. आपण जेव्हा पाटपाण्याने किंवा सरडी पाणी देतो तेव्हा पाणी 1.5 ते 2 फूटपर्यंत खाली जातं, की ज्याची काही आवश्यकता नाही कारण मुळाचं कार्यक्षेत्रच 15 ते 20 सेंटीमीटर आहे. तर त्या हिशोबाने ठिबक जे आहे ते ठिबक 15 ते 20 सेंटीमीटर जास्तीत जास्त 30 सेंटीमीटरच्या खाली पाणी जायचं नाही, कारण आपण दिवसातनं 1 तास 2 तास असं ठिबक चालवतो त्यामुळं तेवढा तो त्याचा कव्हरेज एरिया जो असतो तो 15 ते 20 सेंटीमीटर असतो. आणि त्यामध्येच पाणी गेल्यामुळं हातात सतत हवा खेळती राहते आणि वापसा सतत राहतो. जसा वापसा राहील तसं ते पीक काम करतं आणि पीक जितकं काम करेल तितकं ते उत्पन्नामध्ये वाढ होते. तर ठिबकचं असं महत्त्व आहे, त्यामध्ये ठिबक निवडताना काळजी पण खूप घेणं गरजेचं आहे. आता सांगितलं की मुळाचा जी कक्षा आहे ती 15 ते 20 सेंटीमीटर आहे, त्याच्यामध्ये ठिबकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ठिबक येतात. त्याचा प्रवाह खूप महत्त्वाचा, ताशी 2 लिटर ताशी 4 लिटर ताशी 8 लिटर असे प्रवाह येतात. तर आमच्या अनुभवातून ताशी 2 लिटरच्या जवळपास जर प्रवाह असेल आणि 2 ठिबकमधलं अंतर 40 सेंटीमीटर जर असेल तर ते एक पूर्ण पट्टा आपला बेड पूर्ण ओला करतो 15 ते 20 ते 23 सेंटीमीटरपर्यंत आणि त्याच्यामध्ये उत्पन्नात खूप वाढ होते कारण सतत वापसा राहते उत्पन्नात वाढ होते.
1: आणि आता जे लागवडीचं अंतर आहे ते देखील शेतकरी बांधवांनी काय घ्यावं आणि कशी लागवड करायला हवी?
0: लागवडीचे अंतर ठिबकवर करायचं, आता सगळीकडे ठिबकचं अवलंब झालेलं आहे. ठिबकवर लागवड करताना आपण 5 फुटावर बेड पाडून घ्यायचे. पहिले नांगरणी, रोटावेटर, शेणखत, सुपर फॉस्फेट टाकल्यानंतर बेड पाडून घ्यायचे. साधारणतः 2 ते 2.5 फूट वरची जागा आली पाहिजे बेडची अशा, आणि आपल्या शेताच्या लांबीनुसार आपण बेड पाडू शकतो. आणि 2 बेडमधलं अंतर 5 फूट म्हणजे ठिबकच्या लाईन ज्या आहेत ते 5 फुटावर येते. बरं, 5 फुटाचं अंतर घेण्यामागे एक कारण आहे, कारण काही ठिकाणी 4 फुटावर घेतात, काही ठिकाणी 3.5 फूट 4.5 फूट. तर हळद जे पीक आहे ते 4 महिन्यानंतर जेव्हा कंद लागायला सुरुवात होते, कंद लागल्यानंतर त्याला माती पाहिजे. जर जागा सोडली नाही तर ते कंद बाहेर यायला लागतं, म्हणजे बेडच्या बाहेर येतात. मग त्यावेळेस आपल्याला माती लावावं लागते आणि अंतर जर बेडमधलं कमी असेल तर माती लावायला जागा राहत नाही आणि माती लागणार. त्यामुळे 5 ते 5.5 फूट हे अंतर योग्य राहतं, ज्यामुळे माती लावायला आपल्याला सोपं जातं. आणि जर कंद उघडे पडले तर त्याचं उत्पन्न कमी होतं, हिरवे पडतात, तिथून पुन्हा दुसरा फुटवा निघू शकतो, त्यामुळे ते कंद खराब होतात. त्यामुळे माती लावणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी 5 फुटाचं अंतर जे आहे ते योग्य आहे. 5 बेड जे पाडलेत, बेडवर आपण ठिबकची लाईन मध्यभागी घेतो, त्याच्या दोन्हीकडे 1/2 फूट म्हणजे 2 ओळीतलं अंतर, जोड ओळीतलं 1 फूट ठेवायचं आणि 2 रोपातलं अंतर साधारणतः 9 इंच ठेवायचं. म्हणजे ह्या पद्धतीत जर केलं तर रोपालाही वाढायला जागा भेटते, कंद लागायला जागा भेटते आणि हवा खेळती राहते. आणि साधारणतः पेरतानी किंवा लावतानी खोली जी आहे ते 5 ते 6 सेंटीमीटर ठेवायला पाहिजे, हरकत नाही. 4 ते 6 सेंटीमीटर जर जास्त खोल लागलं गेलं तर बेणं उगतं पण त्याला वेळ लागतो, मग त्यामुळे आपले 8-10 दिवस वाया जातात. त्याच्यामुळे 4 ते 6 सेंटीमीटर अंतर म्हणजे खोली ठेवता येईल. आणि खत जे आपण बेसल डोस देणार आहेत ते कसं टाकायचं, ह्याच्यामध्ये एक बरासा शेतकऱ्यांचा प्रश्न असतात की खत जर पेरायचा बेडवर तर पेरून जर दिला मोग्याने, सिंगल मोग्याने मध्यभागून, तर एका ठिकाणी पूर्ण लाईनवर खत पडतो आणि त्याच्यावरच ठिबकची लाईन येते. मग ठिबकचं पाणी खतावर पडतं आणि खत जे विरघळून पिकाला दोन्हीकडे लागू होतं. हे एक पद्धत चांगली आहे. जर हे शक्य नसेल तर मग बेडवर टाकून ते माती आड करणं पण गरजेचं आहे. या 2 प्रकारे आपल्याला खत देता येईल आणि अंतर तर तुम्हाला सांगितलं 5 फूट बाय 9 इंच ह्या प्रकारे ठेवता येईल.
1: आता आपल्याला हळद लागवडीसाठी पूर्व मशागत असेल, जमिनीची निवड असेल, त्याचा लागवडीचा कालावधी असेल आणि नेमकं अंतर आपल्याला काय घ्यायचं, हे झालं सगळं लागवडी संदर्भात की शेतकरी बांधवांनी हे सगळे मुद्दे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. आता यापुढे जेव्हा लागवड आपली झाली हळदीची, त्यानंतर ज्या काही हळदीच्या महत्वाच्या अवस्था येतात तर त्या अवस्थेमध्ये देखील शेतकरी बांधवांचं नियोजन हे चांगल्या प्रकारे असणं आवश्यक आहे आणि सोबतच त्यांनी काळजी देखील व्यवस्थितरित्या घेणं आवश्यक आहे. तर यासाठी काय सल्ला तुम्ही शेतकरी बांधवांना द्याल?
0: हळदीच्या लागवडीपर्यंत आपण चर्चा केली, त्यानंतर हळद पीक घेताना हळदीच्या अवस्थाही समजून घेतल्या पाहिजे. वाढीच्या अवस्था काही ठराविक अवस्था असतात, तर त्यामध्ये सर्वात पहिले म्हणजे उगवण अवस्था आहे, म्हणजे ज्यावेळेस आपली हळद उगवून येते. दुसरी अवस्था रोप अवस्था, ज्यामध्ये रोपं वाढत असतात. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची जी अवस्था आहे फुटवा, म्हणजे हळदीला फुटवे फुटतात. हे फुटवे जितके जास्त तितकं आपलं उत्पन्न जास्त असं हे गणित आहे. त्याच्यानंतर चौथी अवस्था कंद फुगण्याची, फुटे फुटले कंद लागले फुगण्याची अवस्था आणि कंद लांबीची अवस्था ही एक महत्वाची, आणि सगळ्यात शेवटची जी आहे ते काढणी किंवा सुप्त अवस्था. अशा प्रकारे पाच अवस्था ह्या रोपांच्या असतात. तर पहिली अवस्था जी आहे उगवण अवस्था, त्यामध्ये आपण बेसल डोस टाकलेला आहे सुरुवातीलाच, तर उगवण

0: झाल्यानंतर मुळाची वाढ करण्यासाठी आणि त्याला रोगाचं प्रतिकार करण्यासाठी सुदृढ करण्यासाठी ट्रेंचिंग किंवा ठिबक मधून, ट्रेंचिंग म्हणजे हाताने आपण पाणी करून त्या अवस्थेत ट्रेंचिंग मुळाला होत नाही, ह्याला ट्रेंचिंग म्हणतो, म्हणजे त्याला आपण आळवणी म्हणता येईल मराठीत. आणि दुसरं जे आहे ठिबक मधून पण देता येतं. आता लेबरचा प्रॉब्लेम आहे तर आपण ठिबक मधून पण देऊ शकतो. त्यासाठी मुळाची वाढ होण्यासाठी ह्युमिक ऍसिड नावाचा एक घटक असतो, त्यामुळे मुळाची वाढ ते एक देणं आवश्यक आहे. एकरी 1/2 किलो या प्रमाणात ते द्यायचं आहे. त्याच्यानंतर रोगांपासून बचाव करण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरिडी नावाचं एक जैविक बुरशीनाशक असतं, ते एकरी कमीत कमी 1 ते 2 किलो रोगाची व्याप्ती पाहता. त्याच्यानंतर उमणीपासून बचाव होण्यासाठी मेटारायझम किंवा बिवेरिया किंवा वर्टिसिलियम या तिन्हीपैकी एक कुठलं जरी दिलं एकरी 1 ते 2 किलो ते पण ठिबक मधून आपल्याला देता येईल. कंदकूज हा एक रोग नंतर येतो, आधीच त्याचं जर नियोजन करायचं असेल तर सिडोमोनस फ्लोरन्स नावाचा एक जीवाणू येतात, ते पण जीवाणू आपण ठिबक मधून सोड. असे 4 प्रकारचे जीवाणू जर आपण सोडले तर रोगांपासून बचाव होतो आणि मुळांची पण चांगली वाढ होते. मुळाची चांगली वाढ झाली तर आपल्याला जे अन्न घटक दिलेले आहेत ते घ्यायला मदत होते.
1: तर सर, आता जाता जाता सर्व शेतकरी बांधवांसाठी तुम्ही सारांश रूपाने काय सल्ला द्याल?
0: लावायचं म्हणून हळद लावू नका, तर पूर्व तयारी करून हळद लावायला पाहिजे. हळद असं पीक आहे की ज्याच्यामध्ये खर्च अपेक्षित आहे, म्हणजे बाकीच्या तुलनेमध्ये याचा खर्च आहे, कारण हा 8 ते 9 महिन्याचं पीक आहे. साधारणतः आमच्या अनुभवानुसार 50 ते 60 हजार रुपये एकरी निविष्ठांचा खर्च येऊ शकतो. तर मग त्या प्रमाणात काही शेतकऱ्यांचा क्षेत्र किती निवडायला पाहिजे, 1 ते 2 एकर क्षेत्र जर निवडलं तर ते सहज आपल्याला नियोजन करता येतं, म्हणजे खर्चाचा ताण येत नाही. आणि याच्यामध्ये सारांश रूपात आपल्याला जमिनीची निवड, आपल्याला निचरा होणारी जमीन पाहिजे. बेड पाडून 5 फूट अंतरावर जर आपण लागवड केली तर आपल्याला त्याचा निश्चित चांगला परिणाम भेटेल. 3 वेळेस आपण बेसल डोस देत, एक सुरुवातीला 60 दिवसाला आणि 90 दिवसाला. आणि फर्टिगेशनचा एक अवलंब जर केला आपण वेळोवेळी, त्यामध्ये निश्चित आपल्याला उत्पादन वाढ दिसलेली आहे. तर ठिबकचा उपयोग नुसतं पाणी देण्यासाठी नाही तर फर्टिगेशन केलं तर त्याचा वापर आणखीन 40 ते 50% वाढतो. अशा प्रकारे जर आपण व्यवस्थापन केलं आणि पाणी आपण कमीत कमी जेवढं लागतं तेवढं 1-2 तास 1.5 तास अशा प्रमाणात पाणी द्यायला हरकत नाही, त्यामुळे आपला सतत वापसा राहून उत्पन्नात वाढ होते. अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर उत्पन्न तुमच्या वाढ होऊ शकते.
1: निश्चितच सर. म्हणजे आजच्या आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून जमिनीच्या पूर्व मशागतीपासून ते बेने प्रक्रिया आणि ठिबक सिंचनाच्या माध्यमातून खत व्यवस्थापन, पारंपरिक शेतीला जर आपण आधुनिक विज्ञानाची जोड जर आपण दिली तर हळदीचं एकरी उत्पादन आपलं हे नक्कीच वाढू शकतं आणि शेती आपल्याला अधिक फायदेशीर होऊ शकते. हे आजच्या आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून निश्चितच शेतकरी बांधवांनाही कळेल. आणि जे काही तुम्ही महत्त्वाचे असे मुद्दे सांगितले, जे शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायला हवे आणि त्याच माध्यमातून जे छोटे छोटे मुद्दे आहेत की जे शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवून लागवड जर हळदीची केली तर निश्चितच चांगलंच उत्पादन शेतकरी बंधू काढू शकतील, यात काही शंका नाही. तसं आज आपण ही महत्त्वाची माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल मी आकाशवाणी परभणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण हळद लागवड आणि व्यवस्थापन याविषयी कृषी तज्ज्ञ पंकज एकशिंगे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच एफ एम बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
1: नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे. हे केवळ शब्द नाही तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणार एक भाव विश्व आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला. आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे. आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ. बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती. आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास. तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

0: श्रोतेहो, दर शनिवारी प्रसारित होणारा सुरो का मेला या कार्यक्रमासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेत 220-890 या दूरध्वनी क्रमांकावर.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर शनिवारी सकाळी 11:35 तेव्हा जरूर ऐका
2: सुरो का मेला.
0: आणि श्रोतेहो, या कार्यक्रमात तुमच्या आवडीच्या बहारदार अशा गीताची फरमाइश तुम्हाला करायची आहे, मग ते गाणं मराठी असो, हिंदी असो,
1: भक्तिगीत असो किंवा भावगीत असो.
0: चला तर मग श्रोते हो, आता तयार व्हा तुमच्या आवडीच्या फरमाइश गीतासाठी.
1: तेव्हा ऐकत रहा सुरो का मेला हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
3: श्रोते हो, सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, दररोजच्या बातम्या, चालू घडामोडी, संगीत, नाटकं, मुलाखती आणि शैक्षणिक कार्यक्रम, तसंच ग्रामीण आणि शेतकरी वर्गांसाठी विशेष प्रसारण आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ माहिती देणारं महत्त्वाचं माध्यम म्हणजे तुमचं आणि आमचं सर्वांचं लाडकं आकाशवाणी. तेव्हा श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हण, आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर.
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
2: लक्ष्मीचा गोठा.
1: तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 किलोमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर, तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर. यानंतर ठिकाट वाजून 5 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी हा संदेश.
1: त्यांच्या आवडीची झकास अशी गाणी,
2: जनजनची आवाज प्रत्येक हृदयाजवळ, म्हणजेच प्रत्येक नागरिकाचा आवाज बनणारे आणि त्यांच्या जीवनाशी जोडलेले माध्यम म्हणजे आकाशवाणी. तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
1: दर गुरुवारपासून आता आपण शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना आणि सोबतच त्यांच्या आवडीची झकास अशी गाणी आवड बहिरजेची या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात.
3: अस म्हणजे आता कार्यक्रम जाणार आवड बळीराजाची प्रत्येक गुरुवारी.
1: बराबर,
3: ऐकायला विसरू नका शेतकरी बंधूंनो, श्रोते मित्रांनो, सुंदर जासा कार्यक्रम आवड बळी.

0: जाते।
1: श्रोते हो, तुमच्या गोष्टी, तुमच्या आठवणी आणि तुमच्यासाठी निवडलेली गाणी घेऊन येतो कार्यक्रम सुरंगा मेला, आकाशवाणी परभणी FM 102 MHz वर दर शनिवारी 11:35 वाजून 35 मिनिटांनी।

0: आणि मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा। महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर। भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते। नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे। परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, असं ते म्हणाले।
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे, असंही मोदी म्हणाले। हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला। देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील। नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं। केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली। 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवाल यावेळी उपस्थित होते। भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यातून मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली। व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संपर्क जाळं, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उभय देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ होत असल्याचं रुबिओ यांनी प्रधानमंत्र्यांना सांगितलं। क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक येत्या मंगळवारी होणार असून त्याकरता रुबिओ भारतात आले आहेत। आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता। आता पुढील 25-30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला। महाराष्ट्रात शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळी उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण

विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉक्टर समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती, आज ती सुमारे 25-30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचे स्वप्न आणि खासगी क्षेत्राची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चापासून वाचवण्यासाठी खतांच्या वाढीव किमतीचा भार सरकारनं उचलला असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1-22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असे अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये 5 लाखांचं बक्षीस असणाऱ्या झारखंड जनमुक्ती परिषद या बंदी घातलेल्या संघटनेच्या 2 नक्षलवाद्यांना झारखंड पोलिसांनी आज अटक केली. सब झोनल कमांडर शिवनारायण सिंह उर्फ शिवा आणि एरिया कमांडर शुकुलदेव उराव अशी त्यांची नावं आहेत. पोलीस अधीक्षक कुमार गौरव यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. चीनमध्ये काल झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 पोहोचली आहे. शांकी परगण्यातल्या कोळसा खाणीत हा गॅसचा स्फोट झाला होता. बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 201 खाण कामगारांची सुटका करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं कुस्तीपटू विनेश फोगटला 2026 आशियाई खेळांच्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. येत्या 30 आणि 31 रोजी या चाचण्या होणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचं धोरण संपूर्णपणे अपवादात्मक स्वरूपाचं असून फोगटसारख्या दिग्गज खेळाडूला तिनं घेतलेल्या विशेष मातृत्व रजेमुळे स्पर्धेतून वगळण्याचा अधिकार महासंघाला प्राप्त होत नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात लखनौ इथं सामना सुरू आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या

0: सात षटकात 3 बाद 71 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा. महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत धनगरी ओव्या.

0: मानवकडला मधल्या तळाला विचार पडला कुणाला
1: स्वतः मात्र हे बघा
0: काय केलं ते त्या ठिकाणी आलं
1: भाने मात्र तुला आले होते आनंदचा छळ तो करायला
0: सख्या भाने सख्या जावा एका घरातल्या झालेल्या स्वतःच्या आनंदाचा छळ आल्या करायला चिपट भरून राळ घेतलं
1: आणि राळ घेतलं होतं आणि होऊन टाकलं होतं उकरून द्याला
0: लागे हे येचून आणण्याचे तुला हान पाणी नाही बघ म्हणले
1: नाही तर मात्र तुला पाच साला देणार आम्ही
0: नाही दिला झाला नागवाचा पहिल्या अस तिवळाला
1: अरे नागवा मात्र निघून बघा उकरून द्याला जायला
0: शंकर पार्वतीला अंतरात कळालं
1: वाईट लागलं होतं वाटायला
0: काल हे मानवी बर का कुठल्या तरी शरीराला संकट पडलं
1: म्हणून तो शंकर भगवंतान काय केलं होतं त्याच वेळेला
0: विचार

0: कसा पक्षी घ्यायी
1: तर वहिनीला आली होती तो काय
0: बोलायला रांडण भरून आणलं म्हणजे आता काम येईल कुठलं कसलं लावायचं
1: पैकी आता दुसरं काम नेमलंच पाहिजे ह्या वेळेला
0: आता असं करायचं शालू सराटा पाणी आणाय लावायचं सर्व बिरका
1: वैगी चांगला
0: अगे हे तीन काम लगेच करायची पटापट आणि हे सर्व मिळवून कालवायचं
1: आणि स्वतः त्या वेळेला
0: सडा सारवण करायचं बिरका
1: आणि
0: नागोबाने सर्व आणली वस्तू झाली ती कालवायला सुरुवात केली रगते गला गली गायला रगते

0: पोटासारखे असत
1: जसं पोटाच्या पाटी मागे लागून गेलं
0: कसलं माझ्या नशिबा
1: आणि स्वतः माझ कुठं हुडको दे मला
0: म्हणून लागते बोलायला तर तिचा म्हणा काळ सरत आलता साडेसात वर्षाचे सणी संपले हा दिसात जाणे भाव त्या ठिकाण्याला
1: स्वतः बघा
0: काय केलं
1: आणि सात जण भाऊ मात्र तू बघा मुंबईच न
0: दादा आता जाऊ म्हणले आपल्या घरवाड्याला
1: वैगी गेलं पाहिजे लय ते झालं आपल्याला येऊन ह्या ठिकाण्याला
0: तर साते झाले बैलाने विचार केला मनाला
1: स्वतः
0: बाबा आता जाता तरी आपल्याला पती महाराज आलं
1: आणि
0: आपणाला

0: नागिला पट्टी घ्यायला लागायचं गुराच्या पुरात संघ लावून द्यायचं
1: म्हणजे शान गोळा राहिला.
0: हा
1: तर स्वतः नागवा त्यावेळेला
0: तर नागवाच त्या भाऊ मेरी का साथी वागा तर काल ते दरवाजेच्या तोंडाला
1: बाहेर बाजूला तर येऊन तो
0: विचार केला पंच अर्थ घेतल्या
1: वैगी वळलं पाहिजे आपल्या मालकाला. आता
0: वळताना काय लागत महाराज बोलायला
1: तर स्वतः त्यावेळेला
0: म्हणलं माझी भन कुठे तेवढ्या ध्यान
1: वैगी वाणकीने जी एक माझी भन पहिली घेऊन मग मला अर्थ.

0: बाबा गरा गरा फिरुला भनिला पाडला छत्ती गुडगा दिला
1: आणि स्वतः मात्र बघा
0: ए दादा हा माझा ऐकून तर घे की मला मारा घे झाला
1: तुझं ऐकून घ्यायचं काय सुद्धा ठरू नाही
0: म्हणून तलवार मारली कांडक केलं त्या भक्त आपल्या भनीचा
1: जसं कांडक केलेला मात्र तुझे मोठपण व्हायला
0: मोठ मानला गंगा नदीला रिहून सोडला गेला होता घरवाड्याला
1: आणि जाऊन मात्र त्या वेळेला
0: आणि रात्रीच्या बाराला काही झालं
1: तर काय परकार नवर घडायला
0: शंकर पार्वती हवा खात होती त्या मानवीत वर्ग
1: आणि
0: तर त्या चालण्याची मोठ अशी पाणी लाटून बदला जाऊन पडलेली दिसले
1: आणि स्वतः त्या वेळेला
0: शंकर देवाने विचार केला हे मान उतरलं
1: आणि स्वतः मात्र तू बघा चाललेली मोठ तू बघा
0: हतरला घोंगडी त्या वेळेला
1: आणि

आपण ऐकत होतात लोकसंगीताच्या कार्यक्रमात धनगरी ओव्या. लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला कविवर्य भारा तांबे यांची रचना हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली, स्वर लता मंगेशकर यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं कविवर्य भारा तांबे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गिरीश वझलवार यांचं गीत.

आपण ऐकत होतात गिरीश वझलवार यांच्या स्वरातलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत, संगीतकार प्रभाकर पंडित. कार्यक्रमात यानंतर कुसुमा

अंजली विघ्ने यांच्या स्वरातलं कुसुमाग्रज यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8:45 आणि समाचार संध्या 9 न्यूज ॲट 9, 9:15 आणि स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.